0: म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 1305 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते हो, ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, रूपरेषेनंतर लगेचच ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रसारण होईल भावधारा या भावगीताच्या कार्यक्रमाचं. आपण आनंद घ्याल काही सुरेल भावगीतांचा.

ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 परभणी येथे संपन्न झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही प्रसारित करू. 8:50 आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. 9:00 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक उर्दू बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. ठीक 9:10 लखलख चमदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आपण आनंद घ्याल या कार्यक्रमामध्ये सौदागर, मन, खामोशी आणि फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटातील गीतांचा. ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मिश्र संगीत या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. 10:15 प्रसारण असेल एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमात आज प्रसारित होत आहेत 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील काही निवडक गीतांचं. गीतकार आहेत जावेद अख्तर आणि संगीत आहे आर डी बर्मन यांचं. दहा वाजून तीस मिनिटांनी प्रसारित होईल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:05 आपण ऐकू शकाल युवा कट्टा हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा भाग 4. 11:35 प्रसारित होईल बालमंडळ हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत पोदार इंटरनॅशनल स्कूल परभणी येथील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सादर केलेला विविध कलागुण दर्शन कार्यक्रम. सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं. ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर FM बँडच्या 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. दुपारच्या प्रसारणामध्ये ठीक 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र परभणी हिंगोली, तसंच 1:45 भावधारा, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून. सायंकालीन प्रसारण सभेत ठीक 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यानंतर ठीक 7:30 शेत शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत आवड बळीराजाची हा कार्यक्रम. सहभाग आहे संजय थोरात, वैशाली वांगीकर आणि शीतल निंजे यांचा. यानंतर सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते होही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सप्तधारा संकल्पनेवर पंतप्रधानांचा भर. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास. मराठवाड्यात विविध हात साजरा. महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105. परळी वैजनाथ इथं पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन. आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने वृक्षप्रसाद योजना सुरू. आता सविस्तर बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्यदिन काल उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, दळणवळण, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, हरित आणि सागरी अर्थव्यवस्था आणि आरोग्य, मनोरंजन, पर्यटन या सप्तधारा संकल्पनेवर विशेष भर दिला. ते म्हणाले,
1: मैं आज उस युग को भी याद करना चाहूंगा जब देश भारत का सामर्थ्य सप्त सिंधु के रूप में हम जानते थे, हम समझते थे, हम सुनते थे. अब विकसित भारत बनाने के लिए हमें नई धारा चाहिए. आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: 140 कोटी देशवासियांच्या पुरुषार्थाच्या बळावर विकसित भारत 2047 स्वप्न साकार करू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशाच्या विकासाला नवी गती देण्यासाठी राष्ट्राला सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत लाल किल्ल्यावर गायलं गेलं. याविषयी पंतप्रधान म्हणाले,
1: आझादी के बाद 15 ऑगस्ट लाल किले पर पहली बार वंदे मातरम गूंज रहा है.

0: आज जब हम देश के लोग वंदे मातरम के 150 वर्ष मना रहे हैं, इससे बड़ा उत्तम अवसर क्या हो सकता है।
1: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयात ध्वजवंदन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअपची राजधानी झाली असून राज्यात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यातल्या विधानभवन इथं तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते मुंबईत विधानभवनात ध्वजारोहण झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात शिंदे म्हणाले,
3: जलसंधारण दिनाची आपण शपथ घेतलेली आहे. अमृत व जलसंधारण विभागाच्या वतीने माती वाचवा, पाणी वाचवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा ही जी काही शपथ आपण घेतलेली आहे, उद्याचं भविष्य सुरक्षित करा आणि या शपथेप्रमाणे आपण सगळ्यांनी हे आज घेतलेली शपथ आत्मसात करावी, त्याची अंमलबजावणी करावी.
1: या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मराठवाड्यातही झेंडावंदनासह दुचाकी फेऱ्या, देशभक्तीपर गीतगायन आदी कार्यक्रमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
4: स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रम पार पडले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात पवार म्हणाल्या,
5: बीडला प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्या उंचीवर नेऊन समृद्ध, सक्षम आणि सुरक्षित बीड घडवण्याचा आपला संकल्प आहे. बीड पुणे रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. येणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत रेल्वे पुण्यातल्या हडपसरपर्यंत नेण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न झाले.
4: छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाठी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाठ म्हणाले,
6: आपण सर्वजण एक संकल्प केला पाहिजे, आपल्याला आपला जिल्हा खऱ्या अर्थात मोठ्या प्रमाणात प्रगतीकडे कसा जाईल. जात कोणतीही असू द्या, धर्म कोणताही असू द्या, पक्ष कोणताही असू द्या, परंतु एक लक्षात ठेवा, हा देश आपला, या देशावर जो कोणी गाडा घालायला येईल त्या कामाला आपण सर्व विसरू, एक जुटीने एक दिलाने त्याचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद.
4: जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नोकरी शोधणारी पिढी नव्हे तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणारी पिढी होण्याचं आवाहन भोसले यांनी यावेळी उपस्थितांना केलं. हुतात्मा सैनिकांच्या वारसांचा यावेळी सत्कार करून त्यांना प्रत्येकी 2 हेक्टर जमीन प्रदान करण्यात आली. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्री सावे यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील विकास कामांची माहिती देत शेतकरी कर्जमाफीचा विशेष उल्लेख केला. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. धाराशिव जिल्ह्यातल्या 20 शालेय विद्यार्थ्यांची नासा या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल

0: पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी उल्लेखनीय सेवा देणारे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. व्यसनमुक्त भारत तसंच मृद आणि जलसंधारणाची सामूहिक शपथही आज ध्वजारोहण सोहळ्यानंतर देण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल महा डीबीटी पोर्टलवर नव्यानं 29 योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. यामुळे महा डीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. 634 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या महाविद्यालयात सुसज्ज इमारत, वसतीगृह, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारलं जाणार असून आजूबाजूच्या 50 ते 100 गावातल्या जनावरांवर आधुनिक उपचार परळीतच होतील. दूध उत्पादन वाढवणं आणि फायदेशीर शेळी पालनावर संशोधन केलं जाईल असं पवार यांनी सांगितलं. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अभिषेक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वृक्ष प्रसाद योजना कालपासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत भाविकांना वृक्ष प्रसादाच्या स्वरूपात रोप देण्यात येत आहे. भाविकांनी हा वृक्ष प्रसाद स्वीकारून शक्य असलेल्या ठिकाणी त्याचं रोपण आणि संगोपन करावं असं आवाहन मंदिर संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात आज पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसराला आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सप्तधारा संकल्पनेवर पंतप्रधानांचा भर. मराठवाड्यात विविध कार्यक्रमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. परळी वैजनाथ इथं पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने वृक्ष प्रसाद योजना सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:20 आणि 21 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: आई होण्याचा प्रवास 9 महिन्यांचा पण आयुष्यभराची सुंदर आठवण. श्रोते हो, गर्भधारणेच्या प्रत्येक 3 महिन्यात आईनं कोणती काळजी घ्यावी, आहार, तपासण्या, व्यायाम, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला याबाबत आपण जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. विषय लक्षात घ्या, गर्भधारणेचे 9 महिने, काळजीचे 3 टप्पे. दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये. आपल्याशी संवाद साधतील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकता 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तेव्हा दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न.
2: श्रोते हो, दर सोमवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा लोकसंगीत हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर सोमवारी सकाळी 9:35. तरी हा झालेला बदल सर्व श्रोत्यांनी लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून

हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे, स्तनपान कधी आणि कसं करावं, बाळाची स्वच्छता, बाळाची झोप आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी, बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात, या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्या सोबत आहेत बालरोगतज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी.

0: एक निवेदन। पीडित मुलाचे नाव यश मोरे, वय 14 वर्षे, 7 महिने, राहणार साडेगाव, तालुका जिल्हा परभणी। मुलाचे वर्णन: उंची 4.5 फूट, रंग सावळा, ओळखचिन्ह नाकावर तीळ, अंगात गुलाबी कलरचा शर्ट व चॉकलेटी कलरची शॉल, बांधा, शरीराने सडपातळ, पायात चप्पल, भाषा मराठी आणि हिंदी बोलतो। तरी वरील वर्णनाचे या वर्णनाचे या मुलाचा व अज्ञात आरोपी इसमाचा शोध करून आल्यास पोलीस स्टेशन नानलपेठ परभणी येथे 97 67 41 12 79 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा। निवेदन संपलं।
1: आपली मराठी
2: अभिजात मराठी, आपली मराठी।
3: आपली मराठी।

0: ते की अशा पद्धतीने त्यांना मुख्य परीक्षेला बसायचं आहे आणि मॉक टेस्टिंगसाठी त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर सहभाग दिला तर त्यांना मुख्य परीक्षेला ज्या तांत्रिक अडचणी येतात तर त्यांचा आधीच अंदाज येतो आणि जर आल्याच तांत्रिक अडचणी तर त्याच्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांक जो आपण आपल्या साईटवर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधायचा आहे आणि तिथून त्यांच्या हर तऱ्हेच्या म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा पालकांना म्हणा किंवा समन्वयकांना कोणत्याही तऱ्हेच्या जर अडचणी आल्या तर त्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क केल्यावर त्या दूर केल्या जातात.
1: हां म्हणजे त्यांनी आपल्या www.marathiviswakosh.org सगळं माहिती त्यांना मिळू शकते तिथे कायम संपर्कात राहणं उचित राहील.
0: आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही विश्वकोश कार्यालयाला देखील संपर्क करून जर काही शंका असेल तर त्या पद्धतीने तुम्ही संपर्क करून त्याचा शंकानिरसन करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त नोंदणी केल्यानंतर समन्वयकांचा जो आपण माहिती घेणार आहोत शाळेच्या शिक्षकांची तर त्याचा आपण एक व्हॉट्सअप प्रणालीद्वारे ग्रुप तयार करतो आणि त्यावरही वेळोवेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने ज्या सूचना द्यायच्या असतात त्या समन्वयकाच्या माध्यमातून आपण पुरवत असतो.
1: मॅडम ह्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यानंतर त्याचा निकाल घोषित होतो त्यानंतर त्यांना काही पारितोषिकं दिली जात असतील कारण विद्यार्थ्यांना प्रेरणा पारितोषिकातूनच मिळते तर कशा स्वरूपाचं ह्या पारितोषिकांचं स्वरूप असतं एकंदरीत आणि ती केव्हा दिली जातात साधारणतः याविषयी जरा सांगा.
0: हो नक्कीच मॅडम. स्पर्धा दिल्यानंतर आपण लगेचच निकाल जाहीर करत नाही. परीक्षा समिती आणि संगणक विभाग यांच्या समन्वयातून योग्य परीक्षणानंतर आपण त्याचा संकेतस्थळावरती निकाल जाहीर करतो. जे संकेतस्थळावर निकाल जाहीर करतो तर त्याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय असे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने गुणांकन पद्धतीच्या नुसार आपण त्याच्यामध्ये क्रमांक देत असतो आणि ग्रामीण व शहरी विभाग या पद्धतीने आपण शाळांचं वर्गीकरण करतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण पारितोषिकं देत असतो. पारितोषिकाचं जे स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये विश्वकोशाचं सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ही विद्यार्थ्यांना दिली जाते आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विश्वकोशातर्फे प्रमाणपत्र दिलं जातं. समन्वयक शिक्षकालाही आपण प्रमाणपत्र देत असतो आणि त्याच्यानंतर पारितोषिक वितरणाचा जो दिनांक आहे तो आपण साईटवरती जाहीर करतो आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षी जिल्हास्तरीय पारितोषिकं जी आहेत तर त्यांचं वितरण माननीय जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आलं. त्यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि राज्यस्तरीय विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ माननीय मंत्री महोदय यांच्यातर्फे प्रस्तावित आहे.
1: मॅडम एकंदरीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही परीक्षा घेतली जाते तर या स्पर्धेची म्हणजे ज्ञानवर्धन स्पर्धेची एकंदरीत उपयुक्तता काय आहे किंवा तिला कसा प्रतिसाद आत्तापर्यंत लाभलेला आहे?
0: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची उपयुक्तता जर बघायला गेलं तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला चालना मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश राहील. कारण विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातून अभ्यास होतच असतो त्यातून ते वाचन करतच असतात त्या व्यतिरिक्त ते अवांतर वाचन सुद्धा करत असतात पण संदर्भ ग्रंथ कशा पद्धतीने हाताळावेत आणि त्यांच्या वाचनाला विद्यार्थ्यांनी प्रवृत्त झालं पाहिजे एक प्रकारे वाचन संस्कृतीची जोपासना जी आपण म्हणतो तर ती या उपक्रमातून त्याला चालना मिळेल असं आम्हाला वाटतं आणि यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे.
1: नक्कीच मॅडम याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक वृत्ती आणि त्या अनुषंगाने होणारा अभ्यास यासाठी होईल आणि आपण कुमार विश्वकोश तर उपलब्ध करून दिलेले आहेतच त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग भावी जीवनात वेळोवेळी होईलच. मॅडम आज आपण इथं आलात आणि आम्हाला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा या विषयावर खूप छान माहिती सांगितलीत आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो आपली मतं सूचना अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. नवीन विषय आणि नवीन तज्ज्ञांसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: मराठी।

0: Papi,
1: Papi, Marathi,
0: Papi, Ja, Marathi,
1: Papi,
2: आपण ऐकत होता तर प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या

0: नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com AAPLIMARATHI 210@gmail.com. नवीन विषय आणि नवीन तज्ज्ञांसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Papi Marathi.
0: Papi Ja Marathi.
1: Papi Marathi.
2: आपण ऐकत होता तर प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या

जादू अशी घडेही। श्रोते हो, हे सुरेल असं भावगीत आपण आत्ताच ऐकलं, अरुण दाते आणि सुमन कल्याण पुरी यांच्या युगुलस्वरामध्ये। गीतरचना होती मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं। आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा विशेष कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करीत आहोत। या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। सकाळचे 8 वाजत आहेत, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात।

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गती शक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था, निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्ल्यू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले हा उपक्रम भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात आला. काल स्वातंत्र्यदिनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाद्वारे ध्वजारोहण करून या रिलेची सांगता झाली. 54 देश आणि विविध कालक्षेत्रातून प्रवास करत पूर्वेकडील फिजीपासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. फिजीमधील भारताच्या उच्चायुक्तालयातून सुरू झालेल्या या उपक्रमातून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत विविध देशांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जगभरातील भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्र राष्ट्रांना एकत्र आणणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या सर्व उपक्रमात परदेशस्थ भारतीयांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला. यामुळे त्यांची तिरंग्याशी भावनिक जवळीक

ओळखून भारताशी राष्ट्रभक्तीनं जोडल्याची अनुभूती या उपक्रमाद्वारे घेता आली. तसंच भारताच्या राष्ट्रीय भावनेचं आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरमचा चिरंतन वारसा साजरा करत या रिलेद्वारे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याचंही अधोरेखित करण्यात आलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल शुभेच्छा संदेशाद्वारे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंधांमुळे भारत अमेरिका संबंध सातत्यानं वृद्धिंगत होत आहेत आणि ते पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत असं रुबिओ यांनी म्हटलं आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि स्लोवाक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आदी जागतिक नेत्यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच केंद्रीय मंत्री, प्रमुख राजकीय नेते आणि सरकारी योजनांचे निवडक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 8वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभर त्यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा होत असून काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आदरांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या संदेशात आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवरूर आणि तंजावर इथं आयोजित विविध शैक्षणिक, स्मृतीपर आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज चेंगलपट्टू इथं एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 22व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानमधील अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघाच्या प्रक्रिया प्रकल्पांचं आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात राजस्थानमधील 17 जिल्ह्यांमधील 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची ई पायाभरणी आणि ई उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे. बलुच नेते मीर यार बलुच यांनी पाकिस्तानी लष्करावर युद्ध गुन्हे केल्याचा आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. सुरबमधील गिदार गोधन भागात

0: मंगळवारी पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही मीर यार बलूच यांनी म्हटलं आहे. या कारवाईत महिला, मुलं आणि लहान बालकांसह 30 नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. नेदरलँड्समध्ये सुरू झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजय सलामी दिली आहे. नेदरलँड्समधील एम्स्टेलविन इथं झालेल्या FIH हॉकी विश्वचषकाच्या ड गटातील सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. पुरुष क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 2 बाद 288 होती. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कलनं नाबाद 131 धावा केल्या तर KL राहुल 77 धावांवर असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: सकाळचे 8:41 झालेली आहेत. वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरामध्ये रमेश वैद्य यांची रचना, संगीतबद्ध केलेली आहे सुनील देशपांडे यांनी.

सकाळचे 8:43 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत परभणी येथे संपन्न झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत.

0: भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:05 जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इक्बाल, आमदार डॉक्टर राहुल पाटील, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपल्या संदेशात जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेतला. हर घर तिरंगा अभियानातील सहभागाबद्दल परभणीकरांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
1: जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने सध्या हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात परभणीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आपला परभणी जिल्हा आता गतीने विकासाकडे वाटचाल करीत आहे. शेती, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, आरोग्य आदींसह विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती होत आहे. आगामी काळातही विविध योजना उपक्रमांच्या माध्यमातून परभणी जिल्हा विकासात पुढे राहील याची मी ग्वाही देते.
0: पुढे बोलताना पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात आपले विचार मांडले.
1: मला सांगण्यास आनंद होतो की आपल्या शेतकरी बांधवांना कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती ही ऐतिहासिक योजना जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यातील सुमारे 1,60,769 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. पहिल्या यादीत पात्र शेतकरी संख्या 79,855 आहे. यासाठी तब्बल 582 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. दरम्यान राज्यस्तरावर नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या यादीत परभणी जिल्ह्यातील सुमारे 7,870 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये तब्बल 60,04,00,000 रुपये जमा झाले आहेत. हा शेतकरी बांधवांसाठी निश्चितच मोठा दिलासा आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची यादीही लवकरच जाहीर होणार आहे. माझी विनंती आहे की पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे आणि फार्मर आय डी काढून घ्यावे. शेतकरी बांधव कर्जमुक्त, सक्षम आणि समृद्ध व्हावा यासाठी शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
0: जिल्ह्यातील उद्योग आणि रोजगाराला चालना देण्यासाठी परभणी ग्रोथ हब अंतर्गत रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी परभणीत आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी सुमारे 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या,
1: रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि उद्योगधंदे वाढावेत यासाठी परभणी ग्रोथ अंतर्गत जिल्ह्यात जवळपास 1,500 कोटी रुपयांची ॲग्रो इंडस्ट्री व इतर उद्योग गुंतवणूक आणण्याच्या दिशेने यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदार परभणीत येत आहेत. या निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि परभणीला उद्योगाची नवी ओळख

0: ब्रेड. ही संधी आपण सर्वांनी मिळून यशस्वी करूयात आणि परभणीला विकासाच्या नव्या वाटेवर घेऊन जाऊयात. शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्ह्यात सिल्क अँड मिल्क हे प्रभावी मॉडेलही उभे करण्याचा मानस आहे. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला रेशीम शेती आणि दुग्ध व्यवसायाची जोड द्यावी. रेशीम शेती व उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात विशेष अर्थसहाय्य, रेशीम प्रक्रिया उद्योग, रेशीम भवन तसेच उत्पन्नातून प्रक्रिया आणि विपणनापर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सिल्क अँड मिल्क हे परभणीच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचे प्रभावी मॉडेल ठरेल असा मला विश्वास आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शेतीपासून पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि शेतीपूरक उद्योगांपर्यंत महिला शेतकरी आपल्या कष्टाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ताकद देत आहेत. महिलांच्या या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिला शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा केवळ दर्जा नाही तर महिला शेतकऱ्यांच्या कष्ट, योगदान आणि स्वाभिमानाचा सन्मान आहे. तसेच सर्वसामान्य महिलांच्या सक्षमीकरणासाठीही शासन अनेक योजना प्रभावीपणे राबवत आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे.
1: परभणी जिल्ह्यामध्ये 1 लाखाहून अधिक महिला लखपती दीदी झाल्या आहेत असं सांगून जलसंधारणासाठी लोकसहभागाचं आवाहन करत 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
0: परभणी जिल्हा 1 लाखाहून अधिक महिला लखपती दीदी झाल्या आहेत. ही केवळ आकडेवारी नाही तर महिलांच्या कष्टाची, कर्तृत्वाची आणि आत्मविश्वासाची यशोगाथा आहे. या भगिनींचे यश निश्चितच अभिनंदनास्पद आहे. राज्य शासनाने दिवंगत माजी मुख्यमंत्री आदरणीय सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने आज दिनांक 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जलसंधारणाविषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 21 ऑगस्ट रोजी आयोजित महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. जलसंधारण ही लोकचळवळ बनवून जलस्रोत बळकट करणे हीच आदरणीय नाईक साहेबांना खरी आदरांजली ठरेल. त्यामुळे सर्व उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे मी आवाहन करते.
1: आरोग्य आणि लोकाभिमुख प्रशासनातही जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय ठरल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
0: परभणी जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट करण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा स्तरावरील महत्त्वाच्या आरोग्य निर्देशकानुसार परभणी जिल्हा रुग्णालयाने सलग 2 वेळा राज्यात प्रथम क्रमांक पटकावत संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे. परभणी जिल्हा रुग्णालयात नवीन कॅथलॅबचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे. जिल्हा रुग्णालयात MRI सुविधा सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे 1000 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आरोग्य सेवांच्या बाबतीत आपण आपला जिल्हा निश्चितपणे आघाडीवर राहील याची मी ग्वाही देते.
1: कार्यक्रमानंतर जिल्हा नियोजन सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. एकूणच जिल्ह्यामध्ये विविध शासकीय कार्यालय आणि खाजगी आस्थापनामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.

श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी येथे संपन्न झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत। या कार्यक्रमाचा

प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम.

0: घरकुल या चित्रपटातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. प्रसारित होत आहे मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.

0: हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे, स्तनपान कधी आणि कसं करावं, बाळाची स्वच्छता, बाळाची झोप आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी, बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात, या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्या सोबत आहेत बालरोगतज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 9 वाजत आहे. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत सदबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लख लख चंदेरी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात मन या चित्रपटातील गीत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं संजीव दर्शन आणि दर्शन यांनी, आणि लिरिक्स होते म्हणजेच गीतरचना होती समीर यांची, आणि स्वरसाज होता उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: श्रोते हो, आज सुप्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्मदिवस. त्यांनी मन, सौदागर, 1940 अ लव स्टोरी, खामोशी यासारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐकूयात लखलख चंदेरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्यावरच चित्रित झालेली काही सुरेल आणि निवडक गाणी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटातील गीत. गीतरचना होती अंजन यांची.

खामोशी या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि हरिहरण यांच्या युगलस्वरातील जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत. आणि श्रोतेहो या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 9:30 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर नागपूर आणि मोर्शी येथील मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. तेव्हा आजच संपर्क करा 9860798926 या नंबरवर.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
3: जलसंधारण दिन रील स्पर्धा, तुमची कल्पना, तुमचा संदेश जल समृद्ध महाराष्ट्रासाठी. दिनांक 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026. मृदा आणि जलसंधारणाचे महत्व जनमानसात पोहोचविण्यासाठी तुमची एक

कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकता 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तेव्हा दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे? स्तनपान कधी आणि कसं करावं? बाळाची स्वच्छता, बाळाची झोप आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी? बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात? या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्यासोबत आहेत बालरोगतज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. पावणे 10 होत आहेत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
4: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
5: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
5: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर हे प्रसारण आपण ऐकत आहात. आता वेळ झालेली आहे नाट्यपराग या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाची. पहिलं पद प्रल्हाद अडफडकर यांच्या स्वरामधलं.

0: शैला दातार यांच्या स्वरामध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सकाळचे
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
2: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
3: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
1: श्रोते हो, एक निवेदन. हरवलेल्या व्यक्तीविषयी निवेदन. व्यक्तीचे नाव यश एकनाथ मोरे, वय वर्ष 14 7 महिने, राहणार साडेगाव, तालुका जिल्हा परभणी. वर्णन: उंची 4.5 फूट, रंग सावळा, चिन्ह नाकावर तीळ, अंगात गुलाबी कलरचा

शर्ट आणि चॉकलेटी रंगाची शॉल, बांधा सडपातळ, पायात चप्पल. भाषा हिंदी आणि मराठी बोलतो. तरी या वर्णनाचा मुलगा कोणाला आढळल्यास त्याचे वडील एकनाथ कोंडिबा मोरे यांच्याशी किंवा पोलीस स्टेशन नानलपेठ परभणी येथे 97 67 41 12 79 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. निवेदन संपलं.

वसंतराव देशपांडे यांच्या स्वरामध्ये श्रोते हो आत्ताच आपण संशय कल्लोळ या नाटकातील नाट्यपद ऐकलत. पदरचना होती गोविंद बल्लाळ देवल यांची. श्रोते हो आपण ऐकत आहात मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ऐकूयात

बेला शेंडे यांच्या स्वरामध्ये अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं भावगीत श्रोते हो आत्ताचं पण ऐकलं. आणि श्रोते हो या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम

कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 229 अंश अर्थात 1305 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज प्रसारित होत आहेत 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतरचना आहेत जावेद अख्तर यांच्या आणि संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या सदाबहार गीताचा.

श्रोते हो, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये आत्ताच आपण गीत ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या सदाबहार गीताचा.

कुमार सानू यांच्या स्वरामध्ये श्रोते हो आत्ताच आपण गीत ऐकलं. गीतरचना होती जावेद अख्तर यांची आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं. आणि श्रोते हो या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमात आज प्रसारित करण्यात आली 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील काही निवडक गीतं. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मोहिनी कुलकर्णीचा नमस्कार आणि कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, श्रावण महिन्याच्या आल्हाददायक वातावरणाचा आपण आनंद घेत आहोत. सृष्टीचा हा सुखद सोहळा आपण अनुभवत आहोत. क्षणातच आभाळ येते, क्षणातच ऊन पडते, हा मनभावन असा श्रावण महिना आला की आपले मराठीत महिन्यातले सर्व सणवार सुरू होतात. श्रावणातल्या दर सोमवारी शंकराची उपासना आराधना करण्यात येते. तसं तर संपूर्ण श्रावण महिना हा शिव उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. भगवान शंकरांच्या दर्शनाला अगदी 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी विशेष गर्दी जमते. अतिशय भक्तिभावानं लोक दर्शन घेतात.

श्रोते हो, श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी पूजन केलं जातं. नववधू सुवासिनी एकत्र येऊन ही पूजा मांडतात आणि त्या दिवशी रात्री मंगळागौरीचा जागर होतो. या निमित्तानं झिम्मा, फुगडी, पिंगा, भुंडला असे खेळ खेळले जातात आणि भुंडल्याची गाणी, भुलईची गाणी म्हणत फेरही धरला जातो. या गाण्यांच्या तालावर सर्व महिला भगिनी नकळतपणे डोलतात. केवळ सात्विकता वाढवणाराच नव्हे तर आपल्या आपल्याला आरोग्यदायी असे खेळ खेळायला लावणारा हा सण अगदी प्रत्येक महिलेच्या अगदी जवळचा आहे.

श्रोते हो, श्रावणात येणारा पहिला वहिला सण म्हणजे नागपंचमी. प्रत्येक माहेरवाशिणीला आनंद देणारा हा सण. या दिवशी अर्थातच आपण उकडलेली पुरणाचे दिंड बनवतो. भाजलेलं किंवा तळलेलं अन्न त्या दिवशी खाल्लं जात नाही. उकडलेलं अन्न हे शरीरासाठी हलकं असतं आणि आपला वर्षभरातला एक दिवस संपूर्णपणे उकडलेलं अन्न खाण्याची मजा देणारा हा दिवस. या दिवशी झोका देखील बांधला जातो आणि हा आनंद प्रत्येक माहेरवाशिणीला उपभोगायला देणारा सण आहे. नागपंचमी दिवशी देखील श्रोते हो, भुलाईचे खेळ खेळले जातात, भोंडल्याची गाणी गायली जातात आणि ज्या महिला या सणाला माहेरी जाऊ शकत नाहीत त्यांना आलेली माहेरची आठवण त्या आपल्या गाण्यातून व्यक्त करत असतात. सासर माहेर यांचं चांगले काही प्रसंग, काही वाईट प्रसंग या गोष्टी देखील या गीतांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित मन मोकळं करण्यासाठी अशा गीतांची रचना केलेली असावी. असो, पण प्रत्येक महिलेला तिच्या माहेरविषयी वाटणारा अप्रूप ओढ या भुलाईच्या गीतातून व्यक्त होते हे मात्र नक्की.

श्रोतेहो, नागपंचमीनंतर येते ती नारळी पौर्णिमा. याच दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण, तसंच श्रोतेहो, हाच दिवस संस्कृत भाषा दिन म्हणूनही ओळखला जातो. श्रोतेहो, समुद्रानं भरभरून दिलेल्या सर्व दानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा नारळी पौर्णिमेचा सण. याच दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. समस्त कोळी बांधवांसाठी हा अतिशय आनंदी दिवस असतो. चला तर आनंद घेऊयात या विशेष कोळी गीताचा.

श्रोते हो, यानंतर येणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी होय. या दिवशी प्रत्येक ठिकाणी चिखलापासून गोकुळ बनवलं जातं आणि त्याची रीतसर पूजा देखील केली जाते. तसंच प्रसाद म्हणून डिंकवडा, सुंठ वडा देण्याची देखील म्हणजे नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा देखील आहे. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. त्याच्या दुसऱ्या दिवशी असतो गोपाळकाला. या दिवशीचा उत्साह तर विचारू नकातच. गोपाळकाला घरोघरी बनवला जातो आणि दही हंडी फोडली जाते. प्रत्येक बाल गोपाळाच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आलेलं असतं. श्रोते हो, कृष्ण भक्तीचा हा सण अतिशय मनाला आनंद देणारा आहे.

श्रोते हो, अशा रम्य मनभावन अशा श्रावणाची सांगता होते ती बैलपोळा या सणानं. वर्षभर आपल्यासाठी राब राब राबणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. त्याला नटवून सजवून त्याची खांदेमळणी करून त्याला गोडाधोडाचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो. सायंकाळी गावागावात चौकाचौकात त्याची मिरवणूक काढली जाते. प्रत्येक बळीराजाच्या अगदी जिव्हाळ्याचा असा हा सण.

श्रोते हो, आपले सण उत्सव हे सर्वसमावेशक अशा संस्कृतीचं दर्शन घडवतात. आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये श्रावणातले सण याविषयी थोडीशी माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत आलेली आहे, तेव्हा या क्षणी मी मोहिनी कुलकर्णी सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। या कार्यक्रमात श्रावण एक सणांचा महिना याविषयी माहिती आपण ऐकलीत। आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं। सकाळचे 11 वाजले आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात।
1: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर नागपूर आणि मोर्शी येथील मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026। तेव्हा आजच संपर्क करा 9860798926 या नंबरवर।
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार।
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्व विश्वासाची वाट विकासाची।
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगीळ आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
5: आजच पुन्हा गाडगीळ आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या।
6: मृदा आणि जलसंधारण विभाग परभणीतर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंती निमित्त 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। दिनांक 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुल असं करण्यात आलं आहे। या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी केलं आहे।

0: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी।
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
2: सकाळचे 11:05 झालेली आहेत। प्रसारित करीत

हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या युवाकट्टा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, दाराच्या तोरणाची निर्माल्याच्या दिशेनं जेव्हा रवानगी होत होती त्यावेळी तुटलेल्या धाग्यातून ओघळून एक झेंडूचं फूल खाली पडलं. ते काल इतकं टवटवीत नसलं तरी अजूनही रंगरूप राखून होतं. थोडं निरखून पाहिलं त्याच्याकडे तेव्हा ते तटस्थ होतं. आपलं जीवित कार्य संपल्याचा शोक त्याच्या पाकळ्यांवर दिसत नव्हता. त्या फुलाचा गडद केशरी रंग आपली शान टिकवून होता. हिरव्या देठाचा भाग असंख्य पाकळ्यांना सांधून होता. हार करताना अंतर्बाह्य गेलेल्या सुईच्या जखमा पोटात दडवून होता. धागा आरपार जाताना नाईलाजानं विभक्त झालेल्या पाकळ्या झेंडूची ओळख लिहून बाहेर पडल्या होत्या. कित्येकांच्या पायदळी तुडवल्या जाऊनही त्यांच्या सुकोमलतेत रागाचा, द्वेषाचा, सुडाचा लवलेश नव्हता. त्यांच्या ठाई भावना होती ती फक्त समर्पणाची. एवढी सहनशक्ती, एवढा संयम, एवढं समर्पण करूनही आपल्या दातृत्वाची कुठेही वाच्यता न करता त्यानं आपला प्रवास पूर्ण केला होता. फूल असूनही गंध नाही, रूप असूनही गर्व नाही, लोकांचा सण साजरा केला आणि पुढे त्याचं निर्माल्य झाल्याचंही त्याला दुःख नव्हतं. आपण आपल्या जीवनात आपलं आचरण अगदी या फुलाप्रमाणेच ठेवायला हवं. म्हणजेच काय तर जीवनात आपण इतरांकडून कमी प्रमाणात अशा अपेक्षा ठेवायच्या आणि आपलं जे कार्य आहे ते कार्य आपण अगदी निष्ठेने, प्रामाणिकपणे, शांततेत पूर्ण करायचे. या विचारासह फ्रेंड्स वळूया आता आजच्या आपल्या युवाकट्टा या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युवाकट्टा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या मैत्रिणींनी साधलेला संवाद.

0: तर पुनःश्र एकदा सर्व विद्यार्थ्यांचं युवा कट्टा या आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. युवा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व युवा दोस्तांशी संवाद साधत असतो. तेव्हा आता या मैत्रिणीशी संवाद साधू. तुझं नाव सांग.
1: माझं नाव निकिता मारुती चाफुलकर. मी नायगावमध्ये BSc कम्प्लीट केलं शरदचंद्र कॉलेजमध्ये आणि आता सध्या मी मास्टर्स केमिस्ट्रीमध्ये करत आहे फर्स्ट इयर.
0: अच्छा, निश्चितच तू जिथे राहतेस किंवा ज्या प्रिमायसेस मधून आलेली असते तिथे अनेक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध असतील, पण तरीही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातच आपण ऍडमिशन घ्यावं आणि तिथे शिक्षण घ्यावं असं तुला का बरं वाटलं?
1: आता आपण कुठेही ऍडमिशन वगैरे काही जरी घ्यायचं असलो तर आपण सर्वात अगोदर त्या ठिकाणचं बॅकग्राऊंड पाहतो आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी जी काय आहे त्याबद्दल सर्वांनी तसं कौतुकच केलं. त्यामुळे मला पण वाटलं की तिथे जाऊन आपण शिक्षण घेणं हे आपल्या पुण्याचं काम आहे आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मास्टर्स निघेल, त्यामुळे मी इथे MSc ला ऍडमिशन केलं.
0: खूप छान. शालेय जीवन असो किंवा महाविद्यालयीन जीवन असो, जिथे तू आजपर्यंत शिक्षण घेतलेलं आहेस तेथील शिक्षण प्रणाली, शिक्षण पद्धती आणि विद्यापीठीय शिक्षण पद्धती, विद्यापीठातील शिक्षण यामध्ये तुला काय साम्य जाणवलं किंवा काय फरक जाणवला, काय सांगशील याविषयी?
1: आम्ही जिथे BSc करत होतो शरदचंद्र कॉलेजमध्ये तिथे पण अशाच प्रकारे शिकवण होती, सर्व बेसिक पासून घेत होते आणि इथे देखील आम्हाला कसं समजेल यानुसार सगळं शैक्षणिक वातावरण निर्माण केलंय. जणू की आम्हाला जे काही बेसिक माहीत जरी नसलं तरी इथले शिक्षक अशा प्रकारे सांगत असतात की आम्हाला सर्व काही क्लास मधले समजतो, घरी जाऊन पाहण्याची देखील गरज पडत नाही, इतक्या छान प्रकारे सगळं इथं समजलं जातं आम्हाला.
0: खूप छान. अभ्यासासोबतच अभ्यासेतर कोणकोणत्या उपक्रमांमध्ये तू सहभागी होतेस?
1: आता माझं फर्स्ट इयरच आहे इथे, तर सध्या काल परवाच आमचा सेमिनार झाला एका ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, तर त्यामध्ये मी पार्ट घेतले कारण मला निश्चित रूपाने पुढे प्राध्यापिका व्हायचं आहे.
0: किती छान, म्हणजे तू तुझं एम निश्चित केलेलं आहेस आणि त्या दृष्टिकोनातून तुझी वाटचालही सुरू आहे. एक प्राध्यापिका म्हणून जेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर

0: अध्यापनाचं कार्य करशील, त्यासाठी कोणकोणत्या क्वालिटीज तुझ्यामध्ये असाव्यात असं तुला वाटतं बरं?
1: आता आपण पाहत असतो की जिल्हा परिषद शाळा आणि आपला इंग्लिश स्कूल मीडियम इथे बराच फरक जाणवत असतो, आणि जिल्हा परिषद शाळा देखील वेगवेगळे उपक्रम राबवून त्या शाळांना उच्च करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण माझी स्वतःची आई जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका आहे, त्यामुळे माझ्यामध्ये देखील शिक्षण देण्याचा छंद असतो, त्यामुळे मी देखील प्राध्यापिका होणार आहे. आणि मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या मानसिकतेनुसार आपण त्यांना अध्ययन दिले पाहिजे, शिकवलं पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जी काही गोष्ट मी त्यांना समजावेन त्यांना उदाहरणात मार्फत सांगितलं तर मला वाटेल की त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजेल आणि ते क्वालिटी माझ्यामध्ये यायला हवी. आता
0: खूप छान. आणि आता एक प्राध्यापिका तुला व्हायचं म्हटल्यानंतर तुझं वाचनही दांडगं असणं तितकंच गरजेचं आहे, त्याविषयी काय सांगशील? आजपर्यंत कोणकोणते पुस्तकं तू वाचलेले आहेस अभ्यासेतर, हं, आणि त्यातील तुझे आवडते लेखक, आवडतं पुस्तक काय सांगता येईल याविषयी?
1: आता मी तेवढे जास्त पुस्तके नाही वाचली, पण रिसेंटली मी गोदान हे पुस्तक वाचत आहे, प्रेमचंद यांचं, खूप चांगलं आहे. त्यांनी शेतकरी बांधवांविषयी आणि अंधश्रद्धेविषयी गावामध्ये जे काही वातावरण आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यात मांडले आहेत त्यांचे विचार, आणि ते आपण पाहिलं तर आपल्याला देखील त्या अडचणी, त्यावर उपाय, ते सर्व आपल्याला समजेल.
0: नक्कीच. आणि ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्या समस्या आजही आवाजून उभ्या आहेत असं वाटतं की नाही बरं? तर या समस्या दूर व्हाव्यात आणि युवकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी काय करणं आजच्या युवकाने सामाजिक जनजागृतीच्या दृष्टीने गरजेचं आहे असं तुला वाटतं?
1: जनजागृती, आता समजा आपल्यापेक्षा वयांनी मोठ्या माणसाने जर सांगितलं तर सध्याचा युवा असा आहे की ठीक आहे सांगितलं झालं, पण त्यांच्याच वयाच्या लोकांनी जर त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याला सिरियसली घेऊन त्यावर काम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मला वाटतं की आता युवकांनी देखील जागृत करण्यासाठी काम करावं, आणि गावातल्या जिथे कुठे आपल्याला काही वाटलं की हां हे चांगलं व्हायला पाहिजे तिथं आपण जनजागृती केली पाहिजे.
0: खूप छान छान असे विचार.
1: तसं मी म्हणजे माझा छंद असा आहे की मला गीत गायला पण खूप आवडतं.
0: म्हणजे तुला गायनाचा छंद आहे, संगीताचा छंद आहे, कुठलं गीत गाऊन दाखवशील बरं?
1: सध्याच्या युवकांना प्रोत्साहित करणार असं एक मी गीत गाऊ इच्छिते, जर तुमची परवानगी असेल तर.
2: माना की मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर, कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर.

0: ben de ya. Thank you.
1: खूप छान, मस्त, खरंच सगळ्यांना मोटिव करणार असं गीत तू गायलेलं आहेस. आपल्या विद्यापीठामध्ये ना इंटरनॅशनल एक स्टुडंट आहे, PhD साठी खास आपल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये तिने ऍडमिशन घेतलेलं आहे. तिला आणखीन तिचे काही विचार सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत, काय सांगाल आपण?
2: आय वुड लाईक टू ऍड देम माय हार्टफुल थँक्स ऑल्सो फॉर द चेअरमन ऑफ दिस मीटिंग अँड द ऑर्गनायझर्स अँड ऑल द अटेंडन्स अँड स्पेशल थँक्स फॉर आकाशवाणी रेडिओ फॉर देअर फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी to speak with you and to listen to me. Thank you so much.
1: Thank you so much.
3: मित्रमैत्रिणींसोबतचा आपला हा संवाद चालू असतानाच आता आपण कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहोत एका बहारदार अशा गीताचा.

0: आता पुढच्या मैत्रिणीकडे वळते. तुझं नाव सांगशील?
1: माझं नाव कुमारी सानिका बसवेश्वर मंगनाळ आहे. मी फुलवळची आहे आणि मी आज बी फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थिनी आहे.
0: बरं, बी फार्मसीमध्ये तू शिकतेस, हेच करिअर निवडण्यामागचं कारण?
1: कारण म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये तसं तर आम्हाला प्रेशर असते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या म्हणजे फॅमिलीमध्ये त्यांच्या आईवडिलांचे खूप सारे असं ड्रीम्स वगैरे असतात. परंतु त्यापासून माझ्या फॅमिली म्हणजे बॅकग्राऊंडपासून मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आधीपासूनच म्हणजे प्रत्येक वेळेस मी माझ्या फॅमिलीमध्ये अलग राहण्यासारखं म्हणजे प्रयत्न केलेला आहे. तर मी अलग फील्ड निवडली आणि माझं थोडंसं म्हणजे सायन्स आणि केमिकल्स वगैरेच्या सोबत माझं आधीपासून प्रेम राहिलेलं आहे. त्यामुळं मग मी इकडे आले.
0: बरं, तू म्हणालीस की फॅमिलीचं वेगळं तुझं बिझनेस आहे, तर फॅमिलीच्या इच्छा आणि तुझ्या स्वतःच्या इच्छा, तुझी स्वतःची तत्व यामध्ये जो गॅप असतो, ज्याला तुम्ही म्हणता की जनरेशन गॅप आहे, तर हा जनरेशन गॅप जो आहे तर तो कमी करण्यासाठी तुझ्या वतीने तू काय प्रयत्न करतेस?
1: माझं बस इतकंच म्हणणं आहे की म्हणजे आता दोन अलग जनरेशन आहे, म्हणजे त्यांचे दोन जनरेशनचे अलग विचार असतात. तर जसं आम्ही कोणत्या जनरेशनचं जर ऐकून घेत असेल तर आमचं पण म्हणणं कोणीतरी ऐकून घेतलंच पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला आपले विचार म्हणण्याची संधी मिळाली पाहिजे. आजकाल जे लोक म्हणतात की त्यांनी डिप्रेशन होत आहे वगैरे, तर माझं असं म्हणणं असते की जे असं म्हणजे जेनजी वगैरे आजकाल म्हणतात, तर ते जेनजीने असं असतं की म्हणजे त्यांना असं वाटतं की ते त्यांचे पण विचार कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे. आणि फक्त स्टडीजमध्ये करिअर करणं हेच एक म्हणजे लिमिट नसते आपल्यासाठी. स्टडीज व्यतिरिक्त पण आपण खूप अलग अलग जे इंडस्ट्रीज असतात, म्हणजे फक्त आपला म्हणजे देशामध्ये काय आहे की प्रत्येक वेळेस काही ठराविक जे असतात, जसं डॉक्टर, इंजिनियर, UPSC करायचं, MPSC करायचं, हे काही ठराविक करिअर आहेत. पण त्या व्यतिरिक्तही खूप सारे असे करिअर आहे की ज्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. परंतु जे असं म्हणजे आपले मिडल क्लास फॅमिलीज वगैरे असतात, तर त्यांचं म्हणणं असं असते की म्हणजे आपण कोणतंही मोठं असं समजा एखाद्याला जर क्रिकेटर बनायचं आहे तर ते आपलं बॅकग्राऊंड नाही आहे, आपण त्या बॅकग्राऊंडमधून कधी आलो नाही आहेत, असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु आमचं म्हणणं काय असतं की जेनजी लोकांचं की बॅकग्राऊंड वगैरे असं काही नसतं, जिथं आपण मेहनत करतो त्या गोष्टीमध्ये जर आपण मेहनत केली तर तिथं आपलं करिअर नक्कीच बनेल. हां, तर हे थोडंसं गॅप असतं. परंतु जर त्यांनी थोडंसं समजून आपलं घेतलं आणि आपण त्यांचं समजून घेतलं तर नक्कीच प्रत्येक वेळेस दोघांचंही मेळ लागेल
0: आणि यश देखील चांगलं मिळेल. बरं, तर तुला आणखी इतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यामध्ये तुला काय आवडतं, तुझे छंद काय?
1: मला तसं लीडरशिप आणि माझं म्हणजे लीडरशिप क्वालिटीज आहेत, तर त्यामुळे मी म्हणजे स्वतःहूनच सांगते, कारण आपल्याला आपल्या गोष्टीचा अभिमान राहिला पाहिजे. तसंच आम्ही आमच्या कॉलेजमध्ये क्रिएटिव्ह जंक्शन म्हणून आमचं कमिटी स्टार्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये आमच्या डायरेक्टर सरांनी पण आम्हाला खूप हेल्प केली. आणि त्यामध्ये आम्ही आमचे शिक्षक असो की आमचे विद्यार्थी असो, आमच्या कॉलेजमध्ये जे कोणी असो, त्यांच्यामध्ये स्टडीज व्यतिरिक्त जे छंद आहेत ते आम्ही प्रमोट करण्यास

0: साठी म्हणजे ते क्रिएटिव्ह जंक्शन म्हणून सुरू केलेलं आहे. त्या कमिटीमध्ये आम्ही त्याचे सगळेजण पार्ट्स आहोत.
1: अच्छा, तर आता तू बोललीस की तुमचं एक जंक्शन तुम्ही हे केलं आहे, तर मला सांग, विद्यापीठात कॅम्पसमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा कॅम्पस अगदी स्वच्छ आणि सुंदर असा परिसर होता, तर कॅम्पस स्वच्छता किंवा पर्यावरणपूरक जबाबदारी जर तुम्हाला दिलेली आहे आणि मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तर काय करता येईल, काय सांगशील?
0: त्यासाठी सर्वप्रथम तर सर्वांना त्यांचा जे केर कचरा आहे ते सगळं आधी कंट्रोलमध्ये घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आम्ही कॅम्पससाठी म्हणजे झाडे लावण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. आमच्या कॉलेजतर्फे जसं आमचं स्कूल ऑफ फार्मसी आहे, त्यामध्ये आम्ही 26 जानेवारीच्या दिवशी आता जे रिसेंटमध्ये झालं तेव्हा आम्ही ट्री प्लांटेशन प्रोग्राम केला होता. आणि असे आपण अलग अलग म्हणजे उपक्रम राबवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आधी आपण आपले जे म्हणजे केर कचरा जे आपण पसरवतो ते कंट्रोलमध्ये करणं सगळ्यात जास्त, त्यानंतर आपण तिथून पुढची स्वच्छता करू शकतो.
1: छान, आणि तुझ्या लीडरशिपसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तू म्हणतेस की तुला लीडर व्हायला आवडतं, तुझ्यात त्या क्वालिटीज आहेत, तर चांगल्या त्यामधल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या निश्चित तू छान डेव्हलप करशील आणि पुढे यात सक्सेसही तुला मिळेल. शुभेच्छा खूप.
2: थँक्यू. आता एका मैत्रिणीकडे वळूया, तुझं नाव सांग.
3: माझं नाव सुरभी दुर्गाजी साखरे, मी MBA सेकंड इयरला आहे.
2: MBA सेकंड इयरला आहेस, चला म्हणजे अर्थविश्व आम्हाला अनुभवता येणार आहे तुझ्या शब्दांच्या माध्यमातून. आता आपण बघतोय की आजचा युवक हा करिअरच्या दिशेने धावतोय पण कुठेतरी व्यवसायापासून तो दूर आहे, किंवा व्यवसाय करावा असं कोणाला वाटत नाही. फार तर MBA करायचं किंवा कुठलीही प्रोफेशनल डिग्री घ्यायची आणि त्यानंतर कॉर्पोरेट विश्वामध्ये किंवा कुठे शासकीय जॉब भेटत असेल तर तिकडे आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. आजची अशी युवकांची मेंटॅलिटी आहे, त्याविषयी तू काय सांगशील? तुझे या पुढचे स्वप्न काय आहेत?
3: मला वाटते की म्हणजे जॉबच करायला पाहिजे आपण समोर.
2: एखादा व्यवसाय तू MBA नंतर छान करू शकतेस किंवा करावा असं का नाही वाटत बरं?
3: मला वाटतं की बँकिंग मध्ये जॉब करायला पाहिजे.
2: ठीक आहे, आता तू MBA सेकंड इयरची विद्यार्थिनी आहेस, बऱ्यापैकी आजपर्यंत तुझा MBA सिलेबस झालेला आहे, हो की नाही? मग आजपर्यंत तू घेतलेलं शिक्षण आणि MBA तुझा असणारा अभ्यासक्रम यात तुला काय फरक जाणवतो आणि एकंदरीतच MBA अभ्यासक्रमाविषयी तुला काय सांगू असं वाटेल?
3: माझं आधी BCS झालं होतं कम्प्युटर सायन्स, त्याच्यानंतर मी MBA केलेलं आहे. MBA आणि याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, अभ्यासक्रम खूप सारे होते म्हणजे वेगवेगळे होतेच ते.
2: ठीक आहे, काही हरकत नाही. तुझे इतर छंद काय आहेत अभ्यासा व्यतिरिक्त, तुला काय करायला आवडतं बरं?
3: मला ड्रॉइंग करायला आवडते आणि सिंगिंग वगैरे.
2: ठीक, तुझं नाव सांग.
4: माझं नाव गायकवाड वैष्णवी जयराम, माझी 10वी सन ज्ञानेश्वर महाविद्यालय दुप्पा इथून झाली आणि 11वी 12वी यमुनाबाई ज्युनियर कॉलेज नायगाव इथून झाली. आणि आता पदवीधरासाठी मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी BBA ऍडमिशन सेकंड इयर मध्ये आहे.
2: किती छान, बरं BBA करतेयस, छानसं करिअर क्षेत्र तू निवडलंयस. शैक्षणिक क्षेत्रात असतानाच करिअर क्षेत्राचा विचार केलायस. काय अभ्यासक्रम आहे, फर्स्ट इयरला कोणकोणता अभ्यासक्रम होता, काय नेमकं वेगळं तुला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकायला भेटलं?
4: माझं 11वी 12वी सायन्स बॅकग्राऊंड होतं, त्यामुळं BBA जेव्हा आले तेव्हा कॉमर्सचे जे नवीन नवीन विषय आहेत जसं की अकाउंटिंग आणि मार्केटिंग कम्युनिकेशन असे डिफरंट डिफरंट विषय शिकायला मिळाले आणि त्यामधून भरपूर नॉलेज शिकायला मिळालं.
2: खूप छान, आणि तू स्वतःहून बोलायला आलीस, मला खूप छान वाटलं बरं. आजच्या युवाकट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा मित्र मैत्रिणींशी संवाद साधत असताना एक मैत्रीण म्हणून काय सांगावं असं वाटतं?
4: मला वाटतं की आपला जे हक्क आहे किंवा आपल्याला जे वाटतं आणि ते कायद्यानुसार जर असेल तर ते मागायला काही हरकत नाही, मला असं वाटतं. आणि ते कायद्याला धरून असलं पाहिजे आणि ते मागण्यासाठी आपण न घाबरलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे ते आपलं मागणं जे आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचणं मला हे महत्त्वाचं वाटते.
2: खरंच हे खरंच गरजेचं आहे, आपले मुळात हक्क आणि अधिकार काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला आपले हक्क आणि अधिकार काय आहेत हेच माहिती नसतं आणि ते जाणून घेऊन मग जिथे बोलणं आवश्यक आहे तिथे बोलायला हवं. आणि असं म्हटलं जातं की आपल्याला जर कुणी स्वतःहून आपले हक्क अधिकार देत नसेल तर तिथे मागायला काही हरकत नाही, किंवा तो आपल्या जीवनाचा एक पार्ट आहे. खूप छान बोललीस, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. तुझं नाव सांग, कुठल्या इयरला आहेस, काय करतेस आणि तुला पुढे काय करायचंय?
5: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, मी कुमारी योगिता संतोष राऊत, माझं BSc माझ्याच गावामधून औंढा नागनाथ NCA झालेलं आहे आणि आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्ये मी MSc केमिस्ट्रीमध्ये करत आहे. आणि BSc मी माझ्या वर्षात इलेक्ट्रॉनिक्स डिबेट नॅशनल लेवलपर्यंत राहिलेली आहे. आणि इथून पुढं तर जॉब तर सर्वांना करायचंच आहे, जॉब नाही भेटली तर काहीतरी इनोव्हेशन काहीतरी स्टार्टअप करायचंच हे तर होणारच आहे. मला असं वाटतं की मी माझ्या लाईफमध्ये एक म्हणजे आजच्या काळाला गरज आहे की समाधानी व्यक्ती राहिली पाहिजे, प्रत्येकांचीच व्यक्तीची गरज आहे. आजकाल कोणीच समाधानी नाही, तर मला असं वाटते नोकरी, जॉब, फॅमिली हे तर सर्व होतच राहील, पण यासाठी मला समाधानी व्यक्ती माझ्या आयुष्यात बनायला खूप आवडेल. आणि आता आपण असं बघतो की ऑनलाईन जमाना झाला आहे, पूर्ण युवा पिढी किंवा प्रत्येक व्यक्ती म्हणजे डिजिटल झालं आहे, मोबाईलमध्ये गुंतून राहिले, ते स्वतःची पोटेन्शियल काय ओळखतच नाही आहे.

0: स्वतःमध्ये काय ओळखत नाही, तर मला सत्तरीसाठी चार ओळी म्हणाव्याशा वाटतात. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझ्यातली मी. मने जपता जपता हरलेच मी, मने जपता जपता हरवलेच मी, भेटेल का ती माझ्यातली मी, भेटेल का ती माझ्यातली मी. आपण बघतो किती पण मोबाईल बघायचा आहे, मोबाईल सुट्टा सुटत नाही, आपण ठरवतोय. तर घट्ट मनाशी ठरवोनी शेवटी हरलेच मी, शेवटी हरलेच मी, भेटेल का ती माझ्यातली मी, भेटेल का ती माझ्यातली मी. आणि आपलं मन एवढं उदास झालंय, मन स्वतः म्हणते उदास हृदयाला केविलवाणी मन माझे विचारते, उदास हृदयाला केविलवाणी माझे मन विचारते, भेटेल का ती माझ्यातली मी, भेटेल का ती माझ्यातली मी. मनपूर्वक धन्यवाद.
1: खूप छान, खूप छान. खरंच मोबाईल हा जो इडियट बॉक्स म्हणेल मी, जरी तो आपल्याला खूप आवडला तरी तो इडियट बॉक्सच आहे, यात काही दुमत नाही आहे. तर आपण त्यात सध्या खरंच इतके हरवलं आहेत की आपण स्वतःला विसरून जातोय. माझ्यातली मी ओळखावी असं तिला वाटतं, आपल्याला सगळ्यांनाही वाटायला हवं की खरंच आपण स्वतःला ओळखायला हवं. आणखी एक मैत्रीण आहे, तिला संवाद साधायचा आहे. तुझं नाव सांग.
2: नमस्कार, माझं नाव संजना राम पवार. मी अंमतपूर या शहरातून आलेली आहे. माझं शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये झालेलं आहे, 11वी ते BSc थर्ड इयर. त्यानंतर मी MSc साठी स्वामी रामानंद तीर्थ या विद्यापीठात शिकत आहे. MSc सेकंड इयर स्कूल ऑफ केमिस्ट्री सायन्स इथं आहे माझं शिक्षण सध्या चालू.
1: खूप छान. म्हणजे MSc फर्स्ट पार्टचा तुला विद्यापीठीय शिक्षणाचा खूप छान अनुभव आलेला आहे, काय सांगशील या वर्षभराच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या बाबतीत म्हणा किंवा एकंदरीतच इथला तुमचा जो वावर आहे, विद्यापीठीय वावर आहे, त्या बाबतीत तुझे काय विचार आहेत? कसं वाटलं तुला विद्यापीठ आणि विद्यापीठीय शिक्षण?
2: हा, अगोदर तर मी कधी विद्यापीठ पाहिलं नव्हतं. फर्स्ट टाइम जेव्हा इथं आले तेव्हा थोडंसं दडपण वाटलं, पण ज्यावेळेस क्लासेस सुरू झाले त्यावेळेस समजलं नाही हे थोडंसं वेगळं आहे, आपण थोडा वेगळाच विचार केला होता, हे आपल्या विचारांच्या पेक्षा पलीकडचं खूप चांगलं जग आहे. जे मी खरंच सौभाग्य आहे की मी इथं आले, इथले शिक्षक ॲज कम्पेअर टू मी ज्या अगोदर शिकले त्यांच्यापेक्षा जास्त नॉलेज, जास्त एक्सप्रेशन पॉवर, सगळं ॲज कम्पेअर दॅट खूप चांगलं आहे. अँड आय एम सो लकी की मी इथं आले.
1: खूप छान. तुला मैत्रीविषयी काहीतरी बोलायचं आहे आणि तुझे विचार मांडायचे आहेत. तुझ्या मैत्रिणीने तुझ्यावर केलेली कविता तुला म्हणून दाखवायची आहे, वाचून दाखवायची आहे. सुरुवातीला मैत्री म्हणजे काय किंवा मैत्रीविषयी तुला काय सांगावं असं वाटेल?
2: मैत्री ही जी नातं आहे याला असं दोन शब्दामध्ये नाही सांगता येणार किंवा त्याची व्याख्या करणं मला नाही जमणार खरं सांगायचं झालं तर. तरीही माझी मैत्रीण सोनल हिप्परगेकर, तिनं थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न केला तर मी ते प्रेझेंट करते. विचार आणती रात सरत आली, माझी चारोळी अजून शब्दहीन होती. विषय तर स्पष्ट होता मनात, काय लिहू तुझ्याविषयी, काय करू तुझी व्याख्या. शेवटी रात्रीचा दिवस होता अगदी तसंच अलगत, दोन शब्द उमटले निशब्द मैत्री.
1: खूप छान. खरंच छान. विद्यापीठीय जीवनामध्ये तू हॉस्टेल लाईफ जत्या जगतीयस आणि तुझ्या मैत्रिणीचंही खूप अभिनंदन. खूप छान शब्दात तिने मैत्रीविषयीचे तिचे विचार प्रगट केलेले आहेत. छान. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे युवा कट्टा या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आम्ही आलो. विद्यार्थ्यांनी खूप छान असा संवाद साधला. या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनासाठी आपल्या या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू चास्कर सर, त्यासोबतच प्र कुलगुरू माननीय डॉक्टर अशोक महाजन सर, तसेच माननीय कुलसचिव पवार सर, माननीय डॉक्टर चिखलीकर सर, माननीय डॉक्टर गायकवाड सर यांनी सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, ज्यामुळे आम्ही युवकांपर्यंत पोहोचू शकलो. त्यांना एक व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. निश्चितच सर्वच युवा मित्र मैत्रिणी खूप छान बोलले, त्याबद्दल त्यांचे आभार. संपूर्ण विद्यापीठाचे आभार. विद्यापीठाचे कुलगुरू प्र कुलगुरू माननीय कुलसचिव पवार सर यांनीही येथे उपस्थिती दर्शवून खूप छान असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं, आमचाही सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे खरोखर पुनश्च एकदा आभार. आणि पुढील जीवनातील वाटचालीसाठी सर्व युवा मित्र मैत्रिणींना आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.

फ्रेंड्स, आत्ताच आपण युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या मैत्रिणींनी साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या.

सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त मनोरंजक कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

श्रोतेहो, आत्ताच प्रसारित करण्यात आला युवा कट्टा हा कार्यक्रम. यात आज आपण ऐकलात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवादाचा भाग चौथा. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी।
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत बालमंडळ हा कार्यक्रम। या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परभणी येथील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम। सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं।

0: नमस्ते बालमित्रांनो, बालमंडळ कार्यक्रमात सर्व बालमित्रांचं मनःपूर्वक स्वागत. बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकणार आहात. मी वैशाली कस्तुरे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परभणी येथील सहशिक्षिका. आजच्या कार्यक्रमात आपल्या देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण ऐकणार आहात एक छोटी नाटिका, काही देशभक्तीपर गाणी आणि काही बालमित्रांचं भाषण. या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परभणीचे मुख्याध्यापक श्री सुदर्शन खनगे सर यांचं, तसंच सहशिक्षक श्री नरेंद्र जोशी यांचं. चला तर मग बालमित्रांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात चला देशासाठी सैनिक बनूया ही नाटिका. लेखन केलं आहे वैशाली कस्तुरे यांनी. या नाटिकेतील सहभागी विद्यार्थी आहेत अन्वी पाटील, आर्या नरवाडे, आराध्य पखाले, तनुज कुलकर्णी आणि सुश्रुत देसाई.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी अन्वी पाटील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परभणीची इयत्ता 4वीची विद्यार्थिनी आहे. मी आपणा सर्वांचे आजच्या बालमंडळ कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आज मी व माझे मित्रमैत्रिणी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक नाटिका आपल्यासमोर सादर करणार आहोत. बालमित्रांनो, कालच आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. आपल्याला माहितीच आहे की ब्रिटिश सरकारने आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले, आपल्या भारत मातेला पारतंत्र्यात ठेवले. त्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. कितीतरी स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक यांनी हाल अपेष्टा सोसून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपल्या पिढीला मिळालेले हे स्वातंत्र्य बहुमोलाचे आहे. आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक ते जपले पाहिजे. अजून काही वर्षांनी आपण या गौरवशाली भारत मातेचे सुजाण नागरिक होणार आहोत. चला तर बालमित्रांनो, आता आपण आपल्या

0: शाळेकडे वळूया.
1: तनुज, काल किती मजा आली ना शाळेत. पताकांनी शाळा पूर्ण सजवलेली, फुलं आणि रांगोळीनेही. फारच छान वाटत होते मला ना. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही दिवस खूप आवडतात.
2: म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन.
1: हो हो, शाळेत लावलेले देशभक्तीपर गाणे ऐकले की तर बंदूक घेऊन देशाचं रक्षण करण्यासाठी लढायला सीमेवर जावं असं मनात येतं.
0: हो रे, मलाही असंच वाटतंय.
3: हो हो, मलाही असंच वाटतं.
4: हे पहा, मॅम इकडेच येत आहेत.
3: मी ऐकत होते मुलांना. आर्या आणि तुम्हा सर्वांना. मुलांना, तुम्हाला सांगू का, आपल्यापैकी प्रत्येक जण सीमेवर जाऊन देशासाठी लढू शकणार नाही, पण आपणही सैनिक बनू शकतो बरं का?
1: ते कसं सांगा ना मॅम.
4: हो सांगा ना मॅम.
3: अरे हो हो, थोडा वेळ द्या मला, मी तुम्हाला नक्कीच सांगेन.
0: म्हणजे मॅम, तुम्ही आम्हाला छोटी बंदूक देणार की काय?
3: सांगा ना मॅम. हे बघा मुलांना, तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. तुम्ही पैकी प्रत्येकाने आपल्या शाळेचा अभ्यास नियमित केला आणि शाळेत शिस्त पाळली की तुम्ही पण देशासाठी लढणारे छोटे सैनिक होणार.
1: पण मॅम, आम्ही तर हे नेहमीच करतो. शाळेतून घरी गेलो की आधी शाळेत शिकवलेले वाचायचे, लक्षात ठेवायचे आणि सांगितलेला होमवर्क पूर्ण करायचा.
3: वा वा, फारच छान.
2: पण मॅम, इतकंच करून आम्ही देशाचे छोटे सैनिक होणार का? शाळेचा अभ्यास तर आम्ही रोजच करतो.
3: अजूनही मला तुम्हाला खूप सांगायचे, तुम्ही नक्की तयार आहात छोटे सैनिक व्हायला?
4: हो हो, आम्ही तयार आहोत.
3: ऐका हा, नीट लक्ष देऊन, आपण ज्या शाळेत शिक्षण घेतो, ज्या वर्गात आपण बसतो, त्या वर्गात असणाऱ्या विविध वस्तू, जसं की डेस्क आहेत, खुर्ची आहेत, टेबल आहेत,
1: प्रोजेक्टर आहेत, कॅबिनेट्स आहेत, सॉफ्टबोर्ड आणि कितीतरी वस्तू आहेत मॅम.
3: अरे हो हो, तर या सर्वांची काळजी घेणं, व्यवस्थित वापरणं, ही गोष्ट पण तुम्हाला छोटं सैनिक बनवतं बरं का?
0: मॅम खरंच का? हे तर खूपच छान सांगितले. मॅम अजून काहीतरी सांगा ना.
3: आपल्या वर्गाचे शाले परिसराची स्वच्छता ठेवणं ही पण देश सेवा आहे.
1: हो मॅम, मी माझा वर्ग आणि शाळा ही स्वच्छ राहावी यासाठी प्रयत्न करणार.
4: हो मॅम, आम्ही पण आपली शाळा आणि वर्ग स्वच्छ राहील असं करणार.
3: मुलांनो, वर्गामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करणं. समजा एखाद्या दिवशी तुमचा मित्र टिफिन घरीच विसरला, तर तुम्ही तुमचा टिफिन त्याच्याबरोबर शेअर करता का?
4: हो मॅम, आम्ही नेहमी असं करतो.
3: इतरांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करणं ही पण देश सेवा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला सैनिक बनण्याची संधी विविध प्रकाराने आपल्या समोर येत असते. आपल्या देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर 2020 साली कोरोना आजाराचे संकट होते. त्या काळात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेणारे डॉक्टर पण सैनिकच आहेत. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सैनिक बनवतात. आणि आता एक छोटेसे उदाहरण सांगते हां. आपण रेल्वेतून प्रवास करताना खाद्यपदार्थांचे रॅपर्स डस्टबिनमध्ये टाकणं ही साधी बाबही तुम्हाला सैनिक बनवते. पाणी बचत, वीज बचत आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छता राखणे ही करूनही आपण देशासाठी लढणारे सैनिक म्हणूनच काम करतो.
1: मॅम, तुम्ही आम्हाला हे खूपच छान सांगितले. मी हे नक्की करणार.
2: हो मॅम, मी पण करणार.
4: हो हो, आम्ही सर्वजण असंच करणार. आणि तुम्ही पण आजपासून असंच करणार का? आम्ही देशासाठी लढणारे छोटे सैनिक नक्की बनणार. आणि तुम्ही चला, आपण सर्व मिळून आपल्या देशाला स्वच्छ, सुंदर आणि बलशाली बनवूया. भारत माता की जय.
5: बालमित्रांनो, आताच आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चला देशासाठी सैनिक बनूया ही नाटिका ऐकलीत. नाटिकेचं लेखन केलं होतं वैशाली कस्तुरे यांनी. बालमित्रांनो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात देशभक्तीपर गाणी. सहभागी विद्यार्थिनी आहेत अपेक्षा तपसे, प्रेरणा सिराल, वीरा बन. तबल्यावर साथ आहे आपला विद्यार्थी आयुष वडगावकर याची. हार्मोनियमवर आहेत सहशिक्षक श्री नरेंद्र जोशी.

बालमित्रांनो, यानंतर आपण ऐकणार आहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशप्रेमानं ओतप्रोत भरलेली आणि आपणा सर्वांच्या परिचयाची देशभक्तीपर गीतरचना. सहभागी विद्यार्थिनी आहेत रेवा खरगे, आदिती देशमुख, शांभवी अमिल कंठवार, दिविजा वाणी आणि आद्विका सिरसाट.

0: दोनदा जन्म टेप म्हणजे 49 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगातही त्यांना बैराप्रमाणे घाण्याला झुंपून तेल काढावे लागत असे. तसेच नारळाच्या शेंड्याची दोरी बांधण्याचे अतिशय कष्टाचे काम करावे लागले. अशा प्रकारे अमानुष श्रम त्यांना करावे लागले. बालमित्रांनो, तरीही त्यांची देशावरील प्रेम देशभक्ती तसोबर ही कमी झाली नाही. अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना कोटी कोटी वंदन करून माझे भाषण इथेच थांबवतो. वंदे मातरम.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी सुश्रुत देसाई पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता 34 विद्यार्थी आहे. कालच आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन खूप उत्साहात साजरा केला. बालमित्रांनो, आपला देश ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपले जीवन समर्पित केले. ज्यांनी अतिशय तरुणात देशासाठी बलिदान दिले त्यात अग्रक्रमाने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांचे नाव आपल्याला आठवते. आज मी तुम्हा सर्वांना प्रखर देशभक्त आणि क्रांतिकारक भगतसिंग यांच्याविषयी सांगणार आहे. भगतसिंग एक प्रखर देशभक्त क्रांतिकारक होते. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 साली पंजाबमधील लायलपूर जिल्ह्याच्या बंगा गावात झाला. भगतसिंग यांचे शिक्षण सुरुवातीला लाहोरच्या DAV मध्ये व नंतर नॅशनल कॉलेजमध्ये झाले. 1923 साली भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा स्थापन केली. 1923 साली भगतसिंग BA झाले. 1926 साली भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा स्थापन केली. भगतसिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून इंग्रज सरकारच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. 23 मार्च 1931 साली सँडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारकडून फाशी देण्यात आली. या थोर क्रांतिकारकांना कोटी कोटी वंदन करून मी माझे भाषण इथेच थांबवतो. भारत माता की जय.
2: बालमित्रांनो, काही बालमित्रांची स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण आपण ऐकलीत. आजच्या कार्यक्रमात आपण पोदार इंटरनॅशनल स्कूल परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकलात. बालमित्रांनो, यासह बालमंडळ हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम इथेच संपला. नमस्ते.

0: श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला कार्यक्रम बालमंडळ. या कार्यक्रमात आज आपण ऐकलात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परभणी येथील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम. सहनिवेदन होतं वैशाली जोशी यांचं. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. याचबरोबर FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणात

दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची आहे.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विविध प्रकारचं साहित्य पूर्वीपासून वेगवेगळ्या माध्यमातून जतन केलं जात होतं. त्यापैकीच एक माध्यम म्हणजे हस्तलिखितं. फार पूर्वीची ही हस्तलिखितं जतन करण्याचं काम सध्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत सुरू आहे. तर याविषयीची अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे. तर सर्वप्रथम प्रियांका, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: हस्तलिखित आणि त्यांचं जतन या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात. तर सर्वप्रथम मला असं विचारायचंय की हा उपक्रम जो सुरू आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आणि त्याचं नाव आहे ज्ञान भारतम, तर मुळात ही ज्ञान भारतम ही संकल्पना नक्की काय आहे आणि संपूर्ण भारतभर ती संकल्पना सुरू आहे का?
1: तुम्ही म्हटलात तसं संपूर्ण भारतभर ही संकल्पना सुरू आहे आणि हा उपक्रम आता सुरू आहे. ही संकल्पना अशी आहे की भारतामध्ये आसेतू हिमालय ज्या हस्तलिखितांचा संग्रह पसरलेला आहे तो संग्रह डिजिटाईज करणे आणि ज्ञान भारतमच्या ऍपवर तो सर्वांसाठी आणि संशोधकांसाठी खुला करणे. तर हा जो संग्रह आहे किंवा ही जी हस्तलिखित आहेत ती पूर्ण भारतभरामध्ये पसरलेली आहेत.
0: खुली करणं म्हणजे कशा पद्धतीनं खुली केली जाते?
1: तर यासाठी मला तुम्हाला सांगायला आवडेल की 2025 साली सप्टेंबर 11, 12 आणि 13 या संबंधीची एक परिषद विज्ञान भवन दिल्ली येथे भरली होती आणि 12 सप्टेंबरला आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या संबंधीच्या ऍपचं किंवा पोर्टलचं उद्घाटन तिथे केलं. तर ते ज्ञान भारतम या नावानेच आहे आणि नही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, म्हणजे ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही हे गीतेतलं वाक्य या ठिकाणी ब्रीद वाक्य म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे जे सगळं ज्ञान आहे म्हणजे विविध विषय आहेत, त्यामध्ये विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत, हे सर्व जे ज्ञान आहे ते आपण संरक्षित करणं गरजेचं आहे पुढच्या पिढ्यांसाठी. सेव्ह द पास्ट फॉर द ब्राइटर फ्युचर असं आपण या बाबतीत म्हणू शकतो. आणि याच्यामुळे आपल्याला विविध ज्ञानाची दालनं आपल्याला उघडी होतील आणि यामध्ये असे विषय आहेत की अगदी वेदांपासून ते स्तोत्रांपर्यंत, गंधशास्त्रापासून ते धातुविज्ञानापर्यंत, विमानशास्त्रापासून ते कृषी विज्ञानापर्यंत, एवढे सगळे विषय याच्यामध्ये सामावलेले आहेत.
0: म्हणजे या सगळ्या विषयांवरची हस्तलिखित आहेत.
1: हो.
0: थोडेसे हे विषय काय असतात, त्यामध्ये काय अंतर्भाव असतो?
1: या ठिकाणी पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की हस्तलिखित म्हणजे काय हे पहिला समजून घेऊ. हस्तलिखिताची व्याख्या अशी केलेली आहे की कमीत कमी 75 वर्ष जुनं आणि ज्याच्यामध्ये काहीतरी नॉलेज कंटेंट आहे आणि ते हाताने लिहिलेलं आहे असं जे डॉक्युमेंट असेल किंवा असा जो लेखनाचा नमुना असेल त्याला आपण हस्तलिखित असं म्हणतो. मग आता हस्तलिखित कशा कशावर आढळतं बाबा? तर पहिल्यांदा दगड, त्याच्यानंतर कातडी, वस्त्र, ताम्रपट, भूर्जपत्र, ताडपत्र आणि मग शेवट कागद. म्हणजे कागदावरती जी आपल्याला आता उपलब्ध आहे ती सगळ्यात नवीन मधली म्हणायला लागते. लेखनाची कला जेव्हापासून माणसाला अवगत झाली तेव्हापासून त्यानं लिहायला सुरुवात केलं.
0: बरोबर.
1: मग पहिला तो भिंतीवर लिहित होता, मग त्याच्यानंतर त्याला हे कळलं की असं काहीतरी आहे बाबा की ज्याच्यापासून म्हणजे झाडांच्या वेस्ट मटेरियल पासून किंवा खोडापासून सालींपासून आपण लिहू शकतो. या प्रकारे आपल्याकडं हस्तलिखितांचं जे मटेरियल आहे किंवा जो प्रकार आहे तो पाहिला गेलेला आहे.
0: बरोबर. एकंदरीत हे संकलनाचं काम सुरू झालेलं आहे हस्तलिखितांचं. तर मुळात हे काम कशा पद्धतीनं केलं जातं? काहीतरी एक आराखडा तयार केला असेल.
1: 2003 साली भारत सरकारचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे तर IGNCA म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हा एक आयाम आहे, तर त्यांच्यातर्फे राष्ट्रीय पांडुलिपी मिशन म्हणून त्यावेळचे पंतप्रधान आदरणीय अटलजी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते मिशन सुरू झालं. तर ह्या मिशनचा हेतू काय होता राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचा? आपण आता जी डिजिटाईज करायला घेणार हस्तलिखित त्याचं आधी जे डॉक्युमेंटेशन किंवा कॅटलॉगिंग जे झालं, मग पहिला त्याच्यामध्ये काय झालं की सर्वे झाले. त्याच्यामध्ये दोन प्रकारची केंद्र होती, एक होतं ते रिसोर्स

0: सेंटर म्हणतात त्याला,
1: म्हणजे
0: स्रोत, आणि दुसरं हे कॉन्झर्वेशन म्हणजे जतन संवर्धन.
1: बर.
0: तर त्याची साधारण 57 कॉन्झर्वेशन सेंटर्स होती भारतामध्ये आणि 200 रिसोर्स सेंटर्स होती.
1: बर.
0: महाराष्ट्रामध्ये यातली रिसोर्स सेंटर आहेत आणि फक्त भांडारकर जे आहे ते दोन्ही आहे, कारण त्यांचा जो मुख्य उद्देश आहे तो तोच आहे त्याच्यामुळं. आणि ते हेरिटेज ऑफ वर्ल्ड मध्ये पण त्याचा समावेश आहे युनेस्कोच्या.
1: बरोबर.
0: आणि कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ इथे ही केंद्र होती. तर त्याच्यामध्ये मी सर्वेअर म्हणून नोकरीला लागले.
1: बर.
0: तर माझं काम काय होतं की पहिल्यांदा हस्तलिखित शोधणे
1: खरंय
0: जे सगळ्यात कठीण काम आहे यातलं.
1: हो.
0: आत्ता तुम्हाला रेडी टू ईट आहे म्हणजे खरं सांगायचं तर, की हस्तलिखित शोधून ठेवलेली आहे, त्याचं कॅटलॉगिंग करून ठेवलेलं आहे. कॅटलॉगचे दोन प्रकार असतात, एक नेम कॅटलॉग आणि डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग. मग नेम कॅटलॉग मध्ये फक्त 28 फील्ड होते त्याच्यामध्ये ते असतात, आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्या हस्तलिखिताची सुरुवातीची ओळ, शेवटची ओळ, त्यातला काही गोषवारा म्हणजे जिस्ट आपण म्हणतो, किंवा यामध्ये नेमकं काय बाबा हे एका पॅरेग्राफ मध्ये सांगणं जमलं तर. आता तसं सॉफ्टवेअर मध्ये रचना असेल तर त्याचा फोटो पहिलं पान आणि शेवटचा.
1: बरोबर.
0: अशी ती रचना होती. म्हणजे हे पण त्यांना जसं काम करत गेले लोक तसं त्यांना पण लक्षात आलं, कारण याच्या आधी पूर्ण भारतामध्ये जर कुणी संकलन केलं असेल हस्तलिखितांचं तर ते रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी केलं होतं आणि ते ब्रिटिश काळामध्ये झालं होतं.
1: त्याच्यानंतर झालंच नाहीये.
0: हा, म्हणजे ह्या संशोधन झालेलं आहे पण त्याला एक सरकारचं काम कसं असतं की सरकारच अशी संस्था आहे किंवा व्यक्ती आहे म्हणून.
1: बरोबर.
0: पण म्हणतो ना की सरकारचा त्याला पाठिंबा मिळाला एखाद्या गोष्टीला ते होणं सुकर होतं. म्हणजे त्याच्याबद्दलच्या पॉलिसीज असतात, काही योजना असतात, ते सरकार योग्य रीत्या राबवू शकतं.
1: बरोबर. मग हे संकलन करायला सुरुवात केली ते कशा पद्धतीनं झालं? म्हणजे काही आवाहन केली गेली होती का की असेल तर आम्हाला सांगा का? तुम्ही कशा पद्धतीनं शोध घेतला?
0: म्हणजे आता कसं होतं की हे पण आता 2003 सालीच सुरू झालं राष्ट्रीय पांडुलिपी मिशन, पण त्याच्या आधी हे काम होत नव्हतं का? तर होत होतं. मग ते कुठं होत होतं? तर ज्या मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीज आहेत, मग त्याच्यामध्ये तंजावरची सरस्वती महाल असेल, पुण्यातलं भांडारकर असेल, किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा अर्कायवल सेल असा भाग आहे जिथं ही 10,000 हस्तलिखित विद्यापीठाच्या अखत्यारीतली ठेवलेली आहे. तो लायब्ररीचाच एक भाग आहे. तर तिथे असेल कलकत्त्याला आपण एशियाटिक सोसायटी आहे. ही जी काही म्युझियम्स म्हणा, आता नवी दिल्लीत म्युझियम मध्ये आहेत, आपल्याकडे पण शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मुंबईमध्ये आहे इकडे सुद्धा हस्तलिखित आहेत. तर अशा ठिकाणी ती होतीच. मद्रासमध्ये एक CCRS म्हणून प्रोजेक्ट झाला जो आयुर्वेदिक हस्तलिखितांचा त्यांनी कॅटलॉगिंग केलं. अशा प्रकारे लोक काम करत होते. या सगळ्यांच्या चर्चेमधून म्हणा किंवा त्यांच्या सजेशन्स मधून असं एक मिशन असावं ही पार्श्वभूमी तयार झाली.
1: बर.
0: आणि त्याद्वारे आपण हे जपावं किंवा किमान याची सुरुवात तरी तेव्हा झाली.
1: बर.
0: आता असा पिरियड आलेला आहे म्हणजे 2003 ते 2026 पर्यंत सगळ्या देशातली ही जी केंद्र होती त्यांनी कॅटलॉगिंग करून सर्वेक्षण करून याचे किमान आपल्याकडे हँड लिस्ट म्हणतो किंवा एक एक्सेल शीट वगैरे हे तरी आता आपल्याकडे जमा झालेलं आहे.
1: बरोबर.
0: मग आता पुढे आपण काय काम करायला हवं या संकल्पनेतून ज्ञान भारतम मिशन काम करत आहे. आता ह्या जो हस्तलिखितांचा सगळा डेटा आहे तो आपण एका ऍपवर म्हणा किंवा एका पोर्टल खाली आणला पाहिजे, जेणेकरून जगातल्या कुठल्याही संशोधकाला, मग तो आयदर संस्कृतचाच असेल असं नाही, कारण ह्यामध्ये सगळ्या विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत. हस्तलिखित काय फक्त भारतातच आहेत असं नाही, पण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत हे मी इथे सांगू शकते.
1: बर.
0: तर ती आपण या पोर्टल खाली आणून डिजिटाईज करून एक तर ती संरक्षित होतील आणि सर्व वाचकांना अभ्यासकांनाही खुली होती.
1: बरोबर. हे आता संग्रहालयातली हस्तलिखित झाली ही आपल्याला कुठेतरी त्याची नोंद असेल किंवा तशी माहिती मिळू शकेल, पण बऱ्याच जणांच्या घरी वैयक्तिक सुद्धा काही हस्तलिखित असू शकतात, त्याचा शोध कशा प्रकारे लागला?
0: आता सर्वेक्षण करताना आम्हाला, आता मी MA संस्कृत केलं होतं आणि हस्तलिखित शास्त्राचा डिप्लोमा पुणे विद्यापीठामध्ये होता त्यावेळी, आता तो नाहीये, तर नशिबानं मी तो केला होता.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मला हा जॉब मिळाला

0: प्रत्येकालाच हे गोष्ट नवीन होती, म्हणजे इवन विद्यापीठात सुद्धा हा प्रोजेक्ट जेव्हा राबवला गेला तेव्हा त्यांना सगळ्यांनाच ही गोष्ट नवीन होती की नेमकं काय करायचं, म्हणजे हस्तलिखित शोधायची पण कुठं शोधायची हे काहीच माहित नव्हतं, हे करणार कसं आपण. मग लायब्ररीच्या अंडर तर हा विषय तिथे संग्रहित आहे म्हणून ते येतं. आम्ही असा विचार केला की माझ्या ओळखीने जी काही कोल्हापुरात माणसं मला माहित होती, म्हणजे आता सप्रे गुरुजी असतील किंवा मुनीश्वर घराणे जोशी आहेत ग्रामोपाध्ये, तर या सगळ्यांकडे ती असतील असं एक ऐकिवात होत. मग असं विचारत विचारत लोकांना मग एकानी सांगितलं की अरे मग असं तुला हवंय का, ठीक आहे मग अशा प्रकारचा संग्रह या या माणसाकडे पण आहे, या या माणसाकडे पण आहे, यांनी पण केलेला आहे, यांनी पण केलेला आहे. तर मग असं मला ते कळत गेलं आणि त्यातून माझे म्हणजे संपर्क पण तयार झाले.
1: बर,
0: दुसरी गोष्ट मला सांगायला अशी आवडेल की माझ्या घरी सुद्धा हस्तलिखित होती.
1: बर.
0: काही प्रमाणात का असेना पण होती, पण कारण माझे पणजोबा गणेश नारायण मुजुमदार म्हणून त्यांना दृष्टांत होता श्रीकृष्ण सरस्वतींचा.
1: बर.
0: तर त्यांनी श्रीकृष्ण सरस्वती विजय चरित्र अमृत असे ग्रंथ त्यांनी लिहिला आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. माझ्या पणजोबांनी एक स्तोत्र पण रचलेलं होतं, अंबाबाईचं शतनाम स्तोत्र म्हणून आहे ते. तर याच्यामुळे ही माहिती होती, मग त्यातून त्यांच्या ओळखीचे कोण होते असं पण एक ते मला मिळत गेलं.
1: बर, असा एक एक संपर्कात हा शोध
0: लागत गेला की कुणाकडे आहेत बाबा हस्तलिखिते.
1: बर.
0: किंवा आता राजवैद्य जगताप म्हणून होते आपल्याकडे, म्हणजे जे शाहू महाराजांचे वैद्य होते, तर त्यांची तर आता मला वाटते 15वी पिढी चालू आहे जवळजवळ.
1: बर.
0: ऑल द दे आर डॉक्टर्स, त्यांची सगळी हस्तलिखित शिवाजी विद्यापीठामध्ये आहेत.
1: बर.
0: अशी पण काही घराणी आहेत किंवा पाना कुलकर्णी म्हणून आपल्याकडे विद्वान होते.
1: बर.
0: ज्यांनी ज्ञानेश्वरी एडिटिंग करून, म्हणजे जे आम्ही काम करतो की हस्तलिखित संकलन केल्यानंतर पुढे त्याचं पुस्तक कसं बनतं.
1: बरोबर.
0: तर त्यांनी ज्ञानेश्वरी पुन्हा संकलन करून लिहिली होती.
1: अशा प्रकारचं एकंदरीत साहित्य कुठं कुठं आहे ते संपर्कातनं मिळालं. मग आतापर्यंत अशी कोणकोणत्या प्रकारची आणि कोणकोणत्या विषयाची हस्तलिखित संकलित झालेली आहेत?
0: तर आता याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी काम केलं तर त्याच्यामध्ये धुळे आहे, इतिहासाचार्य विकार राजवाडे मंडळ जे आहे तिथे मी काम केलं, तिथे 3500 हस्तलिखित आहेत.
1: बर.
0: हेच माझं पहिलं काम होतं, म्हणजे हे सगळं खूप माझ्यासाठी पण नवीन होतं. मी कधी धुळ्याला गेले पण नव्हते.
1: बरोबर.
0: काय माहितच नाही आपल्याला की इकडे काय आहे बाबा, 600 किलोमीटर आहे एवढंच मी नकाशात बघितलं. पण तिथे इतकी छान संग्रह जतन केलेला आहे इतिहासाचार्य विकार राजवाडे संस्थेनं, तिथे 3500 संस्कृतची हस्तलिखित मला मिळाली.
1: बर.
0: तर त्याच्यामध्ये ज्योतिष शास्त्रातली खूप उत्तम हस्तलिखित तिथे आहेत.
1: बर.
0: पेशव्यांच्या मोडी दफ्तर जे आहे जे की अजून कुणी अभ्यासलेलंच नाहीये, म्हणजे जे जर उजेडात आलं तर कदाचित आपल्याला नवीनच इतिहास कळेल त्यातून. तर ते साधारण 1.5 लाख कागदांचं दफ्तर अजून कुणीही उघडलेलं नाही, पण मी संस्कृतची सर्वेअर असल्यामुळे मी फक्त संस्कृतचं काम केलं. मग ती हस्तलिखित पहिला प्रत्येकानं ही आपल्या आपल्या परीनं ठेवलेली असतात, पण जेव्हा आपण तिथे जातो, म्हणजे मी सर्वेअर म्हणून जेव्हा तिथे जायचे, त्यांनी ती जशी ठेवली असतील मग ती आपण आपल्या पद्धतीनं त्याचं सॉर्टिंग करून घेणं, त्याचं वर्गीकरण करणं, म्हणजे विषयानुसार करणं, किंवा पानं काही विस्कळीत असतात कारण हे सुट्ट असतं, मग ती पानं जोडणं म्हणजे लावून घेणं ती पानं, मग त्याचं पेजिनेशन करणं वगैरे, या भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी असतात. आणि मग कॅटलॉग तयार करणं. मग कॅटलॉग तयार करताना आम्ही काय करायचो की प्रत्येक हस्तलिखिताचा एक फॉर्म असायचा थोडक्यात, म्हणजे ह्या फॉर्म वर त्याचा पत्ता लिहिलेला आहे बाबा थोडक्यात, ह्या हस्तलिखिताचा विषय काय, त्याच्यामध्ये रचयिता कोण आहे. आता हस्तलिखितामध्ये रचयिता आणि लेखकू असं म्हणतात.
1: बर.
0: इंग्लिशमध्ये स्क्राईब शब्द आहे पण मराठीत त्याला लेखकू, सच्चिदानंद लेखकू जाहला असं ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली पण लिहिली कुणी, तर सच्चिदानंद या नावाच्या लेखकून.
1: ओके. म्हणजे रचयिता आहे तो सांगणारा असतो आणि लेखक आहे तो लिहून घेणारा असतो,
0: म्हणजे तो त्या ठिकाणी फक्त लिहिण्याचं काम करतो. म्हणजे रचनाकार कुणी वेगळा असू शकतो, जसं की व्यासांनी महाभारत रचलं पण लिहिलं गणपतीने, मग तिथं गणपती हा लेखक आहे असं.

0: हे सगळे संदर्भ त्या हस्तलिखितावर तुम्ही कॅटलॉगिंग करताना
1: हां,
0: करता. हां
1: आणि त्याचा काळ, विषय,
0: बर
1: त्याचा उपविषय,
0: बर
1: त्याच्यामध्ये किती पानं आहेत,
0: बर.
1: ती हस्तलिखित पूर्ण आहे का अपूर्ण आहे,
0: पण
1: हे
0: मग
1: पण
0: ही सगळी
1: महत्त्वाचं
0: माहिती
1: असतं.
0: आपल्याला ती त्याच्यावरनं नुसती कळू शकते.
1: कळू शकते, म्हणून ते वाचण्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं आवश्यक आहे.
0: हां
1: किंवा ज्या भाषेमध्ये, आता इथे संस्कृत आहे पण आता तुम्ही उद्या कर्नाटकात गेला तर कन्नड लिपी असेल,
0: बरोबर.
1: पण हस्तलिखिताची भाषा संस्कृतच असेल.
0: हां
1: म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला भाषा सुद्धा यायला पाहिजे आणि लिपी
0: लिपी
1: सुद्धा
0: पण
1: यायला
0: यायला
1: पाहिजे.
0: पाहिजे.
1: किंवा आता मोडी आपल्याकडे लिपी आहे
0: बरोबर.
1: आणि भाषा मराठी आहे, बरोबर, पण दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे उत्तम, तर तुम्ही ते वाचू शकता आणि लिहू शकता.
0: बरोबर. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. आता धुळ्याचं काम तुम्ही सांगितलं, जवळजवळ 3,500 हस्तलिखित आहेत, मग या सगळ्यांचं अशा पद्धतीनं कॅटलॉगिंग झालं?
1: हो,
0: बर. साधारण किती दिवस लागले?
1: 5 महिने मला लागले.
0: बर. जे हस्तलिखिताचं आता तुम्ही काम करताय, मग आता तुम्हाला संस्कृत येत आहे त्यामुळे ही तुम्ही संस्कृतची, मग असं प्रत्येक विषयांसाठीचे हे सर्वेअर असतात?
1: आता कसं आहे की भाषा ही 70-80% संस्कृतच आहे
0: बर
1: भारतामध्ये, पूर्ण सर्व ठिकाणी.
0: बर बर बर.
1: फक्त लिपींमध्ये जरा फरक पडतो आणि काही ठिकाणी भाषेमध्ये फरक पडतो. जसं की आता आसाममध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक चकमा म्हणून स्क्रिप्ट आहे.
0: बर.
1: तर ती चकमा ही जी म्हणजे लिपी आहे ती फक्त औषधी गोष्टी लिहिण्यासाठी वापरली जायची.
0: बर.
1: म्हणजे असं पण आहे.
0: हां,
1: म्हणजे हे काय असू शकतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत.
0: खरंय.
1: किंवा आता ग्रंथ नावाची लिपी होती जी फक्त संस्कृत लिहिण्यासाठीच निर्माण केली गेली होती.
0: ओके.
1: आणि ह्या ग्रंथलिपीपासूनच
0: बर
1: ज्या काही दक्षिण भारतातल्या लिपी आहेत म्हणजे मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलगू या त्यापासून निर्माण झाल्या. आणि उत्तर भारतामध्ये ब्राह्मीपासून सगळ्या निर्माण झाल्या.
0: बर.
1: म्हणजे ब्राह्मीपासून आताची आपली जी देवनागरी आहे इथंपर्यंत ब्राह्मीपासून निर्माण झाला लिपी.
0: बर.
1: म्हणजे जशी भाषांची जननी संस्कृत आहे तशी लिपींची पण जननी इकडे ब्राह्मी आहे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात ग्रंथ आहे.
0: आता एकंदरीत ही सुरुवात झाली तुमची की हस्तलिखित शोधायची, हे करायचं. आता मग अशी कुठल्या कुठल्या विषयांवरची हस्तलिखित मिळाली? किंवा
1: आता वेद आणि धर्मशास्त्र हे तर आपल्याला सर्वत्र उपलब्धच असतं.
0: बर.
1: वेद हे मूळ आहेत सगळ्यांचं. वेद अखिल धर्ममूलम असं आपण म्हणतो. तर ही तर हस्तलिखित असणारच.
0: बरोबर.
1: पण ह्याच्याच बरोबर मी म्हटलं तसं ज्योतिष आहे, गंधशास्त्र आहे म्हणजे अत्तर विविध कशी तयार करायची, इंजिनिअरिंग आहे म्हणजे शिल्पशास्त्र म्हणतो आपण.
0: बर.
1: तर बृहत संहिता जी आहे त्याच्यामध्ये या सगळ्याचे उल्लेख आढळतात. पाकशास्त्र आहे.
0: बर.
1: ते त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे मानसोल्लास. हा 11व्या शतकातला ग्रंथ आहे.
0: बर.
1: तर याच्यामध्ये राजाला लागतं ते जेवण काय असावं बाबा, त्याचं डाएट काय असावं याविषयीचा एक भाग आलेला आहे.
0: बर.
1: ते वाचताना तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर सगळ्या रेसिपीज आहेत असं आहे, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये आहे.
0: बर.
1: बरोबर. किंवा भोजन कुतूहलम नावाचा ग्रंथ आहे.
0: बर.
1: त्याच्यामध्ये जर पहिली 3 पानं तुम्ही बघितली तर ती जी अनुक्रमणिका दिलेली आहे त्या भोजन कुतूहलम मध्ये तांदळाचे त्यावेळचे प्रकार किती होते, किती भाज्यांचे प्रकार होते, मग त्याच्यात पालेभाज्या किती होत्या, फळभाज्या किती होत्या, किंवा काय खाल्ल्यानंतर तुमच्यावर काय परिणाम होईल, हे निघंटू रत्नाकर मध्ये आहे उद्धृत केलेलं. किंवा त्याच्यात मग मसाला वर्ग आहे, म्हणजे इतकं सगळं डिटेल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मग हे ऍज लाईक ऍज एनसायक्लोपीडिया आपण म्हणतो तसं हे काम करतं. म्हणजे निघंटू रत्नाकर जेव्हा म्हणतो आपण, निघंटू म्हणलं की त्याचा एक कोशच म्हणायचा त्याला आपण.
0: बरोबर.
1: असे वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ आपल्याकडं हस्तलिखिताच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. किंवा बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची, सायन्स हे लिहिलेलं आहे. किंवा आता लीलावती नावाचा ग्रंथ आहे जे की गणित आहे, तर त्याच्यामध्ये काय दिलंय बाबा, तर पहिल्याच अध्यायामध्ये घन किंवा क्यूब म्हणतो आपण त्याला, ते 11व्या शतकातच आपल्याकडे लिहिलेलं होतं.
0: बरोबर.
1: विमानशास्त्र म्हटलं तर भारद्वाज मुनींचं विमानशास्त्र, तर विमानशास्त्रामध्ये असं आहे की विमानाचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत
0: म्हणजे तेव्हापासून
1: तेव्हापासून ते लिहिलेलं आहे आणि त्याचे दोन भाग आहेत, व्हॉल्युम दोन आहेत विमानशास्त्रांचे, आणि त्याच्यामध्ये विमानाचे प्रकार कोणते आहेत.

0: म्हणजे डोमेस्टिक फ्लाईट्स आपण म्हणतो आता,
1: हाँ
0: किंवा युद्धाची विमानं वेगळी असतात,
1: अरे बाप, म्हणजे
0: लढाऊ विमानं ज्याला आपण
1: ही
0: म्हणतो,
1: सगळी नोंद
0: ही
1: तेवढी
0: सगळी
1: जुनी आहे.
0: तेव्हापासून आहे,
1: हाँ
0: हे प्रकाशित झालेलं आहे
1: हाँ
0: विमानशास्त्राचं तर.
1: बरोबर.
0: पण त्यानुसार आपण आत्ता करणं हे कितपत पॉसिबल आहे, किंवा
1: हाँ
0: हा पण एक प्रश्न आहे
1: बरोबर.
0: याच्यातून उपस्थित झालेला,
1: हाँ
0: कारण त्याच्यामध्ये मंत्रांचे उच्चार वगैरे हे सुद्धा उद्धृत केलेलं आहे.
1: बर.
0: पण त्यांच्याकडे विज्ञान पण होतं, लंकेची जी वर्णन आहेत म्हणजे रामायणामध्ये, त्याच्यामध्ये उन्नयिनी किंवा लिफ्ट म्हणतो आपण आत्ता,
1: हाँ
0: याची पण वर्णन आढळतात.
1: हो बर.
0: म्हणजे अट्टालिका म्हणजे अपार्टमेंट आपण म्हणू शकतो संस्कृतमध्ये अट्टालिका
1: हाँ
0: म्हणून,
1: हाँ हाँ हाँ
0: तर याचे सगळ्याचे पण उल्लेख आहेत. म्हणजे हे
1: संदर्भ
0: सगळं
1: आहेत.
0: तेव्हा होतं, पण मग
1: हाँ
0: कसं होतं, तर हे सगळे संशोधनाचे विषय आहेत, ते त्या त्या
1: खरंय
0: लोकांनी
1: खूप.
0: करावेत.
1: हाँ
0: पण
1: आणि
0: आम्ही त्यांच्यासाठी हे उपलब्ध
1: सिद्ध
0: करून
1: करून
0: देतोय,
1: देणं.
0: किंवा हे कुठं आहे हे सांगतोय,
1: हो
0: हे काम आम्ही
1: हो
0: करतोय.
1: तुम्ही हे काम करत असताना आतापर्यंत किती हस्तलिखितांचं संकलन तुमच्याकडनं झालं?
0: तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 21,000 डॉक्युमेंटेशन किंवा तालिकीकरण आपण म्हणू
1: बर
0: केलेलं आहे संस्कृत हस्तलिखितांचं.
1: बर. त्यामध्ये विचारायचं झालं तर सगळ्यात दुर्मिळ असं कुठलं मिळालं हस्तलिखित?
0: तर शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहात जी एक म्हणजे शके 1490
1: बर.
0: अधिक तुम्ही 68 करा त्याच्यामध्ये, ते सन येईल.
1: हाँ
0: सगळ्यात जुनी ज्ञानेश्वरी ती आहे
1: बर
0: आत्ता उपलब्ध असलेली
1: बर.
0: महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर धुळ्यामध्ये जी हस्तलिखित आहे त्याच्यामध्ये ज्योतिष या विषयाची खूप उत्तम आणि चांगल्या परिस्थितीतली हस्तलिखित आहेत. म्हणजे त्यातला जर कोणी खरंच जाणकार असेल तर तो त्याचं अभ्यास त्याच्यावर करू शकतो. कारण गणेश दैवज्ञ म्हणून एक ज्योतिषी होता, म्हणजे किंवा आपण त्यातला अभ्यासक
1: तज्ञ
0: म्हणू,
1: म्हणूयात.
0: तज्ञ म्हणून,
1: हा
0: तर त्याची जी वंशावळ आहे सगळी, ती जी पूर्ण वंशावळ आहे ती पूर्ण ज्योतिषशास्त्राला त्यांनी वाहून घेतलेली आहे.
1: बर.
0: तर त्यांची सगळ्या पिढीतली हस्तलिखित तिथं उपलब्ध आहेत.
1: धुळ्याला ही जुनी किंवा
0: हा,
1: दुर्मिळ असं
0: याच्यावर
1: म्हणता येईल.
0: अभ्यास केला तर खूप चांगला आहे. म्हणजे किंवा नरसोबावाडीमध्ये पण मी खूप काम केलं, म्हणजे तिथं तर आजच्या घडीला आपण असं म्हणू की हस्तलिखितांचं गाव अशी एक माझी संकल्पना आहे.
1: बर. म्हणजे एवढी हस्तलिखित आहेत तिथे.
0: वाडीमध्ये उपलब्ध आहेत,
1: बर
0: कारण वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक गुरुचरित्र तरी आहेच,
1: बरोबर.
0: त्याच्याच बरोबर बाकीची हस्तलिखित पण तिथं उपलब्ध आहेत. तर तिथं असं मला आढळलं की निर्गुण भजन हे आपल्याला माहित होतं, पण निर्गुण भूपाळी हा एक
1: हा
0: प्रकार आहे.
1: हा
0: ही मराठीतलीच भजन आहेत,
1: बर
0: पण ही मला तिथं आढळली
1: हस्तलिखितांमध्ये.
0: तर बोरगावकर शास्त्री म्हणून आहे, ते स्वतः ज्योतिषीच होते, त्यांच्याकडे ती हस्तलिखित आहेत.
1: बर बर.
0: आधी याआधी कधी न मिळालेलं हस्तलिखित. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे मी एक रिसर्च वर केला होता या गोष्टीवर, की आपल्याकडे आज जो सापशिडीचा खेळ आहे
1: बर,
0: तर याचं पण मूळ आपल्या हस्तलिखितांमधून आलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी एक खेळ रचला होता योगरंजन खेळ म्हणून.
1: योगरंजन.
0: हा
1: बर.
0: त्यामध्ये कसं होतं की जी काही घरं असतात आपल्या सापशिडीच्या खेळामध्ये, तर याच्यात त्यांनी मोक्षाप्रत कसं पोहोचायचं, म्हणजे शेवटचं घर हे मोक्षाचं.
1: बर.
0: म्हणजे ज्या काही आपल्या अभिमान असेल, गर्व असेल, मग ते गर्व ज्याला आहे त्याचं भूतद्वेषी पतन, म्हणजे तो अमुक योनी
1: वगैरे,
0: षड्रिपू किंवा अमुक योनीला तो जाईल, पदाभिमानीचे पतन, म्हणजे तो साप आहे आणि मग तिथून तुम्ही खाली आला, पदाचा तुम्हाला अभिमान झाला, म्हणजे अशा गोष्टींनी त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान त्या खेळातून सांगितलेलं होतं. आणि तिथून सापशिडीचा खेळ आपल्याकडे आला.
1: बर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ज्या काही वाईट आहे त्याचं ते सापाचं
0: प्रतीक,
1: आणि जे चांगलं आहे जिथनं तुमची प्रगती होऊ शकते ते शिडीचं प्रतीक,
0: ते शिडीचं प्रतीक.
1: आणि त्या शिड्या चढत चढत, म्हणजे आपण असं म्हणतोच ना की चांगलं काम केलं की तुम्ही मोक्षाप्रती जाता, अशा पद्धतीनं ते केलेलं होतं. बर.
0: तर पण याचं आपल्याकडे पेटंट नव्हतं.
1: हा हा.
0: तर याच्यावरती लोकांनी अभ्यास केला.
1: बर.
0: असेच खेळाची प्रतिरूप म्हणू शकतो, मग जैन धर्मामध्ये पण असा एक खेळ आहे, मोक्षपट म्हणतात त्याला, किंवा योगरंजन खेळ.
1: बर.
0: मुळात ज्ञानेश्वरांचं शतक जे आहे ते 12वं शतक आहे.
1: बर बर.
0: त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की ज्ञानेश्वरांच्या पासून या खेळाची उत्पत्ती झाली.
1: खरंय. मग ह्याच्यामध्ये पूर्वीचे तसे मिळाले तुम्हाला ताडपत्रीवर?

0: किंवा ह्याच्यावरचं.
1: आपल्या इथं जे जैन मठ आहे शुक्रवारपेठ कोल्हापुरात,
0: बर,
1: त्यांच्याकडे जी सगळी हस्तलिखित आहेत ती सगळी हस्तलिखित ताडपत्रावर आहेत. 1400 हस्तलिखित साधारण तिथं आहे आणि ती कन्नड लिपीत आहेत.
0: बर.
1: आणि ताडपत्रावर तुम्हाला माहित असेल की असं कोरून लिहितात, म्हणजे ती लिपी जी किंवा ती ओळ जी आहे ती अशी कोरली जाते त्याच्यावर.
0: बरोबर.
1: बारीक ह्याच्याने.
0: जास्तीत जास्त किती पानांचं हस्तलिखित आतापर्यंत मिळालेलं होतं?
1: पानांवर तसं काही हे नसतं, म्हणजे अवलंबून काही नसतं. आता समजा स्तोत्र आहे तर ते एकच पानाचं साधारण.
0: बरोबर.
1: काय त्यानं मोठ्या फॉन्ट मध्ये लिहिलं असेल किंवा काय असेल तर एक दोन तीन पानं. पण भागवत पुराण असेल समजा, भागवत पुराण पूर्ण जर उपलब्ध असेल 12 स्कंद तर साधारण 1000 ते 1200 पानांचं असतं.
0: बर.
1: किंवा महाकाव्याचं हस्तलिखित आहे, मग एखादाच अध्याय असतो बाबा एखाद्या ठिकाणी, पूर्ण मिळेल असं पण नाही. कालिदासाचा पण त्याचा जो शाकुंतल हे नाटक आहे त्यातला 4था अंक जास्त प्रसिद्ध आहे, म्हणजे एक साहित्यिकांच्या. तर मग ते जसं त्यांनी लिहून ठेवलंय तेवढं ते उपलब्ध असतं, पण ते पूर्ण असलं पाहिजे. मला काय म्हणायचं की 4था अंक असू दे पण तो पूर्ण असू दे. किंवा आता चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, आयुर्वेदातलं आपण बघितलं तर तिथे मोठी हस्तलिखित असतात.
0: बर.
1: म्हणजे हस्तलिखितातल्या पानांच्या संख्येवर काही अवलंबून नसतं, फक्त ते पूर्ण आहे की अपूर्ण आहे ह्याला जास्त महत्व आहे. आणि त्याचा कोलोफोन किंवा पुष्पिका आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे त्याच्या शेवटी जे वर्णन आलेलं आहे की कुणी लिहिलं, कुठे लिहिलं, केव्हा लिहिलं आणि विषय काय.
0: बरोबर.
1: आणि पहिल्यांदा पण हेच असतं, मंगलाचरण, विषय काय आणि काय मी लिहितोय, कोण लिहितोय.
0: बरोबर. बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितांचं संकलन झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितात तुम्ही वाचलेली सुद्धा आहेत. असा एखादा विषय पटकन सापडला का, किंवा एखादा अरे हे असं आहे, किंवा एखादा कुतूहलाचा विषय की जो आपण असं म्हणतो की हे आत्ता आलंय पण ते फार पूर्वीपासूनचं होतं, असं काही सापडलं का?
1: कोकणात तुम्हाला टोटके असं एक पद्धत असते किंवा तोडगा
0: बर
1: अशी एक पद्धत आहे, हे ऐकून माहित असेल कदाचित. किंवा एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी कुणीतरी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी पर्याय काढणं, किंवा जादूटोणा असं म्हणता येणार नाही पण त्याच्यावरची यंत्र अशी भरपूर मला धुळ्यामध्ये पण सापडली, कोकणातल्या हस्तलिखितांमध्ये सापडली. आता ढेकूण झालेत घरात तर त्याच्यासाठीचं यंत्र आहे बाबा.
0: बर.
1: ज्याने ढेकूण जातील असं यंत्र, किंवा झुरळच लागले त्याचं यंत्र, असं अशी त्याच्यामध्ये
0: माहिती
1: हस्तलिखित होती.
0: म्हणजे हस्तलिखित आहेत म्हणजे हे अस्तित्वात होतं.
1: हा.
0: हो की नाही?
1: हो.
0: हा.
1: म्हणजे हे सुद्धा लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. किंवा आता मोडीमध्ये खास करून, किंवा आणि याच्यात म्हणजे संस्कृत मध्ये सुद्धा एखादं वाण्याचं बिल आहे बाबा, म्हणजे त्यावरून मला ही माहिती कळते की त्यावेळी तांदूळ किती रुपये शेअर होता.
0: हा.
1: किंवा त्याचं एकक काय आहे, म्हणजे हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. या
0: खरंय.
1: अशा प्रकारची माहिती तुम्हाला हस्तलिखितांमधनं मिळत जाते.
0: बरोबर.
1: आणि मग ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागते आणि खूप छान वाटतं की अरे वा असं पण असतं. म्हणजे आता आपण म्हणतो बघा की अडक, पैसा अडका, आता हा जो शब्द आहे तो अडक नावाचं एककच होतं. तर ह्याचा उल्लेख कौटिल्य अर्थशास्त्रापासून आहे.
0: बर.
1: त्यावरून पैसा अडका असा शब्द तयार झाला.
0: म्हणजे आपण असं म्हणूयात की किती या गोष्टी आहेत की ज्या लिहून ठेवल्यामुळं किंवा आता ह्या अशा पद्धतीनं संग्रहित केल्यामुळं आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहेत. म्हणजे जुनं जे आहे त्या या सगळ्या गोष्टी खरं तर उपयोगाच्या आहेत या गोष्टी. तर श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन याद्वारे केलं जातं आणि त्याची माहिती आपण प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हस्तलिखित म्हणजे काय आणि ती कुठं कुठं उपलब्ध आहेत याविषयीची माहिती घेतली. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन कसं केलं जातं याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आणि आता कार्यक्रमात ऐकूया एक गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हणजे सण समारंभाची जणू रेलचेलच. सगळीकडे अगदी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण असतं. तर आता आपण कार्यक्रमात श्रावण महिन्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत, आला श्रावण. यात सहभागी आहेत स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी. त्यांना हार्मोनियम साथ आहे विजय पाटकर यांची आणि तबला साथ आहे सुनील कुलकर्णी यांची. ऐकूया.

पावसाळा सुरू झाला की महिन्या दीड महिन्यातच पृथ्वीचं धरणी मातेचं रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं असतं. सृष्टीत सगळीकडं जणू उत्साह भरलेला दिसतो. श्रावण येतो तोच मुळी आपले गणगौत सोबत घेऊन. निसर्गाचा लाडका महिना श्रावण. वातावरण चैतन्यानी फुलून गेलेलं असतं. निसर्ग चक्र आणि परंपरा या दृष्टीने श्रावणाला खूप महत्व आहे. बाभ बोरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे समुद्र बिल्लोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना. या महिन्याचा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो. प्रत्येक दिवसाला महत्व वेगळं. निसर्गात झालेले बदल सगळ्या बाजूंनी आपल्यावर परिणाम करत असतात.

ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि जलधारांनी हिरवाईची स्वप्न छान फुलू लागतात. महिलांसाठी तर हा महिना अगदी खासच. नवविवाहितांच्या चेहऱ्यावर तर श्रावणाची रंगत छान फुलून येते. हो, नवविवाहितांच्या चेहऱ्यावर श्रावण अगदी रंगून आलेला असतो.

श्रावणाची खरी सुरुवात होते शिवामुठीनं. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाक्रमानं शंकराच्या पिंडीवर मुठीनं धान्य वाहतात. दान करण्याची सवय अशी नकळत लावली जाते. बदलत्या काळानुरूप नवीन रूपानं शिवामूठ वाहिली जाऊ शकते, कारण शेवटी हे सारं संसाराच्या सुखासाठी. मनुष्याची जगण्याची रीत अशीच ना संस्कारांची.

मंगळवार, मंगळागौर ही महिलांसाठी एकदम विशेष. संसारातील सौख्य, प्रेम कायम राहावं या भावनेनं हे अखंड व्रत सौभाग्य आणि सौख्यासाठी केलं जातं. मंगळागौरीची आरती, पूजा, उखाणे, हळदी कुंकू आणि रात्रीचा जागर, त्यासाठी पारंपरिक खेळ आणि त्यानिमित्तानं माहेरच्या माणसांनी यावं आणि सासरच्या माणसांच्यात मिसळून दोन्हीकडची नाती दृढ व्हावीत हा खरा हेतू. आजकाल बदलत्या स्वरूपात मंगळागौर साजरी केली जाते, पण आनंद मात्र तोच आहे. यानंतर खरं तर सणांची आणि उत्साहाची खैरात होते.

नागपंचमी काय किंवा श्रावणातील अन्य दिवसातले सण काय, त्या निमित्तानं मोकळ्या निसर्गात जाणं, निसर्गाशी नातं जोडणं, आपली प्रकृती जपणं हाच तर हेतू असावा या सगळ्या मागचा. अंधश्रद्धांना बळी न पडता आजच्या परिस्थितीला अनुसरून आपण या निसर्गातील घटकांची काळजी

जी घेतलीच पाहिजे. श्रावणातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला जमीनदाराला नारळ अर्पण करून संपूर्ण जीवनाचा आशीर्वाद घेतला जातो. दक्षिण भारतात याला अवनी अवित्तम असे म्हणतात. मध्य भारतात कजरी पूनम, उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पवित्रोपनी अशा स्वरूपात ही पौर्णिमा साजरी केली जाते. रक्षाबंधन हा सणही आपण खूप मनापासून साजरा करतो. सगळ्याच नात्यांना नवविचारांनी बांधून घेऊन गुण्यागोविंदानं राहावं असाच संदेश या सणामागे आहे. श्रावणात सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माचा. मथुरा, वृंदावन, द्वारका या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आपल्याकडेही या उत्सवाचे छान स्वरूप असते. कृष्णानं सांगितलेला कर्मवाद आपण स्वीकारला तर अनेक समस्या कमी होतील, नाही का? आणि या कृष्णाच्या जन्माचा आनंद असा आपल्यापर्यंत पोहोचतो.

जन्माष्टमी नंतरचा दिवस गोपाळकाला किंवा दहीहंडीचा, हा कार्यक्रम म्हणजे उत्साह आणि उत्साहाचा पूर। गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आहे। पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा निर्गुण चैतन्याशी संबंध आणि काला हा एक संध आणि वेगात सातत्याने असणाऱ्या क्रियाशी संबंधित। गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो। दहीहंडीचा आनंद एकावर एक थर लावून घेण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर? श्रावणाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात स्त्रिया विशेष व्रतवैकल्यात रमतात। सात्विक आहार आणि नियमित व्रताचे पालन यांना आरोग्याचंही भान ठेवलं जातं। विशेष सणांबरोबर सोमवार शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर आणि शुक्रवारी जीवतीपूजन, शनिवारी संपत शनिवार ही व्रत केली जातात। घरातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी जीवती पूजन केलं जातं। संपत शनिवार म्हणजे बालमारुतीची पूजा, उपासना, पिंपळाची पूजा, व्रत वैकल्य, कहाण्या यांच्यामधून जीवनाची आदर्श पद्धती मांडली आहे। बदलत्या काळानुसार आपणही त्यात बदल करून त्या कहाण्यांचा रसास्वाद घेऊ शकतो। घरातील ज्येष्ठ मंडळींनी या कहाण्या नवीन पिढीला वारसा स्वरूपात देण्यासाठी त्यात बदल जरूर करावा। पिठोरी अमावास्या, श्रावणातला शेवटचा दिवस असं म्हणूया, या दिवशीच मातृदिन साजरा केला जातो। जागतिक पातळीवर होणारा हा मातृदिन आपणही वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आणि तोच खरा स्त्री शक्तीचा आदर आहे। एकूणच काय सख्यांनो, आपण निसर्ग आणि पर्यावरण यांचं अभंग नातं जपायचं। हे व्रत श्रावणातच घ्यायचं असं नाहीये बरं का, श्रावणापासून सुरू करायचं ते आजन्म व्हायचं। प्लॅस्टिक बंदी असू दे, स्वच्छता मोहीम असू दे, वृक्ष लागवड असू दे, ही नवी व्रतं नव्या स्वरूपात। म्हणूनच आपण सगळ्या भगिनी मिळून हे सारं जोपासू आणि संवर्धित करू। हीच खरी पृथ्वी मातेची पूजा। या श्रावणाचा आनंद आपण असा घेऊया।

श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आला श्रावण. यामध्ये सहभाग होता स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी यांचा. त्यांना हार्मोनियम साथ केली होती विजय पाटकर यांनी आणि तबला साथ होती सुनील कुलकर्णी यांची. तर मैत्रिणींनो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. पण आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

यांच्या आवाजात ऐकूया. घाबरायचं नाही या चित्रपटातलं गीत. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत राम लक्ष्मण यांचं.

अजित परब आणि बेला शिंदे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत सुपरस्टार या चित्रपटातलं होतं. संगीत अजित समीर यांचं होतं. सुरेश वाडकर आणि आशा भोसले

तुगमिवणीची सातारची लावणी मुकेपणाची केली बतावणी तुगमिवणीची सातारची लावणी मुकेपणाची केली बतावणी तुगमुखी मी मुका हे पदरात चुका मुक्या मुक्यान मोका आलाय हे घा

0: कमरशिला पुका माझा मेघना मुनिं विहार
1: माझ करणार काय
0: बक्षिल की।

0: येना मला देना फुल ताटातल राणी तुझ्या
1: अरे येना फुल देना तुझ्या संतीना आली मजा
0: अगे लचकत

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

सचिन पिळगावकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं आयडियाची कल्पना या चित्रपटातलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट बलिदान.

0: आईच्या डोळ्यात काळ्या आईच्या खळ्यात डोंगर सुखाचा उरला.
1: चित्रपट संगीत आपण ऐकत होतात गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर जिल्हा वार्तापत्र.
2: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती

ती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानात अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघांच्या प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमध्ये मिळून 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं शहा यांनी केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानलेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइजू यांचे आभार मानताना राष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारीत अशीच वृद्धिंगत होत राहो. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांचे आभार मानलेत. इस्रायल बरोबरच्या मैत्रीला भारत अत्यंत महत्व देत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. येत्या मंगळवारी नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होत असून भारत या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीपूर्वी उद्या ब्रिक्सच्या पर्यावरण कार्यगटाची आणि हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबतच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ब्रिक्स 2026 लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित असेल. शाश्वत जीवनशैली, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती रोधक लवचिकता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर या बैठकीत विशेष भर दिला जाईल असं संबंधित सूत्रांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. यूजीसी नेट परीक्षेची उत्तरसूची राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रकाशित केली. गेल्या जूनमध्ये झालेल्या या परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं
UGC नेटच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.

0: त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. या आक्षेपाच्या समर्थनार्थ किमान 2 दस्तऐवज सादर करावे लागतील. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं एनटीएच्या पत्रकात म्हटलंय. लष्कर प्रमुख धीरज सेठ 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथून रवाना होतील. नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे लष्कर प्रमुख नेपाळला भेट देत आहेत. आपल्या दौऱ्यात ते नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह, लष्कर प्रमुख अशोकराज सिग्देल आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. पश्चिम बंगालचे माजी आमदार आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आज रामपूरहाट इथल्या त्यांच्या राहत्या घराशेजारच्या पक्ष कार्यालयात आढळून आला. घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच्या बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय आणि ईडी यांना देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. कर्नाटकमधल्या एका भाजप कार्यकर्त्यानं यासंबंधीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झानं केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशनं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशचा आजवरचा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हुसेन शांतो यानं दिली आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होते. त्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवणार आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात आज अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1:40 आणि 23 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात गंगाखेड उपविभागाचं 100% काम. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. आणि हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत गंगाखेड उपविभागानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम 100% काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेडनं बहुमान पटकावला आहे. परभणी इथं केंद्रीय रेशीम बोर्ड, कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत शेतीसाठी सिल्क आणि मिल्क योजना आणि मेरा रेशीम मेरा अभियान 2.0 कार्यशाळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सिल्क आणि मिल्क योजना सुरू करणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा असल्याचं त्यांनी सांगितलं. वालूर इथं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसंदर्भात

0: संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातले विकास प्रकल्प निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हरघर तिरंगा अभियानांतर्गत परभणीत तिरंगा सायकल बाईक रॅली उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत वाहनं चालवून देशभक्तीचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. प्रशासनानं अधिक संवेदनशील गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीनं काम करत प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. गंगाखेड इथल्या श्रीसंत जनाबाई तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 48 कोटींच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. समाज कल्याण विभागाच्या स्टॉलचं लोकार्पण तसंच जलसप्ताहाच्या बोधचिन्हाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. परभणी शहरातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांनी तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी ध्वजवंदन केलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगत शासन यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर असल्याचं आश्वस्त केलं. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तंबाखूमुक्ती तसंच मृदा आणि जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात वारंगा फाटा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्याला पालकमंत्र्यांनी हजेरी लावली. औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर इथल्या श्रीशांती विद्यामंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्यातही पालकमंत्री झिरवाळ सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करून जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 37.1% असून बालविवाहाच्या प्रमाणाच्या बाबतीत जिल्हा राज्यात 5व्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मूलनासाठी प्रशासनानं विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बालविवाह निर्मूलनाच्या प्रभावी नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विकसित भारत या संकल्पनेच्या धर्तीवर विकसित हिंगोली घडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीनं काम पूर्ण करावीत. नागरिकाभिमुख पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन उभारण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मेरा युवा भारत हिंगोली यांच्या वतीनं जिल्हास्तरीय नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विशेष अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ तसंच शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

तारा बोले यांचं गीत उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया निलकंठ ढोले यांचं गीत मोरेश्वर निस्ताने यांच्या आवाजात.

0: भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झालेली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण आला श्रावण ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया आषाढ सरून श्रावणाची सुरुवात होताना होणाऱ्या निसर्गातील बदलांचा आणि त्यासोबतच सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांचा आढावा घेणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आषाढ महिना सरतो आणि क्षितिजावर श्रावण उगवतो. हा महिना सणांचा, पत्री फुलांचा आणि ऊन पावसाचा. वर्षाच्या सर्व महिन्यांमध्ये सगळ्यात पवित्र आणि उत्सवी महिना कोणता म्हणून विचारलं तर देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून एकच उत्तर येईल, श्रावण, सावन. आणि म्हणूनच आजपासून रोज सकाळी याच वेळी 12 दिवस 12 भागांमध्ये मी बोलणार आहे श्रावण महिन्याबद्दल. आला श्रावण बोलणार आहे श्रावणाबद्दलच, पण सुरुवात मात्र करते आषाढधारा या कवितेपासून. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा, आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी

0: कोणी अंतपट केला? आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपट केला? आषाढधारांचा हजारो दारांचा कोणासाठी वाद्यवृंद वाजवला? आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या, आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या कोणाच्या मस्तकी वर्षिते हे कोण? आषाढधारांचा हार हा हिऱ्यांचा कोण ग घालिते कोणाच्या गळा? आषाढधारांची ही तरल सुंदर कविता आहे कवयित्री पद्मा यांची. सुडाळ मोत्यांचा, हजारो तारांचा, अक्षता मोत्यांच्या, हार हिरांचा अशा विविध प्रतिमातल्या आषाढधारातून उन्हाच्या सोनेरी मुंडावळ्या बांधून श्रावण महिना बाहेर येतो. आषाढाचा पाऊस चांगला झाला आहे. येणारा काळ सुगीचा म्हणून माणसं सुखावली आहेत. आषाढाच्या धारांनी तृप्त झालेली जमीन श्रावणाचा महिना आला की आपलं सगळं वैभव नखरे उमटवू लागते. श्रावणात हिरव्याला खास स्थान, गंधांची लयलूट, नाजूक सुंदर पांढरा केशरी सोनटक्का खास श्रावणातला. अजून भाद्रपदातला रंगीबेरंगी तेरडा दूर आहे तोवर इतर झाडं आपलं हिरवंपण साजरं करू लागतात. पण मला वाटतं श्रावणाची सगळी शोभा ऊन पावसाच्या उन्हेरी खेळाची. वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणला असे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. असा पाऊस असं ऊन बालकवींच्या श्रावण गीतात. आला श्रावण, पावसाच्या धारातून गाळून येणारं सोनपिवळं ऊन आणि इंद्रधनुष्य, सण कहाण्या, कविता गीतांची रेलचेल, श्रावणाच्या ओव्या, व्रतवैकल्यांचे धागेदोरे, खाण्याचे खास पदार्थ, ते पत्री गोळा करणं, तो श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार, सगळ्या माहोलासह श्रावण मनात जागा होतो. आषाढी अमावस्या म्हणजेच दिव्यांची अवस. घरातले सगळे दिवे लख घासून पुसून त्यांची पूजा व्हायची. श्रावणाची सुरुवातच दिव्यांच्या लखलकाटानं होते. ऐका दीपकानो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती. आज श्रावणातला रविवार. आईनं लवकर उठावं, मौनात राहावं, स्नान पूजा करून मग पोरांना कहाणी सांगावी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता, तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायानो कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा, उच्छील माचील घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही. ब्राह्मण वसा घेतो, सूर्यदेव प्रसन्न होतो. कहाणीतली ही पूजा सूर्याची म्हणजेच अग्नितत्वाची. तेव्हा कळलं नव्हतं पण आता धागा जोडतो. रविवार सूर्याचा दिवस, सूर्यात अग्नितत्व. ऋग्वेदाची सुरुवातही अग्नीच्या पूजेनेच होते की अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम. अग्नी आणि पाणी, ऊन आणि पाऊस, श्रावण ऊन पावसाचं. सूर्याची पूजा करताना कहाणी ऐकायला बोलवावं श्रावण मेघानंच. बाहेर डोकावून पहा जरा, दारात हिरवा पिवळा सोन ओला श्रावण आला आहे. घेऊन येते उद्या दुसरा चरण श्रावणाचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: श्रोते हो नमस्कार. जोजोबाचं झाड 10 ते 12 फूट उंच असतं. कोरडं शुष्क हवामान, पडीक जमीन, अत्यंत कमी पाणी अशा वातावरणातसुद्धा हे झाड हिरवंगार राहतं. या झाडाला जास्तीत जास्त वार्षिक 15 सेंटीमीटर पाऊस आणि 50 अंश सेल्सिअस तापमान काहीही परिणाम करू शकत नाही. समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंत या पिकाची शेती करतात. या पिकाला जिवंत राहण्यासाठी सिंचनाची किंवा पाण्याची जरुरी नसली तरी चांगलं आर्थिक उत्पन्न हवं असल्यास हलकं सिंचन केल्यास उत्पादन वाढून जास्त लाभ होतो. जोजोबाचं झाड एकलिंगी असतं. नर झाडाला गुच्छेदार फुलं लागतात. या फुलांची

0: संख्या 8 ते 36 इतकी असते. मादी झाडाला प्रत्येक फांदीवर एकच मादी फूल येतं. जोजोबाच्या बिया 24 तास पाण्यात भिजवून ठेवाव्यात. नंतर 22 टिन 1 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावून पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये 4 ते 5 बिया टाकाव्यात. एकरी 2 ते 2.5 किलो बियाणं वापरावं. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात प्रति खड्डा 2 झाड याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर जास्त पाऊस झाल्यास 1 ग्रॅम 22 टिन 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन आणि 2 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचं 10 लिटर पाण्यात मिश्रण करून प्रत्येक झाडाच्या मुळाशी 100 मिलीलिटर याप्रमाणे टाकावं. रोपवाटिका तयार करण्यास मार्च किंवा एप्रिलचा महिना उपयुक्त असतो. लागवड करताना नर झाडांना हवेच्या दिशेने म्हणजे उत्तर पश्चिम दिशेने लावावे, जेणेकरून परागकण हवेत उडून मादी झाडांना संयोगासाठी उपलब्ध होऊ शकतील. झाडांना फुलं लागण्यास सुरुवात झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी 15 लिटर पाणी प्रति झाड द्यावं. एकरी 30 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश द्यावं. नर आणि मादी झाडांचं प्रमाण 1:4 ठेवावं. साधारण 3 ते 4 वर्षांनी या झाडाला फुलं येऊन फळं धरण्यास सुरुवात होते. नंतर 2 ते 3 वर्षांपर्यंत प्रति झाड 500 ते 700 ग्रॅम बियांचं उत्पादन मिळतं, जे पुढे 4 ते 5 वर्षात 1 ते 1.25 किलो पर्यंत वाढतं. लागवडीनंतर 15 वर्षांनी प्रति झाड 1.5 ते 1.25 किलो पर्यंत उत्पादन वाढतं. सिंचनाची व्यवस्थित उपलब्धता असल्यास वर्षातून 2 वेळा फळधारणा होऊन उत्पादनात वाढ होते. जोजोबाचं किमान आयुष्य 60 ते 200 वर्षापर्यंत असतं. सिंचनाची व्यवस्था असल्यास एप्रिल मे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये याला फळधारणा होते. प्रथम हिरवट असलेली फळं काळसर झाल्याबरोबर तडकायला लागतात. तडकलेली फळं झाडावरून तोडून सावलीत वाळवावीत. वाळलेल्या फळांना काठीने हलके मारल्यास बी बाहेर पडते. बी वेगळे करून त्याची साठवणूक करावी. हे बी लांबोळे, गोलाकार आणि टोकांना टोकदार असते. जोजोबाच्या बियात 45 ते 55% तेल असतं. या तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनं, चिकट पदार्थ, वंगण म्हणून उपयोगात येतात. या तेलाचा उपयोग संधिवात, शरीराला मालिश, सूर्यप्रकाशापासून बचाव अशा विविध औषध निर्मितीसाठी करण्यात येतो.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच नसते. महिलाच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात, त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोएडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोएडिनोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया. फायब्रोएडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते, यालाच ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही, मात्र शरीरातील हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप म्हणजेच यात कुठलीही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते, हाताने सहजपणे हलवता येते, म्हणूनच याला ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तना

मध्ये किंवा दोन्ही स्तनांमध्ये आढळू शकते. संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच गाठ जाणवली तर करायचे काय. सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोएडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा

0: 2 सेंटीमीटर पेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्यदृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ, स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पलमधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी असे लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे. योग्य वेळी निदान झाले तर अनावश्यक भीती दूर होते आणि गरज असल्यास योग्य उपचारही वेळेत करता येतात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची.

0: कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने ज्ञानविज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर, सुसह्य आणि आनंदी झालेला आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि समतोल बिघडून गेलाय. माणूस किती श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा, पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्याचमुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते, परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनांचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत. त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे, कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोकसहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैवविविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी, पशुपक्षी आणि जैवविविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिक

0: त्यांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मानले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त बदल देखील घडून येऊ शकतात हा विश्वास त्यातून निर्माण होईल. यासाठी जमेल तसे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावणे आणि त्यासाठी कृतिशील होणे हे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच एक गीत ऐकले असेल की हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा जमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करता, या मरण द्यावया स्मरण आपल्या बाहू पाहू द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जे हात उसुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला निसर्गाच्या रक्षणाला, या देशाच्या प्रगतीचे भान जरासे राहू द्या रे. मित्र हो, तेव्हा आपल्या भारत भूमीच्या प्रगतीसाठी, या देशातील सुजलाम सुफलाम धरतीसाठी आपण आपल्या कर्तव्याचे भान जपण्याचा संकल्प आज करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत शासन आणि लोकसहभाग हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात MS लावण्या यांचं सॅक्सोफोन वादन आपण ऐकत होतात. राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिन साथ सारदा मुरली, मृदुंगम साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वाने आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू यांचे आभार मानताना राष्ट्रपती म्हणाल्या की राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारी अशीच वृद्धिंगत होत राहो अशी कामना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादन

उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातल्या गणेशवाडी इथले लष्कराचे जवान वैभव तात्यासाहेब आवताडे यांना गेल्या शुक्रवारी जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. गणेशवाडी इथं आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईत कुलाबा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढचा तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नंदुरबार इथं एका सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारानं दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागाने म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यातली 596 कोटी 76 लाख रुपये रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना राज्य सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्याचा परिणाम नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या वाढलेल्या मतदानात दिसून आला असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत UK, अमेरिका किंवा फ्रान्स सारख्या प्रगत देशात होतं त्यापेक्षा जास्त मतदान झालं असं ते म्हणाले. ज्ञानेश कुमार सध्या बिहारच्या दौऱ्यावर असून पाटणा विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकीत 67% मतदान झालं आणि आजवरचं हे सर्वात जास्त मतदान होतं अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथमच कसोटी सामन्यात

विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या धावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झाने केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटोपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशानं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशाचा आजवरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हौसेन शांतू यानं दिली आहे.

लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजयी सलामी दिली आहे. एम्स्टेलविन इथं ड गटातल्या सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 झालेली आहेत. आजची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:00. नमस्कार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष. प्रसार भारतीच्या वीज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आपण हा कार्यक्रम ऐकत होतात. संध्याकाळचे 4:58 होत आहेत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या UGC नेट परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरसूची NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रकाशित केली आहे. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर त्याच्या पुष्ट्यर्थ 2 दस्तऐवज आणि 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं NTAच्या पत्रकात म्हटलं आहे. अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणातला आरोपी वीरेंद्र सिंग बसोया याला पुण्यातल्या एका न्यायालयानं आज 21 ऑगस्टपर्यंत NCB कोठडी दिली. बसोया याला नुकतंच UAE भारतात आणलं होतं, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्रात आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जयदेव मेनन यांचं शास्त्रीय गायन, राग माया मालव गवळा आणि तोडी, रचना रूपकम आणि मिश्र चपू तालात. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे श्रीनाथ अय्यर यांनी आणि मृदुंगम साथ केली आहे गणेश मुरली यांनी. तर ऐकूया जयदेव मेनन यांचं शास्त्रीय गायन.

आताच आपण नाथ ब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयदेव मेनन यांचं शास्त्रीय गायन ऐकलत. राग माया मालव गवळा आणि तोडी, तनम व्हायलून साथ केली होती श्रीनाथ अय्यर यांनी आणि मृदगम साथ केली होती गणेश मुरली यांनी. प्रसार भारतीच्या अभिएफ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित मागच्या युववाणीच्या भागामध्ये आपण युपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. त्या भागामध्ये आपण डॉक्टर ओंकार यांचा प्रवास कसा सुरू झाला, शालेय जीवन त्यांचं कसं होतं, ते जिथे जन्मले तिथल्या त्या मातीचा तिथल्या संस्काराचा परिणाम त्यांच्यावरती कसा झाला हे आपण जाणून घेतलंय. पण युपीएससी परीक्षेतील त्यांच्या अभ्यासाची पद्धत, त्यामध्ये लाभलेलं मार्गदर्शन, या परीक्षेमध्ये त्यांना कुणाकुणाची साथ मिळाली याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या या भागात. तर आता वेळ वाया न घालवता युपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: युपीएससीचा अभ्यास, तुम्ही सांगितलं की त्याला एक व्यवस्थित प्लॅन लागतो, त्याच्याशिवाय माणूस सक्सेस होत नाही. तर हा जो तुमचा प्लॅन किंवा दैनंदिन उपक्रम, दिनचर्या कशी होती?
2: सर, गेल्या 4-5 वर्षामध्ये दिनचर्यात बरंच बदल घडलेला आहे. पण एक ऑन एन एव्हरेज जर मी सांगायचं म्हटलं तर मी जरासं लेट रायझर आहे. म्हणजे रात्री 1-2 वाजेपर्यंत माझा व्यवस्थित अभ्यास होतो. पण युपीएससीच्या परीक्षेमुळे मला ते बदलावं लागलं स्वतःला. पेपर 9:30 सुरू होतो, त्यामुळे मग मी स्वतः काही काळ सकाळी लवकर उठणे, लवकर म्हणजे 6-7 दरम्यान, आणि जिम कंपल्सरी करणे, म्हणजे काही झालं तरी जिमला जाणे, हे फॉलो करत होतो. त्यानंतर येणे आणि मग एक मॉर्निंग स्लॉट, आफ्टरनून स्लॉट आणि इव्हनिंग स्लॉट, असे 3 स्लॉट होते. म्हणजे 24 तास माझे मी 8-8 तासांमध्ये विभागले होते. 8 तास झोप, 8 तास अभ्यास आणि 8 तास इतर, म्हणजे बाकीचे सगळे कार्य. 8 तास कंपल्सरी झोप पाहिजे, झोप नाही तर रिचार्ज होणार नाही माणूस. त्यामुळे मग ऑन एन एव्हरेज 8 तासाचा अभ्यासाचं शेड्यूल असायचं. मग ते 3 ह्याच्यात डिवायडेड होतं, सकाळचे 3 तास, दुपारचे 2 आणि संध्याकाळचे 3, असं त्याचं डिव्हिजन होतं.
1: अच्छा, प्रीसाठी मटेरियल गोळा करणं हे कसं केलं तुम्ही?
2: सर, मी कुठलाही कोचिंग घेतलं नाही, मी 3 टप्प्यांसाठी कधी क्लास नाही लावला. पण ते कसं होतं की 2021 जेव्हा मी तयारी सुरू केली तर तेव्हा इंटरनेटवर बऱ्यापैकी सुविधा सगळ्या अवेलेबल झालेल्या आहे. आणि तेच एक कारण होतं की मी, मला वाटलं की 2 लाखाचं फी भरून क्लास लावायची गरज नाही, कारण का इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे.
1: त्या क्लासच्या तोडीचं इंटरनेट उपलब्ध आहे.
2: आहे आहे आहे. क्लासमध्ये काय करतात तर फक्त शिकवतात. म्हणजे मी अजूनही सांगतो, क्लास कोणी लावावा तर ज्याला वाचलेलं समजत नाही, की ज्याला असं वाटतं की कुणीतरी मला समजवलं तरच समजेल, त्यांच्यासाठी क्लास सिस्टीम आहे. मला वाचलेलं कळत होतं ना, म्हणजे जे पुस्तकात लिहिले ते समजत होतं, जे पुस्तकात नाही ते ऑनलाईन टाकायचं, बघायचं किंवा गुगल करायचं. सोशल मीडियाचा भयंकर वापर केला आणि सोशल मीडियावर जे काही फ्रीली अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते वापरूनच मी अभ्यास केला. त्यामुळे जे अडचण जात होता, जसं इकॉनॉमीचा विषय, कारण का कधी आपण शाळेत म्हणजे अजिबातच शिकलं नव्हतं इकॉनॉमी काहीच. मग तसं ज्योग्राफीचे जे व्हिज्युअलायझेशन असतं, डोंगर नद्या वगैरे,

0: हे चांगलं कळायला लागलं. यूपीएससीने डिफाईन केलेलं आहे सिलेबस, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका असतात पीवायक्यूज, तर ते सिलेबस आणि आपली पुस्तकं ठरलेली असतात, ते ह्यांचं रिव्हिजन आणि टेस्ट देत राहणे, हाच प्रिलिमसाठी अभ्यास होता.
1: सर तुम्ही प्री पास झाल्यानंतर मेनला गेला, मेनच्या तयारीसाठी लिखाण असतं भरपूर, तर त्याची तयारी कशी केली तुम्ही?
0: सर याचं उत्तर द्यायच्या आधी मी फक्त एक पार्श्वभूमी एक छोटी सांगतो की मी पहिले दोन अटेम्प्ट प्रिलिम्स माझे क्लिअर नाही झाली.
1: अच्छा.
0: पण हे होतं की प्रिलिम्स फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते, त्याचे मार्क काउंट होत नाहीत अंतिम निकालामध्ये, त्यामुळे प्रीपेक्षा जास्त वेळ मी कायम लिखाणावरच फोकस केलेला आहे. म्हणजे 2021 पासून मी लिहितच होतो सारखं, तर त्यामुळे मला रायटिंगवर विश्वास होता. मग मेन्समध्ये कसं असतं की 2023 मी पहिल्यांदा मेन्सला अपियर झालो सिव्हिल सर्व्हिसेसच्या, तर त्यावेळी जेव्हा मी पहिल्यांदा मेन्स होती आणि 2.5 महिनेच फक्त कालावधी होता आणि 9 पेपर असतात डिस्क्रिप्टिव्हचे, 2.5 महिन्यांमध्ये 9 पेपर म्हणजे शक्य नसतं ते एवढं करणं, तर मग त्याचं विभाजन ते कसं होतं, तर आधीच म्हणजे बऱ्यापैकी कव्हर करून ठेवलं मेन्सला जे लागतं ते आधीच बऱ्यापैकी कव्हर केल्यामुळे त्या 2.5 महिन्यांमध्ये जास्त त्रास नाही झाला. पण त्यावेळी मग तुमचा अभ्यासाचा कालमर्यादा फक्त वेळ कमी असल्यामुळे ते 12 तास असतात, म्हणजे 8 ते 10 तास मी मगाशी म्हटलो ते तसं नाही राहत, मग ते मिनिमम 10 तास असतं, 12 च्या वर जातच, 10-12 तासांच्या वर ते 2.5 महिन्याचा काळ जातो. आणि तिथं म्हणजे फक्त लिखाण, ज्या तुम्ही आधी नोट्स बनवलेले असतील मेन्ससाठीच्या, तुमच्या ऑप्शनल असेल, ज्याचा प्रीमध्ये काही उपयोग नसतो पण मेन्समध्ये ऑप्शनलचे 2 पेपर असतात, तर हे मेन्समध्ये सगळं रिवाईज करणे अपडेट करणे हे त्या 2.5 काळ आणि टेस्ट लिहिणे भरपूर. तो मेन्स आधी म्हणजे एवढंच केलं, मेन म्हणजे लिहिणंच.
1: परीक्षा आधीच तुम्ही मेनची तयारी करून ठेवली होती?
0: हो, म्हणजे बऱ्यापैकी झालेली. एथिक्स आणि एसे असे जे 2 पेपर आहेत यूपीएससीचे, त्याची तयारी माझी सगळी प्रिलिम्सच्या आधी झालेली.
1: मेन पास झाल्यानंतर जी मुलाखत असते यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन घेतलं तर त्याचा उपयोग होत नाही, ते स्वतःलाच उमगावं लागतं, स्वतःच करावं लागतं, तर हे स्वतः करण्यासाठी मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली?
0: सर यूपीएससी ना मुलाखतीला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणते आपण, म्हणजे असं बोलचाल की भाषा में आपण त्याला मुलाखत म्हणतो, इंटरव्ह्यू म्हणतो, पण ते व्यक्तिमत्व चाचणी असं लिहून येतं, त्यात लिहिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे हे एक माहिती होतं आपल्याला की म्हणजे ते यूपीएससी कम्युनिटी ह्याची आयडिया आहे की ती पर्सनॅलिटी टेस्ट असते, ती प्रश्न उत्तर नसतात, ती चर्चा असते. आणि त्या पर्सनॅलिटी टेस्टला ना तुम्ही असे 2 आणि 3 महिने पुस्तक वाचून नाही अभ्यास करू शकत. आता मी सौभाग्याने मला लगेच मेन्स झाल्या म्हणजे पहिले मेन्स लिहिली आणि मला माहिती होतं की मेन्स क्लिअर करतोय मी. माझा एक मित्र आहे त्याला मी प्रिलिम्स आमची जेव्हा क्लिअर झाली त्याला म्हटलेलं की ब्लेझरचा कलर डिसाईड कर, मेन्स तर निघणार आहे आपली. कारण आम्हाला रायटिंगवर विश्वास होता, ती मेन्स निघाली, मेन्सला मार्कही चांगले होते. मग पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, तर जेव्हा मग ते इंटरव्ह्यूची प्रिपेरेशन मध्ये सुरुवातीला होते, पहिलाच इंटरव्ह्यू होता, त्याचा दडपणच जास्त, कारण इंटरनेटच्या काळात मॉक इंटरव्ह्यू शेकडोनी अवेलेबल असतात, मग तिथं ते इंटरनेटच्या साठी काहीही प्रश्न विचारतात. आधी वाटायचं की असंच असतंय काही, हे असले म्हणजे काही एवढा दर्जाहीन इंटरव्ह्यू असतोय काय यूपीएससीचा, तर ते तसं नाही. हे मग त्यासाठी कुणाचं असं स्पेसिफिक मार्गदर्शनच नाही त्या काळ, म्हणजे 2024 साली जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला 23 ची परीक्षा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, त्यावेळी दिल्लीला गेलो आणि दिल्लीत मॉक इंटरव्ह्यू असतात, फ्री ऑफ कॉस्ट असतात ते, तिथं ते तुमची फी घेत नाहीत. मग तिथं मॉक इंटरव्ह्यू दिले, मित्र होते त्यांच्याबरोबर डिस्कशन वगैरे करायचो, त्यातून असं म्हणजे आमचा एक चांगला ग्रुप झालेला 10-12 जणांचा, आज ते सर्वच्या सर्व सिलेक्टेड आहेत सगळे. तर आम्ही सगळे म्हणजे जो आमचा ग्रुप होता, तर आम्ही डिस्कशन करायचो रेग्युलरली. मग इंटरव्ह्यूला कसं असतंय की ओपिनियन खूप जास्त महत्वाचं असतं तुमचं, की ते हे नाही विचारणार की जर तुझं मूळ गाव सातारा आहे तर सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ सांग, समुद्रसपाटीपासून किती उंचीवर सातारा आहे, हे असले प्रश्न नाहीत. तू जर सातारा आहे तर मग साताऱ्यात लहानपणापासून तू काय अडचणी बघितल्या, तुला जर साताऱ्याचं उदय जिल्हाधिकारी केलं तर तू कुठल्या 3 गोष्टींवर काम करशील, ह्या प्राथमिक गोष्टी. किंवा ओपिनियन इन जनरल, आता त्याकडे आंदोलन वगैरे दिल्लीत वगैरे सुरू होत, ह्याबद्दल तुझं काय मत आहे, MSP जे ते आपण लिगलाइज केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे शासनाने, महाराष्ट्रात एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या कशा सोडवायच्या, ऍज अ पशुवैद्यक डॉक्टर तू कशी मदत करू शकशील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करायला, हे सगळं ओपिनियन आहे. इथं तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होते की तुम्ही फक्त वाचलेलं आहे की तुम्ही का त्याच्यावर तुमचं चिंतन मनन झालेलं आहे, हे ऍक्च्युअल तिथं टेस्ट होतं. आणि हे ना ग्रुप डिस्कशन मध्ये आम्ही सगळे एकमेकांना प्रश्न विचारायचो, ह्यातून ते तयार होतं की आता माझं ओपिनियन फॉर एक्झाम्पल एका गोष्टीवर, आता MSPचं उदाहरण घ्या, माझं ओपिनियन एवढं व्यवस्थित नाही कारण का माझं शेतीचं बॅकग्राऊंड नाही, पण माझे काही मित्र शेतकरी होते, एकाचं म्हणणं होतं की नाही MSP लिगलाइज केलं पाहिजे का, कारण का त्याचे वडील शेतकरी होते त्यांनी समस्या बघितलेल्या शेतीच्या, मग मला ती एक बाजू कळते, वर्तमानपत्र वाचून बघून कळत नाहीत गोष्टी. लिव्ड एक्सपिरियन्स नावाचा एक प्रकार असतो, तो त्याच्या घरची आठवण किस्सा सांगायचा, त्यातून मला कळायचं ओके ही लोकांची भावना असते. हे मी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं. एक प्रश्न सांगतो, ऍक्च्युअली इंटरव्ह्यू मध्ये मला विचारलेला, ह्याची तयारी नव्हते गेले मी, त्यांनी मला काय विचारलं की चेअरपर्सन होते डॉक्टर शीलवर्धन सर निवृत्त IPS, त्यांनी विचारलं की अकॉर्डिंग टू यू शुड महाराष्ट्र बी बायफर्केटेड ऑर ट्रायफर्केटेड, बिकॉज महाराष्ट्र इज अ व्हेरी बिग स्टेट फॉर ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्राचं विभाजन किंवा त्रिभाजन करावं की नको तुम्हाला काय वाटतं?

0: तर ह्याचं मी उत्तर दिलं की सर माझ्या मते महाराष्ट्राचं त्रिभाजन झालं पाहिजे. आता कुठल्याही मराठी माणसाला हे उत्तर पटणार नाही. म्हणजे मी स्वतः आता तरी ती मागणी पूर्णच गेली, पण जेव्हा शाळेत आम्ही मोठं होत होतो 2014-15 पर्यंत वेगळा विदर्भाची मागणी तीव्र होती, म्हणजे चांगली होती महाराष्ट्रात. दशकाभरामध्ये ती कमी झालेली दिसते आपल्याला. पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे माझंही तेच होतं की नाही महाराष्ट्र तुकडेच नाहीच झाले पाहिजेत, महाराष्ट्र एक संधच राहिला पाहिजे. मग ते आपले काही 106 हुतात्म्यांचं बलिदान हे माहिती होतं. पण मी जेव्हा नागपूरला गेलो मग तेच माझे मित्र जेव्हा गडचिरोलचे मित्र मिळाले भेटले, त्यांचं म्हणणं नव्हतं की महाराष्ट्र वेगळा करा. पण मी आपलं त्यांच्यावर त्यांच्या घरी गेलो, तो भाग फिरलो सगळा कॉलेजला असतानाच, तर मला एक गोष्ट जाणवली. आपला एक दृष्टिकोनी मुंबईकडे बघायचा आणि भंडाऱ्याच्या माणसाचा मुंबईकडे बघायचा दृष्टिकोन, ह्यात जमीन असमानाचं अंतर आहे. तुम्हाला मुंबई तुमची वाटते, त्या लोकांना मुंबई अजिबात त्यांची वाटत नाही, त्यांना पुणे ते त्यांचं वाटत नाही. कारण का कुठलाही तिकडचा माणूस जेव्हा पुण्यात येतो तेव्हा त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतच भाषेवरून म्हणा हे आपण फेस नाही करत. आपण जेव्हा पुण्याला जातो ते पुणेही तुमचंच आहे, मुंबई तुमचीच वाटते तुम्हाला. त्यांना ना ते खूप लांबच्या गोष्टी वाटतात. तेव्हा कळलं की ज्या राज्याची राजधानी एवढ्या लांब आहे ते राज्य म्हणजे ठीक आहे ऍडमिनिस्टर कराल तुम्ही कशा तरी प्रकारे, पण जे मनांमधलं अंतर आहे ना की त्यांना ते मुंबई जर जे राजधानी आपली वाटत नसेल तर मग कसं आहे. नागपूर त्यांना खूप जवळच वाटतं. हे मी उत्तर दिलं कारण म्हणजे तुम्ही उत्तर काहीही द्या की ठीक आहे महाराष्ट्राचे तीन तुकडे करा असं जरी मी म्हटलं, मी जे कारण दिलं ते मला वाटतं त्यांना जास्त पटलं. मी म्हणत होतो की हे माझे अनुभव होते की असं कुठं वाचून नव्हतं आलो, मी कुणाचं ऐकून नव्हतं आलो. मला असं वाटत होतं की तिकडच्या लोकांबद्दल बोलल्यानंतर की त्यांना नाही मुंबई आपली वाटत, त्यांना नाही ते जवळच वाटत. मग त्यांना जे जवळच वाटतं ऍडमिनिस्ट्रेशन तर चांगलं होईलच की जेव्हा राजधानी जवळ असते तेव्हा चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन निश्चित होईल, गव्हर्नन्स चांगला होईल, डीप रुटेड म्हणजे ग्रासरूट लेवलला पोहोचेल, त्यांच्या दाराशी पोहोचेल प्रशासन. पण त्यापेक्षा जास्त हे जे ह्युमन इंटरॅक्शन आणि ते मला वाटतं ते सरांना जास्त आवडलं, तर मला मार्कही त्यावेळी चांगले आले इंटरव्ह्यू.
1: हे कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाही परंतु अनुभवातून शिकायला मिळालं. सर तुम्ही 4-5 वर्ष तयारी करत होता, बरेचसे चढ उतार येत होते, तर या प्रवासामध्ये सर्वात कठीण काळ कोणता आणि त्यातून तुम्ही स्वतःला कसं सावरलं?
0: सर्वात कठीण काळ असा एकदा नाही तर दोनदा येऊन गेला. म्हणजे मी म्हटलं मगाशी की 2021 आणि 2022 अशा दोन प्रिलिम्स मी पास नाही होऊ शकलो. पहिल्यांदा जेव्हा मी फेल झालो त्यावेळेसच सगळेच अख्खं कुटुंब मी घरी होतो त्यावेळी मी शॉक झालं की कसं काय आपण अभ्यास तर एवढा केलेला आहे आणि दोन प्रश्नांमुळे काहीतरी राहिलं, दोन तीन प्रश्नांमुळे म्हटलं यार खूप अवघड. आणि हे माहीत नसतं ना युपीएससीचं, ती कमालीची गोष्ट ही आहे की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही किती मार्कांनी राहिला, ते एका वर्षानंतर कळत. मी थोडासा राहणं राहिलोय की खूप मोठे मार्जिन राहिलो हे कळत नाही. पण त्यावेळी मग घरच्यांनी साथ दिली की कर अजून एक वर्ष घे, एक वर्ष नाही येतलं. पण मी मग त्यानंतर अजून जीव लावला 2022 म्हणजे भयंकर अभ्यास केला. पण मी 22 प्रिलिम्स नाही पास होऊ शकलो. मग म्हटलं यार हे कदाचित हे क्षेत्र नाही आपल्यासाठी, आपण काहीतरी दुसरं बघितलं पाहिजे. आणि 22 झाल्यानंतर मग ऍक्च्युअल ती जेव्हा प्रिलिम्स नाही क्लिअर करू शकलो मी, त्यावेळी डिप्रेशन नावाचा काहीतरी प्रकार मी जवळून बघितलं. की मग तेच कारण ते कारण मित्रांच्या आयुष्य पुढे गेली आणि आपण तर सगळ्यात हुशार होतो, आपलं असं कसं काय झालं, मी मागं कसं काय राहिलो, आता हे सहनच होत नव्हतं. मग त्यावेळी परत तेच माझ्या प्रोफेशननी मला जरा वाचवलं, मित्रांनी सोबत दिली आणि सगळ्यात मेन घरच्यांना जो विश्वास दाखवला त्या काळात त्याच्याच मुळे त्यानंतर पुढचं हे झालं. म्हणजे मी सोडलेलंच 2022 नंतर मी युपीएससीला रामराम ठोकलेला. पण म्हटलं की अरे एवढं 2 वर्ष आपण दिलेले आहेत तर अजून करू. वडीलच म्हणायचे की तू करणार हे मला विश्वास आहे, त्यामुळे तू काही कर हे सोडू नको, तुला वाटतं आता म्हणजे ब्रेक घे पण हे सोडू नको. 23 पण तेच आई वडिलांच्या पुण्यामुळे वगैरे 23 प्रिलिम्स निघाली, मेन्स निघाली, इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि मला सगळं चांगलं गेलेलं. मेन्सचे 9 च्या 9 पेपर माझे उत्तम गेलेले, इंटरव्ह्यू तर उत्कृष्ट म्हणून असा इंटरव्ह्यू गेलेला. आणि म्हटलं आपलं यादीत नाव येणार 100% आपण यावर्षी सिलेक्शन आहे आपलं. त्यावेळी नाही झालं सिलेक्शन, नो मॅच फाउंड परत. त्यावेळी ते कुठं माझ्यासाठी नाही, म्हणजे मी तरी थोडीशी तयारी होती माझी, ते कुटुंबासाठी खूप वाईट काळ होता तो. म्हणजे जसं मला आईसारखी रडायची की हुशार पोरग होतं असं एवढी वर्ष चालली वाया जात आहे काय, त्यांना जास्त चिंता वाटायला लागली. तरी मग विचार केला आता काय करायचं की आता गेलं तर आहे की बेहतर माहिती आहे की प्रोफेशनल बॅकअप तर आहे मला, की असं नाही की अर्थार्जनासाठी मला कष्ट करावे लागतील असं काही विशेष नाही, चांगली नोकरी मिळेल, उत्तम पैसे कमवेन मी क्वालिफिकेशनमुळे. पण मग हे काय आपलं स्वप्नाचं काय. मग त्यावेळी परत वडील म्हणाले अजून 1 वर्ष लागते. मग त्यानंतर मग 2025 परत अभ्यास केला, त्यावेळी मी पहिल्यांदा कोल्हापूरला आलो आणि मग इथं जे सेंटर आहे प्रिया एस ट्रेनिंग सेंटर इथं 2025 मी अभ्यास केला. मग त्यावेळी म्हणजे असंच ठरवलं की नो स्टोन अनटर्न्ड जो प्रकार असतो, जेवढं करता येईल सगळं करायचं, काहीच सोडायचं नाही युपीएससाठी. आधी कसं होतं की माझा विश्वास जास्त याच्यावर होता की अनालाइज करणार, पाठ नाही करणार. पण म्हटलं नाही युपीएससी डिमांड आहे पाठ करायचं, मी पाठ करणार, मी सगळं करणार. मग 2025 माहीत असं झालं, म्हणजे फॉरेस्टचा कट ऑफ हा जास्त असतो, प्रिलिम्स कॉमन असते सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस. फॉरेस्टचा कट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा फॉर एक्झाम्पल 200 प्रिलिम्स असते, 200 जर सिव्हिल सर्व्हिसेसचा कट ऑफ 90 लागत असेल तर तो फॉरेस्टचा कट ऑफ 105-110 लागतो. तर ह्याच्या आधी

0: कधी सिव्हिलचाच आपला कट ऑफ निघाला नव्हता, मग फॉरेस्टचा कसा निघणार? पण 2025 ला पहिल्यांदा फॉरेस्ट सर्व्हिसचाही कट ऑफ निघाला. 10 वर मला मार्क येत होते 200 पैकी. जे मार्क मला आधी 80 रेंजमध्ये होते ते मी डायरेक्ट 30-35 मार्क माझे वाढले 2025 ला. त्यामुळे मग कोल्हापूरनं मला सक्सेस दिलेला ऍक्च्युली. त्यामुळे ह्या शहरावर माझं विशेष प्रेम आहे, कारण मग त्यावेळी पूर्ण 2025 सालातच मी 2 इंटरव्ह्यू दिले, सिव्हिल सर्व्हिसेस फॉरेस्ट सर्व्हिसेस दोन्ही. परत सिव्हिल सर्व्हिसेसचं काही कारणामुळे त्यात हे झालं, पण फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ऑल इंडिया रँक 30.
1: छान सर. तुमचे लहान बंधू कायद्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा एकंदरीत विचार म्हणा, त्यांचा अभ्यास म्हणा, आणि इनडायरेक्टली मार्गदर्शन किंवा प्रेरणा ही तुम्हाला कशी मिळाली? कारण लहान भावाकडून तसं मार्गदर्शन प्रेरणा मिळत नसते, म्हणून म्हणतो इनडायरेक्टली तुम्हाला कशा प्रकारे मिळाली?
0: सर तो भाऊ भाऊ नाही माझा, मित्र आहे तो. म्हणजे 2 वर्षाचं अंतर आहे आमच्यात, आणि 2 वर्ष काही जास्त अंतर नसतं. आम्ही त्यामुळं एक वयोगटाचं असल्यासारखंच आम्ही वाढलेलो आहे. काय अशा काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही ना मित्रांना शेअर करू शकता, नाही वडिलांना शेअर करू शकता. तर त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे पर्सनल जे काही फक्त रोजच्या अभ्यासात जे काही मला असं रोज अप्स अँड डाऊन्स आपण ज्याला म्हणतो, तर ते रोज येतात युपीएससीच्या जर्नीमध्ये. तर तो कायम असायचा ऐकायला की दादा तू काही सांग मी काही ऐकतो. ठीक आहे, तो युपीएससी मधला नव्हता, पण त्याला एवढं कळत होतं की दादाची क्षमता आहे दादा करेल. फक्त तो ऐकायचा. एक काळ असा असतो की आपल्याला फक्त ऐकणार लागतं कोणतरी. ही वॉज व्हेरी गुड लिसनर. मी जे काही सांगायचो तो म्हणजे एकदम बारकाईने ऐकायचा, आणि अंत एवढंच म्हणायचा की काहीही होऊ दे तुझं होणारच आहे. त्यामुळे तू कितीही टेन्शन तुला आता आलं उद्या जाईल, पण ते होणारच आहे. आणि त्याचा जो विश्वास आहे ना की अरे एवढा विश्वास कसा काय ठेवतो माझ्यावर की त्याचं तुझं होणारच आहे. आज नाही झालं प्रत्येक म्हणजे अवतीभोवती म्हणजे हे जे पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर मध्ये जे होतो ना मी, त्यात भावाचा विशेष रोल आहे. कारण का त्याने म्हणजे खूप वाईट फेस बघितलेला आहे माझा की मी आता आई वडिलांसमोर रडू नाही शकत, मी घरातला मोठा मुलगा आहे. मित्रांसमोर तर कधीच रडलो नाही, तर ते तर फारच वेगळं आहे. मी भावासमोर रडलेलो पण आहे, पण मोठ्या भावासांना जरा प्रॉब्लेम वाटायचं की आपण लहान भावासमोर कसंही करू शकतो, पण त्यांना तेवढं एक कम्फर्टची एक ती स्पेस आमच्यामध्ये होती. मी त्याच्यासमोर म्हणजे किती वेळा रडलेलो आहे की नाही यार नाही होत देव कसं सोडून, पण तरी तो त्याने खंबीरपणे उभं राहायचं. आता काहीही होऊ दे आपल्याला हेच करायचं आहे, तू हेच कर. आता त्याला जॉब लागला, म्हटलं तुला काही जॉबची अडचण नाही. त्यांनी जे म्हणजे जो विश्वास दाखवलेला आहे माझ्यावर वाईट काळामध्ये, त्यासाठी तो म्हणजे त्याचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे.
1: सर आजच्या काळामध्ये अनेक तरुण युपीएससीचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना तयारी सुरू करण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी तुम्ही नक्की सांगाल?
0: सर पहिली गोष्ट जी तुम्ही कुठल्याही स्तरावर जर ठरवत असाल की युपीएससीचं, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असाल किंवा झालेलं असाल तुमचं, जर तुम्ही ठरवत असाल की मला युपीएससी करायचं, तर पहिली गोष्ट आहे आत्मपरीक्षण की तुम्ही ह्या परीक्षेसाठी कॅपेबल आहात की नाही. कारण की जसं मी मागे सांगितलं ही परीक्षा खूप जास्त गोष्टी डिमांड करते तुमच्याकडून. ही परीक्षा बुद्धिमत्तेची चाचणी नाही, पण हे तितकंच खरं आहे की बुद्धिमान नसाल तर ही परीक्षा क्लिअरही नाही करू शकणार. म्हणजे ही फॅक्ट आहे. दरवर्षी 1000 लोक जे सिलेक्ट होतात, मी आता खूप लोकांना भेटलो या काळात, एकही तुम्हाला कमी बुद्धीचा माणूस भेटणार नाही, शक्यच नाही. पण जे काही बुद्धिमान आहेत ते सगळे सिलेक्ट होतील का? तर तेही नाही. मग ती पहिली गोष्ट, तुम्ही बुद्धिमान तर पाहिजेत, वरून तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे. कष्ट म्हणजे मानसिक कष्ट, कॅपेबिलिटी ही परीक्षा क्लिअर करायची. दुसरी गोष्ट आहे तुमच्या कुटुंबाची तयारी. कारण कसं आहे, जसं माझ्या बाबतीत झालं आणि असे अनेक लोकांच्या बाबतीत होतं, म्हणजे युपीएससीचं स्टॅटिस्टिक्स पण असं सांगतं की मेजॉरिटी जनता ही 4th अटेम्प्ट मध्ये क्लिअर होते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये फक्त 10%पेक्षा कमी, 8-10% लोक फक्त फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करतात. जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट असतात. म्हणजे एकूण तुमची साधारण 3-4 वर्ष द्यायची तुमची तयारी पाहिजे. 3-4 वर्ष काहीही न कमावता आई वडिलांची तयारी पाहिजे की तुम्हाला तोपर्यंत ते फायनान्शियली सस्टेन करू शकतील. ती सगळ्यात मोठी. मग नंतर पैसे कमी पडतात, मग दुसरं काहीतरी कारणाने तुम्हाला हे करावं लागतं. कारण का पैसे लागतात ह्या तयारीला, खरंच पैसे लागतात. जर क्लास वगैरे केला तर खूप जास्त, क्लास नाही केला तरी चांगले पैसे लागतात. तर ती तयारी पाहिजे. ह्या 2 गोष्टी मला मुख्यत्वे अशा वाटतात की हे पाहिजेतच युपीएससी करायच्या आधी तुमच्या.
1: सर तुम्ही आता सांगितलं की बुद्धिमत्ता गरजेची आहे, तर यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता महत्वाची की सातत्यपूर्ण मेहनत महत्वाची?
0: सर खरं तर दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, पण जर मला त्यातली एक निवडायची असेल तर मी कधीही मेहनतच निवडणार, कधीही. कारण का बुद्धिमान माणसाने जर कष्ट नाही घेतले, म्हणजे त्याच्यावर काम नाही केलं ना स्वतःवर, तर त्याच्या आयुष्यात म्हणजे अयशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण मेहनती माणूस कधीच आयुष्यात अयशस्वी होऊ शकत. म्हणजे मेहनतीची ती गोष्ट एक चांगली की तुम्ही म्हणजे टाकलं ना इनपुट, एफर्ट घेतलं ना त्याचा रिझल्ट येतो. त्यामुळं बुद्धिमत्ता गरजेचीच आहे, पण म्हणून त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गोष्टी सहजासहजी मिळतील. ती गरज आहे, पण त्यासाठी सातत्य म्हणजे भयंकर जास्त गरजेचं आहे.
1: सर तुम्ही 2020 पासून या क्षेत्राकडे वळलात, तर तुमच्या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिल्यानंतर स्वतःला कोणत्या एका गोष्टीसाठी सर्वाधिक धन्यवाद द्यावा असं वाटतं तुम्हाला?
0: स्वतःला धन्यवाद देण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबाचाच ऋणी अखंड. कारण का जर आई वडील भाऊ नसतात तर मी हे काहीच करू शकलो नसतो. कारण का जेव्हा जेव्हा मी फेल झालेलो या एक्झाम मध्ये तेव्हा तेव्हा त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, आई रडत होती पण तरी तिने विश्वास ठेवत होती. आणि त्यांच्यामुळेच मी म्हणत होतो मी दुसरं काहीतरी करतो, ते म्हणजे नाही हेच करायचं. मग त्यामुळे स्वतःला धन्यवाद देण्यासारखं काहीच नाही मला जे

0: काय आहे ते कुटुंबालाच आहे.
1: तर शेवटी जाता जाता युपीएससीचे स्वप्न पाहणारे आपले बरेचसे विद्यार्थी आहेत, तर या सर्वांसाठी तुम्ही काय प्रेरणादायी संदेश द्याल?
0: जे लोक यूपीएससीचं ॲज अ करिअर म्हणून विचार करतायत त्यांना मला एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही शाळेमध्ये असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रशासनात वगैरे जावं, तर आत्ताची एक गोष्ट आहे की ती म्हणजे क्युरियस राहा कायम. इंटरनेटच्या काळात काय झालंय की आपण ना म्हणजे माहिती एवढ्या सहजासहजी उपलब्ध आहे ना की आता आपण ऍक्टिव्हली कुठली गोष्ट शोधत नाही, त्यामुळे क्युरिओसिटी मला वाटतं खूप जास्त इम्पॉर्टंट गुण आहे की ज्याच्यामुळे ना तुम्ही सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता. हे शालेय आणि एक महाविद्यालयीन जीवनामध्ये. आणि अजून एक त्या पलीकडे की स्वतःला ना असं बंदिस्त ठेवू नका कुठल्याच की मला तर मला यूपीएससी करायचंय तर मग मला कॉलेजच्या अभ्यासक्रमाशी देणं घेणं नाही, असं नसलं पाहिजे. कॉलेजच्या अभ्यासक्रमावरच तुमचं यूपीएससीचं सगळं जे काही ते करिअर बिल्ड होणार आहे. त्यामुळे भले तुमचं यूपीएससी एम असेल तरी हे विसरू नका की जे पण शिक्षण घेताल ते म्हणजे प्रामाणिकपणे घ्या, त्यासाठी कष्ट करा आणि स्वतःच्या म्हणजे तुमच्या मेंदूच्या खिडक्यात कायम उघडा ठेवा. त्यासाठी एक बेसिक म्हणजे जे मी असं प्रत्येकाला सांगतो ते म्हणजे दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचा. बाकी काही नाही केलं तर चालेल, मोबाईल नसेल तर काही बिघडणार नाही तुमचं, पण जर न्यूज पेपर नाही वाचला तर आयुष्यात म्हणजे लॉंग टाइम नुकसान जास्त होईल. त्यामुळे ह्याच गोष्टी क्युरियस राहा आणि वर्तमानपत्र वाचा.
1: सर, तुम्ही अगदी बालपणापासून तुमचं शालेय शिक्षण कॉलेजमधील जीएस आणि अभ्यासाचं अगदी दिलखुलास मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात, तुमचा इथपर्यंत प्रवास सांगितला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भावी आयुष्याबद्दल आणि प्रशासकीय सेवेबद्दल खूप खूप शुभेच्छा. सर,
0: आपणही मला एवढ्या मनमोकळेपणाने संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूरचा मी मनापासून धन्यवाद मानतो.
1: धन्यवाद.
2: आत्ताच आपण यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा आपण ऐकला. तर फ्रेंड्स, डॉक्टर ओंकार यांचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आता आपण ऐकलात कार्यक्रम युवावाणी प्रसार भारतीच्या वेव्ह ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 झाले आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 ऐकणार आहोत इंग्लिश बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
7: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
5: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का, कारण
4: आपुलकी आधार.
5: प्रत्येक मंगळवारी
7: दुपारी 12 वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपवर
7: आपुलकी या घरात.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. DMICसाठी दुसऱ्या टप्प्यातील 8,000 एकर भूसंपादनच्या प्रक्रियेला गती. LPGचं उत्पादन वाढवण्यासाठी तेलशुद्धीकरण कंपन्यांना कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा बिडकीन ऑरिकसाठी पहिल्या टप्प्यात संपादित 10,000 एकर जागा संपल्याने आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 8,000 एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या भूसंपादनासाठी जायकवाडी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अन्वये नोटीस जारी केली आहे. पैठण संभाजीनगर तालुक्याच्या 6 गावातील 7,438 एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यात 825 गटांचा समावेश आहे. याआधी 2012 मध्येच या DMICसाठी शेंद्रा आणि बिडकीन परिसरात 10,000 एकर जागेचे भूसंपादन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं LPGचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन LPG उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या LPG गॅसचा 64% भाग आयात केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांना बायोमेट्रिक उपस्थिती आणि CCTV कॅमेरे बंधनकारक केले आहेत. आता शिक्षकांवर प्रशासनाची थेट नजर राहणार आहे. बायोमेट्रिक उपस्थितीमुळे कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची पारदर्शक नोंद उपलब्ध होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये CCTV कॅमेरे कार्यान्वित असणे आवश्यक आहे. शाळांनी या सूचनांची तातडीनं अंमलबजावणी करावी. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितलं. मुंबईत कुलाबा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR

0: यार छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: महावितरणनं वीज चोरी विरुद्ध एप्रिल महिन्यापासून राज्यभरात केलेल्या धडक मोहिमेत 4 महिन्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसंच इतर वर्गवारीत 19,599 ठिकाणी वीज चोरी उघड झाली आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक 11,032 ठिकाणी वीज चोरी झाल्याचे उघड झाले. थेट तारेच्या हुकद्वारे आणि मीटरमध्ये फेरफार केलेल्या 15,965 प्रकरणात 30,36,00,000 रुपयांची वीज चोरी झाल्याचं आढळून आलं आहे. कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे प्रादेशिक विभागात या वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या वीज चोरीचं बिल संबंधित ग्राहकांना देण्यात आलं आहे. वीज चोरीच्या संपूर्ण रकमेचा दंडासह मुदतीत भरणा केला नाही तर संबंधित वीज चोरांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. धाराशिवमध्ये आज डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा 22वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. उपपरिसराच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य, नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि रोजगाराभिमुख क्षमता आत्मसात करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ मनोहर चासकर यांनी केलं. त्यांच्या हस्ते यावेळी साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांना जीवनसाधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपपरिसर हा केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासोबतच परिसराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं प्रकुलगुरू प्राध्यापक प्रवीण बक्ते यांनी सांगितलं. नांदेडमधल्या लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगाव इथल्या आगामी खंडोबा यात्रेच्या अनुषंगानं भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी परिसरात विविध विकास कामांना गती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज विकास कामासंदर्भात शासकीय विश्रामगृह इथं आढावा बैठक घेतली. त्यांनी यात्रा परिसरातल्या विविध कामांची अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. श्रावण मासानिमित्तानं नाशिकमधल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात आज मध्यरात्रीपासून फेरीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी भाविकांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. राज्य परिवहन महामंडळानं विशेष बसची सोय केली असून त्या थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत जाणार आहेत. मात्र अन्य खासगी वाहतूक खंबाळे इथं थांबवण्यात येणार असून त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे. वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीनं निराकरण व्हावं तसंच ग्राहकांना विविध सेवा आणि योजनांची माहिती मिळावी यासाठी महावितरणकडून उद्या आणि परवा सकाळी 11 ते 2 या वेळेत ग्राहक समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरात शहर विभागात 1 आणि 2 अंतर्गत 8 उपविभाग कार्यालयात ही शिबिरे होतील. शिबिरात वीज बिलातील तक्रारी, नवीन वीज जोडणी संबंधित समस्या तसंच महावितरणच्या विविध सेवांबाबतच्या तक्रारींचं निराकरण करण्यात येणार आहे. बीडमधल्या पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी या मार्गावरील रस्ता तातडीनं तयार करून वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी कालपासून पिंपळगाव घाट इथं सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे या मागणीसाठी हे बेमुदत उपोषण ग्रामस्थांनी सुरू केलं आहे. विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहिर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेत आगामी काळातील विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्न, पायाभूत सुविधा, विकास कामे आणि जनहिताच्या विषयांवर यावेळी विचार विनिमय झाला. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे, पैठणचे आमदार भुमरेंसह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती. देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी इथले जवान वैभव तात्यासाहेब अवताडे यांना जम्मूमध्ये वीरमरण आलं. त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने मोठा व्यत्यय आणला. सकाळचे सत्र पूर्णपणे रद्द झाल्यानंतर दुपारी 2:30 खेळाला सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा झाल्या आहेत. भारताकडून युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलनं अप्रतिम फलंदाजी करत 230 चेंडूत

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता ऐकूया बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत चम्मत या कार्यक्रमात मी मदालसा ताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मित्रांनो, मला माहितीये तुम्हाला पावसात नाचायला, खेळायला आणि भिजायला खूप आवडतं, हो ना? मग आजचा हा कार्यक्रम तुम्हाला असाच पावसात चिंब भिजण्याचा आनंद देणारा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आले आहेत केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी.
1: माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना श्रेया सोनटक्केचा मनपूर्वक नमस्कार. आम्ही केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा छोटासा संगीत कार्यक्रम. पाऊस हा सगळ्यांनाच आवडतो. पावसाचं निरागस स्वागत, चिमणीची गोड चिवचिव, आनंदाच्या सरी आणि निसर्गाच्या मनोहरी छटा उलगडणारी ही गाणे आम्ही तुमच्यासाठी सादर करायला आलो आहोत. तर सुरुवात करूया पावसाशी मैत्री करणाऱ्या गोडशा बालगीताने. पावसा पावसा येतोस का हे गीत सादर करणारे विद्यार्थी आहेत अक्षरा गोरे, शिवांश बिरादार, राजवंश गायकवाड, गार्गे पाठक, वैद्य गायकवाड आणि काव्या कुलकर्णी यांना तबल्याची साथ केली आहे कौस्तुभ चामणीकर यांनी, तर हार्मोनियमची साथ लाभली आहे समृद्धी कुलकर्णीची. तर ऐकूया बालगीत पावसा पावसा येतोस का.

पावसाच्या सरींनी मन प्रसन्न झालं की अंगणात पक्ष्यांची चिवचिवही अधिकच गोड वाटते. निसर्गाशी मैत्री आणि प्रत्येक जीवावर प्रेम करण्याचा सुंदर संदेश देणारा यानंतरचं गीत चिवचिव चिवचिव चिमणी. यातील सहभागी विद्यार्थी आहेत श्रीपाद मुदलियार, कल्याणी कुलकर्णी, शुभ्रा देशमुख, कस्तुरी चामणीकर आणि समृद्धी कुलकर्णी. तबल्याची साथ केली आहे श्लोक भाग्यवंत याने आणि हार्मोनियमची साथ केली आहे समृद्धी कुलकर्णी हिने. ऐकूया गीत चिवचिव चिवचिव चिमणी.

0: पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तो आनंद आहे, तो निसर्गाने दिलेला उत्सव आहे. कधी कधी पावसाची वाट पाहणं हाही एक सुंदर आनंद असतो. चला तर मग ऐकूया पाऊस आणि एका निरागस मुलीमधला हा गोड संवाद, आणि त्यानंतर अनुभवूया आनंदाच्या सरी बरसवणारं हे गाणं पाऊस आनंदी आनंद.
1: पावसा, ए पावसा, येतोस?
2: हो येतो ना, थोडी वाट बघ.
1: चालेल, आवडेल मला.
2: काय?
1: तुझी वाट पाहायला नक्की येशील ना?
2: हो तर, काय करशील मी आलो तर?
1: चिंब भिजेन, गिरक्या सुद्धा घेईन, तुझं गोड गाणं गाईन.
2: असं म्हणतेस? हा आलो.
1: तुला मी सांगितलं ना, तू आलास की मी

पावसाच्या सरी जेव्हा निसर्गाचं प्रेम घेऊन येतात तेव्हा प्रत्येक थेंब, प्रत्येक वाट आणि प्रत्येक क्षण सुंदर होऊन जातो. एवढा सुंदर की वाटतं पावसाने वरात काढली की काय. तर ऐकूया ही एक सुंदर रचना, तुझ्या घरात तुझ्या दारात.

पाऊस जेव्हा धरतीला भेटायला येतो तेव्हा ती भेट फक्त ऋतूची राहत नाही तर ती निसर्गाच्या सुंदर भेटीची गोष्ट बनते. आभाळातून बरसणारा पाऊस जणू सजन होऊन येतो आणि हिरव्या शालूने नटलेली धरती त्याच्या स्वागतासाठी सजनी बनून उभी राहते. या सुंदर भेटीत सरींचं तोरण, फुलांचा सडा आणि आनंदाची चाहूल आपोआपच दाटून येते. या निसर्गरम्य भावविश्वाला सुरांची सुंदर साथ लाभलेल्या आणखी एका सुरेल गीताने आपण निरोप घेऊया.

बालमित्र मैत्रिणींनो, पावसाच्या सरींनी जसं धरतीला नवं चैतन्य मिळतं, तसंच संगीतही आपल्या मनाला नवा उत्साह देतं. आमच्या छोट्याशा संगीत प्रवासाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमात गायन आणि वादन सादर केलं आमच्या केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी. आकाशवाणीचे आणि सर्व बालमित्र मैत्रिणींचे आम्ही ऋणी आहोत. पुन्हा भेटू अशाच एका सुरेल कार्यक्रमात. तोपर्यंत आमचा सगळ्यांचा नमस्कार.

मग काय मित्रांनो, पावसाच्या सरी आनंदाच्या खागरी हा केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम तुम्ही ऐकलात. आणि खरंच पावसात चिंब भिजल्याचा आनंद मिळाला ना तुम्हाला? मित्रांनो, या कार्यक्रमातली गीतं लिहिली आणि संगीतबद्ध केली होती या विद्यार्थ्यांच्या शिक्षिका वैशाली काळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग मित्रांनो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

आताच आपण ऐकलात बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमा अंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245-1434 आणि 45-1435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

0: आई, नौकरी में डाली।
1: अरे वाह अभिनंदन, आता भरपूर शॉपिंग
0: हो ताई, नवीन मोबाइल, जीन्स, जैकेट।
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
0: इंस्टंट कर्ज ही मिळतं ना।
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर।
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
1: अच्छा,
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच।

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका सुमारती शिंदे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
6: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती, त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक

करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील असं तंत्रज्ञान उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलं आहे. COEP अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शासकीय निधी आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने COEPच्या परिसरात 400 विद्यार्थिनी क्षमतेचं वसतिगृह बांधण्याची तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींसाठी कमवा आणि शिका योजना सुरू करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. दीक्षांत समारंभात पदवीच्या 889 आणि पदव्युत्तर पदवीच्या 582 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर पदवीच्या 10 विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर पदवीच्या 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा जास्त खर्च येत असेल तर तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मंत्रालयातल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. कोल्हापुरात गारगोटी इथं रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोचं सांस्कृतिक वारसा प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलंय. दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत परळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहीहंडी आयोजक, पथकं आणि इतर संबंधित या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा सण साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेची तसंच पादचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं शेलार यांनी सांगितलं. मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांना त्यांच्या कौशल्याचं दर्शन घडवण्यासाठी स्पेनमध्येही पाठवू असंही ते म्हणाले. गेली अनेक वर्ष स्पेनमधून गोविंदांचं पथक दहीहंडीत सहभागी होत आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे.

संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनानं वाढदिवसाचा केक ज्या बेकरीतून मागवला होता त्या बेकरीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला. मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आज झालेल्या 18 वर्षांखालील फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेत चीनने कतारचा 118-66 असा पराभव केला. या स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आज मध्यरात्रीपासून महापरीक्षणा अर्थात प्रदक्षिणेला सुरुवात होत आहे. यासाठी राज्यभरातून भाविकांचं आगमन होत असून राज्य परिवहन महामंडळानं खास बसेसची सोय केली आहे. त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी खासगी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHAI कडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यापैकी 596 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित केली गेली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेने आज आयोजित केलेल्या गणपती मूर्ती स्पर्धेत रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या 355 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत ईशान नेवरेकर यांनी पहिला, रुद्र गुरवने दुसरा तर ओम तोडणकरने तिसरा क्रमांक पटकावला. इतर 12 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. वाराणसीहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवाशाकडच्या पिस्तुलातून चुकून गोळी झाडली जाण्याचा प्रकार आज वाराणसीच्या विमानतळावर घडला. या प्रवाशाने सोबत पिस्तूल असल्याची माहिती दिली होती. त्याची सुरक्षा तपासणी करत असताना चुकून एक गोळी पिस्तुलातून सुटली. त्यात 2 कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू.
पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा.

0: आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली.

0: जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्ग उपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे खरं तर. आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूब वर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले
2: तर? आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आधार.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:07 झालेत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण काल मोठ्या उत्साहात साजरा केला. देशाच्या भूतकाळातल्या प्रगतीच्या आढाव्याबरोबरच देशाच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आपल्या भाषणात राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी त्यांनी विविध योजना मांडलेत. शेतकऱ्यांबरोबरच राज्याला औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगतीपथावर नेण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. राज्याचा आर्थिक विकास दर हा 8% पुढे आहे. त्याबरोबरच जिल्हास्तरीय ग्रोथ इंजिन ही संकल्पनाही त्यांनी मांडली. आर्थिक विकास दर गाठण्यासाठी डेटा सेंटर, आयटी यासह विविध पातळ्यांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन प्रगती साधण्याचं त्यांचं धोरण आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याबरोबरच महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. श्रोते हो, मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडलेला दृष्टिकोन, त्यांची धोरणं आणि विविध योजना, डेटा सेंटर, आयटी हब आणि इतर मार्गाने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती साधली जाणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं जे विजन मांडलंय त्या विजन मांडताना त्यांनी एक मुख्य गोष्ट सांगितली, ती म्हणजे महाराष्ट्र हे ग्रोथ सेंटर होणार आहे. ग्रोथ सेंटर म्हणजे महाराष्ट्राचा जीडीपी हा नेहमीच उंचावत राहील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात भारत हा महासत्ता होणार आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो महाराष्ट्राचा असेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट यावेळेला विषद केली ती अशी की राज्यात दुष्काळ मुक्त करण्याची योजना आणि संकल्प त्यांनी मांडलाय. म्हणजे ते बोलताना असं बोलले की मागील पिढीने दुष्काळ पाहिला पण येणारी जी पिढी आहे ज्याला आपण झेनजी आणि झी अल्फा म्हणतो या पिढीला दुष्काळ पाहायला मिळणार नाही आणि ही महाराष्ट्रासाठी खूप चांगली आणि समाधानकारक बाब आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे जे उपक्रम राबवले म्हणजे जसं नदीजोड प्रकल्प असेल, जलशिवार योजना असेल त्यांनी मागच्या टर्ममध्ये पूर्ण केली होती आणि या योजनातून त्यांचा असा एक उद्देश आहे किंवा ध्येय आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त होईल. तिसरं म्हणजे त्यांनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राने ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आणि त्याच्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय. आपल्या भाषणामध्ये त्यांनी ते पण सांगितलं की महिलांना सर्वाधिक न्याय आणि त्यांची आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांमध्ये महिलांना जो सर्वाधिक हक्क देता येईल जसं जमीन हक्क आहे किंवा विविध शासनांचा थेट लाभ महिलांना कसा मिळेल, जसं लाडकी बहीण योजना आहे त्याचे थेट पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतात, अशा विविध योजना त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केल्या. आणि एकूणच आपले राज्य आणि आपला प्रत्येक जिल्हा हा कसा ग्रोथ इंजिन होईल, म्हणजे ग्रोथ महाराष्ट्राला जर ग्रोथ सेंटर बनवायचं असेल तर त्याचा प्रत्येक जिल्हा हा त्याचं ग्रोथ इंजिन बनायला पाहिजे, तर त्याचं त्यांनी एक विषद केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांनी हे ध्येय पूर्ण केलंय आणि उर्वरित जिल्ह्यांचं जे ध्येय आहे ते पूर्णत्वाकडे जाते. तसंच जेवढी काही थेट परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते ती फक्त एका जिल्ह्यापुरती केंद्रित न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये ती परदेशी गुंतवणूक कशा कशा मार्गाने येईल, कोणते कोणते हब्स त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार करता येतील आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्यासाठी त्यांनी एक विजन तयार केलेलं आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयटी आणि टेक्नॉलॉजीचं कसं केंद्र तयार करता येईल, डाटा सेंटर कसा तयार करता येईल, कारण त्या योग्य प्रत्येक जिल्ह्यातली रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र कशा पद्धतीने ग्रोथ सेंटर असेल, कारण आपण पूर्वीपासून म्हणतो की देशाचा गाडा हा नेहमी महाराष्ट्राने हाकला आहे, तर आता जर आपण महाराष्ट्राचा विकास बघितला किंवा महाराष्ट्राचा जीडीपी दर बघितला तर तो देशात सर्वाधिक जास्त महाराष्ट्राचा विकास दर आहे आणि त्या योग्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हे गोष्ट विशद केलेली आहे.
0: श्रोते हो, भविष्यातल्या विविध योजनांबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या प्रश्नांनाही तितकंच महत्व दिलंय. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना दिली आहे. ही योजना आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याविषयी कोठेकर यांनी माहिती दिली.
1: महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली ज्यामागे शेतकऱ्यांना अधिक

0: अधिक कर्ज योजनेचा लाभ कसा देता येईल, आणि ही कर्जमाफी करत असताना इतकी वर्ष म्हटलं जायचं होतं की कर्जमाफी देणार आणि ती कर्जमाफी कशी होणार, कधी होणार, पण यावेळेला सरकारने अतिशय योग्य पद्धतीने म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यालाही त्या कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्याच्यातून जवळपास 48,000 कोटी रुपयांची कृषी वीज बिलाची जी थकबाकी होती ती थकबाकी पण माफ केली. म्हणजे जो काही छोटा मोठा शेतकरी आहे त्याला त्या कर्जमाफीतून दिलासा मिळालाय. आणि दुसरं म्हणजे त्याच्या ज्या विजेचं बिल होतं, कारण विजेच्या बिलाची पण शेतकऱ्यांची मागणी होती, त्याच्यासाठी एक वेगळी रक्कम काढून जवळपास 48,000 कोटी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आता हे सगळं करत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट केली, जे ज्यांनी बँकांना आधीच निर्देश दिलेले आहेत ते निर्देश असे आहेत की नवीन कर्ज घेण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी मोकळा केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जर जुनं कर्ज असेल तर त्याची कर्जाची थकबाकी सरकार देणार आणि त्याचा सातबारा कोरा झाल्यानंतर त्याला नवीन कर्ज मिळणार. या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागत होता. कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी कर्ज देणं बंद केलं जात होतं बँकांकडनं. पण आताच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना एक की थेट रक्कम त्यांच्या खात्यात जाणार, दोन की बँकांना त्यांनी निर्देश दिले की ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000 पर्यंत आहे किंवा ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे याच्या आधी थकबाकी भरलेली आहे अशा शेतकऱ्यांचं कुठलंही जुनं कर्ज तुम्ही ठेवू नका. आणि अशा सर्व शेतकऱ्यांचं जे बँकेचं आपण ज्याला पासबुक म्हणतो ते कसं कोरं करता येईल, म्हणजे आपण म्हणतो ना सातबारा कोरा केला, तर तो सातबारा कोरा कसा करता येईल, शेतकऱ्यांना नवीन कसं करता येईल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे.
1: श्रोते हो, राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. त्याची नेमकी योजना कशी असेल आणि त्याला लागणारा कालावधी, त्याची व्याप्ती, त्यामधून सुटणारा पाण्याचा प्रश्न आणि विकासाची संधी याविषयी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
0: मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक सर्वाधिक चांगली आणि ऐतिहासिक अशी बाब मांडलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्याला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणं. म्हणजे ते बोलताना असं बोलले की या पिढीने किंवा मागील पिढीने दुष्काळ पाहिलाय, येणारी पिढी झेन जी, झेन अल्फा या ज्या पिढी आहेत त्या दुष्काळ पाहणार नाही. तर त्यांनी पूर्ण जे जिल्हे आहेत ते कायमस्वरूपी दुष्काळमुक्त कसे करता येतील त्याचा एक प्रोजेक्ट, म्हणजे ज्याला आपण प्रकल्प म्हणू, प्रकल्प म्हणजे नदीजोड प्रकल्प, हा नदीजोड प्रकल्पांमध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, सह्याद्री रांगा ज्या आहेत, त्यातून वाहणाऱ्या नद्या ज्यांचं पाणी समुद्राला मिळतं ते सर्व पाणी वेगळ्या प्रकल्पातून लिफ्ट करायचं आणि बोगद्यांद्वारे गोदावरी खोरं असेल उत्तर महाराष्ट्रातलं किंवा मराठवाडा ह्या ठिकाणीच्या धरणांमध्ये नेऊन ठेवायचं टाकायचं, जेणेकरून इथे जी कायमस्वरूपी जी दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्यांना त्यांचं पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी मिळू शकेल. दुसरं म्हणजे विदर्भातल्या पाण्याचा जो ताण आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो की विदर्भामध्ये पाण्याचा अनुशेष खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, तर त्यासाठी म्हणून वैनगंगा आणि नळगंगा जो नदीजोड प्रकल्प आहेत असे प्रकल्प असतील, मराठवाड्यातला प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पामधून या सगळ्या नदीजोड प्रकल्प करायचे आणि त्यांचं पाणी जे वाहणारं पाणी आहे ते साचवायचं. पावसाचं पाणी जेवढं साठवता येईल त्यासाठी त्यांनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये जलशिवार योजना आणली होती. त्या जलशिवार योजनातून त्यांनी जी छोटी छोटी तळी तयार केली किंवा छोटे छोटे बंधारे तयार केले त्यातून पाण्याचं अधिकाधिक सिंचन कसं करता येईल आणि ही योजना पूर्ण झालेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर दुष्काळाचं प्रमाण हे कुठंतरी कमी होत आहे. पावसाचा अनियमितपणा जरी असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिण्याचं पाणी पाऊस पडेपर्यंत मुबलक पाणी मिळू शकेल, मुळात शेतीला व्यवस्थित पाणी मिळू शकेल याच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी पूर्णतः राबवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या योजना राबवताना त्याला सौर ऊर्जेची जोड कशी देता येईल, म्हणजे पाणी पंप असेल किंवा कोणत्याही अशा गोष्टी ज्या असतील ज्या प्रकल्पासाठी ऊर्जेचा प्रश्न येतो, विजेचा प्रश्न येतो, तर तो सौर ऊर्जेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल आणि शेतकऱ्यांना अखंड वीज कशी देता येईल याच्याबद्दलचं त्यांचं एक जे विजन आहे ज्याला आपण 2047 विजन म्हणतो ते विजन त्यांनी त्यांच्या भाषणातून विषद केलंय आणि त्यामागे संपूर्ण प्रक्रिया कशी चालली आहे, ते विजन इम्प्लिमेंट कसं होईल याच्यासाठी त्यांनी एक डाटा सेंटर बनवलंय, याच्यासाठी त्यांनी एक वॉर रूम बनवली आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे विशेष कार्य करत असतं आणि त्याचे परिणाम आपल्याला एक दिसत आहेत की त्यायोगे काम होत आहे.
1: प्रगतीशील राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं पहिलं राज्य अशी राज्याची ओळख निर्माण करून राज्याने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवलाय. महिला सक्षमीकरणासाठीचं हे एक दमदार पाऊल आहे. याविषयी नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
0: महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करण्या बाबतीतलं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं तेव्हाही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा सन्मान निधी कसा जाईल हे पाहणारं महाराष्ट्र राज्य आहे.

0: या सरकारने एक केलं की महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची योजना जाहीर केली, म्हणजे त्या सातबाऱ्यावरती त्या घरातल्या महिलेचं पण नाव कसं असेल याचा एक नियम बनवला, आणि त्या माध्यमातून ज्या घरात महिला आहेत त्या महिला शेतकरी प्रमाणपत्र, म्हणजे आतापर्यंत शेतकरी म्हटल्यावरती एक पुरुष प्रधान संस्कृतीनुसार तो पुरुषच असेल असंही गृहित धरलं जात होतं, पण यावेळेला सरकारने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याच्यामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र आता दिलं जाणार आहे, आणि ह्या महिलांना म्हणजे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याची फक्त शेतकऱ्याची पत्नी किंवा शेतकऱ्याची बहीण शेतकऱ्याची मदतनीस असं न राहता त्या महिलेची स्वतंत्र शेतकरी अशी एक ओळख निर्माण झाली, आणि ही ओळख निर्माण झाल्यामुळे म्हणजे प्रमाणपत्रावरती त्या महिलेचं नाव आल्यामुळे अनेक शासकीय योजना असतात किंवा कर्ज वाटप असेल किंवा ज्या ज्या गोष्टी सरकारकडून शेतकऱ्यांना म्हणून मिळतात त्या सर्व योजनांचा आणि त्या सर्व निधीचा लाभ हा थेट आता महिलांना मिळणार आहे, म्हणजे त्या घरातली महिला, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की महिला ही त्या घरातला कणा असतो, तर त्या महिलेला सन्मान देण्यासाठी म्हणून ही योजना त्यांनी जाहीर केली. जशी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली किंवा लोकप्रिय झाली तशीच ही जी महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना जी आहे, म्हणजे महिलेच्या नावावरती सातबारा असणार आहे, सातबाऱ्यामध्ये महिलेचंही नाव असणार आहे, ही योजनाही अल्पावधीत लोकप्रिय होईल असं तरी सध्या चित्र दिसतंय.
1: श्रोते हो, महाराष्ट्र राज्य हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, त्यामुळे राज्याचा आर्थिक विकास दरातला सहभागही मोठा आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा ग्रोथ इंजिन ही योजना देखील आणली. राज्याच्या या विविध प्रयत्नांविषयी कोठेकर म्हणाले,
0: साधारण या वर्षाचा म्हणजे 2023 सहा महिन्यातला जर आपण ग्राफ बघितला महाराष्ट्राचा तर आपला विकास दर 8.8 आहे, म्हणजे हा नक्कीच देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राचा सर्वाधिक विकास दर राहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आयटी हब आहे, टेक्सटाईल हब आहे, मेडिकल हब आहे, म्हणजे अशा दृष्टीने ज्या ज्या उद्योगांच्या फॅकल्टीज आहेत त्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात कशा येतील, कारण मागच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री गेले होते तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक आणणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य होतं, आणि ही गुंतवणूक येत असताना ही गुंतवणूक फक्त मुंबई पुणे नाशिक असं गोल्डन ट्रायंगलमध्येच येईल असं न पाहता ही गुंतवणूक राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सर्वंकष गुंतवणूक कशी येईल, त्या त्या जिल्ह्यांमध्ये ते प्रकल्प उभे राहिल्यानंतर तिकडचा विकास दर कसा वाढेल, तिकडे रोजगार उपलब्ध होईल, रोजगार उपलब्ध झाल्याने प्रत्येक जिल्ह्याचा जो निर्देशांक आहे ज्याला आपण जीडीपी दर म्हणतो तो वाढेल, तर राज्य सक्षम होईल. म्हणजे हा जो 2047 त्यांचा जो संकल्प आहे तो जर पाहिला तर जिल्हा निहाय विकास करून मग राज्याचा विकास करायचा, आणि अशा पद्धतीने राज्यांचा जेव्हा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल, म्हणजे हे टप्प्याटप्प्याने बदलत जाणार एक जो आलेख आहे तो मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासाच्या रोडमॅपवरती चालले आहेत त्या रोडमॅपवरती आज जर आपण बघितलं एकूण जर संपूर्ण आपण अभ्यास केला सगळे जर अहवाल बघितले तर असं दिसतंय की त्या रोडमॅपमध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक अग्रेसर चालणारं राज्य ठरलंय.
1: श्रोते हो, मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. राज्याचा विकास म्हणजे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हे सूत्र यामध्ये जपलंय. त्यांच्या या धोरणानुसार महाराष्ट्र अधिक सुजलाम

0: समस्त मित्रमंडळ,
1: तर या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या शेतशिवार या कार्यक्रमाअंतर्गत गोचिड निर्मूलन याविषयी डॉक्टर बाबासाहेब नरदकर यांची प्रसारित झालेली मुलाखत या सर्व श्रोत्यांना खूप आवडली. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.

0: आणि यानंतरच्या गीताची आवड कळविणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे आणि समस्त मित्रमंडळ. वाघाडी येथन बाबासाहेब काळे, पांडुरंग अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत प्रेरणा आणि समस्त मित्रमंडळ. परळी वैजनाथ येथन शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि समस्त मित्रमंडळ. राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीहून भगवान कुरे, मारुती, पूरभाजी, गोरखनाथ, आदिनाथ कुरे आणि समस्त मित्रमंडळ.
1: मुक्काम पोस्टच्या कलंबा तालुका गेवरे जिल्हा बीडचे हे श्रोते दिनकर साळवे, संस्कार, श्रेयश, श्रेया, अक्षय, गंगा साळवे आणि समस्त मित्र परिवार हे श्रोते आहेत वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज्य वानखेडे आणि समस्त मित्र परिवार हे छानस पत्र पाठवतात. हे श्रोते आहेत जिल्हा वडवणी मध्य प्रदेशचे संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुजोटी तालुका अहमदपूरचे हे श्रोते जिल्हा लातूरचे प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रूपाली तुकाराम आलापुरे, कुमारी जयश्री, श्रीकांत आलापुरे आणि समस्त मित्र परिवार.
2: तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथून तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवर्ता शिंपले, कांचन शिंपले, साक्षी ढेंबरे आणि समस्त शिंपले परिवार. समतानगर परळी वैजनाथ येथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि मित्र परिवार. राहणार बरसाले मळा आंतरवाली दाई तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून ज्ञानदेव माऊली बरसाले

0: दामोअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, संभा बरसाले, कुंडलिकराव बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, बंडू नाना आटकर, अनंतराव यादव, एकनाथ दादा बरसाले, ज्ञानोबा माऊली ओगले अंकल, तसंच राहणा जवळ झुटे तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर परसू, बाळू रणपिसे आणि उत्तम मामा खरात आणि समस्त मित्र परिवार.
1: नंतरच पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत हातगाव जिल्हा नांदेड येथून शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे, कविता गिरबिडे आणि मित्रमंडळ. बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात आणि मित्रमंडळ. तसंच दौलत बाग मुरादाबाद येथनं जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिमाली, नदीमाली, जुनेद अब्बासी आणि मित्रमंडळ.
2: हे श्रोते आहेत मौजे गोवर्धनचे श्री रवींद्र पवार, सौमिनाताई पवार, चिरंजीव श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश शंकर आणि समस्त मित्र परिवार. राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा, सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम आणि समस्त मित्र परिवार. गणेशनगर तालुका पूर्णा जिल्हा परभणीचे श्रोते आहेत बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती सर, आदित्य गिरी, सौ पूजाताई भारती आणि समस्त मित्र परिवार.
0: या सर्व श्रोत्यांना शेतशिवार या कार्यक्रमा अंतर्गत ठिबक सिंचन संचाद्वारे खत व्यवस्थापन आणि तसंच पर्जन्य जल संधारणाचे महत्व आणि प्रभावी व्यवस्थापन याविषयी प्रसारित झालेली माहिती या सर्व श्रोत्यांना खूप आवडली आणि या कार्यक्रमातून भरपूर अशी शेतीविषयक माहिती मिळते आणि त्या माहितीचा उपयोग आमच्या समस्त शेतकरी वर्गाला होतो असं यांनी लिहून कळवलंय. श्रोते हो, पत्र पाठवलं, खूप खूप धन्यवाद. चला तर श्रोते हो, आनंद घेऊया तुमच्या आवडीच्या गीताचा.

0: गीतानंतर वळूया या श्रोत्यांकडे. हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली इथून सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, सौसाधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, कुमारी माहेश्वरी रोहिणकर, सौ प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मुळे परिवार ह्याच्यासह पत्र पाठवतात. हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधराताई नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, संकेत साईनाथ मध्येवाड, देवयानी, धनश्री, आरुष आणि समस्त नाळापुरे परिवार हे छानसं पत्र पाठवतात. यानंतरचे हे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले आणि समस्त मित्र परिवार. नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णाचे श्रोते आहेत शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, मारोतराव भुसारे नावकीकर, गणेश मोरे अहेरवाडीकर. सोबत आहेत पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे सुनील दबडे, टेलर आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे, छोटूदादा इंगोले आणि समस्त मित्र परिवार.
1: जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुलाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्र परिवार. बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि समस्त मित्र परिवार. राहणार वझर सराटे तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजाराम दादा सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबाप्पा जाधव, विनायकराव सोसे आणि समस्त मित्र परिवार. सुंदरखेड राजमाता नगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती, आकांक्षा, आकाश आणि समस्त नरवाडे परिवार.
2: यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत बघ, मुक्काम पोस्ट मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून पांडुरंग अर्जुनराव साळवे, गजानन नादरे पाटील, मारुतराव पांचा, संतोष खोसे, सुंदरबाप्पा जाधव, श्लोक स्वरा आणि समस्त मित्रमंडळ. तसंच वसारी जिल्हा वाशिम येथनं एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांगू मगर, सूरज खेडकर आणि रवींद्र पवार गोवर्धन, तसंच विजयकुमार खुळे आणि समस्त खुळे परिवार रांजणीकर, मुक्काम पोस्ट रेल्वे स्टेशन रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालन्याचे हे श्रोते होते. तसंच मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडहून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ. राजेश खोब्रागडे यांचं देखील पत्र आपल्याला आलेलं आहे. अनिल कुमार घोडके, वैशाली अनिल, प्राजक्ता वैष्णवी, गायत्री घोडके, यज्ञेश घोडके आणि समस्त मित्रमंडळ. आंबई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथले श्रोते होते. तसंच बीड येथना नंदकिशोर घटे, संगीता घटे, साक्षी घटे, जयश्री मेत्रे, अंजली करवा, बालासाहेब करवा. तालुका पूर्णा येथना सदाशिव थोरात, कविता थोरात, श्रेया, रंजना आणि समस्त मित्रमंडळ. तसंच तालुका नांदुरा येथन प्रमोद बगाडे, वर्षा बगाडे, प्रतीक बगाडे, संकेत बगाडे आणि समस्त मित्रमंडळ.
1: राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि मित्रपरिवार. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका गजानन आणि समस्त घायाळ परिवार. या सर्व श्रोत्यांना कृषीवाणी या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर पपिता गोरखेडे यांनी बोरांचे फायदे, जिप्समचे महत्त्व याविषयी कृषीवाणी या कार्यक्रमाअंतर्गत दिलेली माहिती यांना खूप आवडली आणि खरंच ही महत्त्वपूर्ण माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप उपयुक्त होती असं यांनी लिहून कळवले. पत्र पाठवलं, धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्याही पसंतीचं हे गीत.

0: प्यार का चमन। चला तर मग श्रोते हो, आता तुमची सगळ्यांची पत्र घेता घेता आपण आता शेवटच्या पत्राकडे वळलो आहोत। आता हे शेवटचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत।
1: नखाते हदगाव तालुका पाथरी इथून शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त नखाते मित्र मंडळ। कुंडलवाडी जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत गंगाधर सावनकर, विजय लक्ष्मी सावनकर, राजेश, राकेश, ऋषिता आणि समस्त मित्र परिवार। मुक्काम पोस्ट दैठणा ठाकूरबाव इथून चंद्रकांत बापूराव शेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, लताबाई शेवलकर, चिरंजीव संस्कार शेवलकर आणि स्वरांजली शेवलकर।
2: विडू तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक प्रियंका, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत ढोळे, उत्तम जमधाडे आणि समस्त मित्र परिवार। राहणार अजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजित बुद्धभूषण, मायादेवी लक्ष्मण ठाकरे, प्रणव प्रणाली प्रणिता आणि समस्त ठाकरे परिवार। गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घोगे, नानीबाई घोगे, सुनंदा घोगे, महेश निर्मला भगवान आणि मित्र परिवार।
0: आणि हे पुढचे श्रोते आहेत लखन कुबदे, संजय मुसळे, तसेच तामसा रोड हातगाव येथन ओम गायकवाड, अनामिका, प्रणिता, आविष्कार आणि समस्त गायकवाड परिवार। तसेच मुक्काम पोस्ट तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून संतोष कुमार नागणे, सुजाता नागणे, सूरज नागणे, समर्थ नागणे आणि समस्त मित्रमंडळ। तसेच रमेश खरात, नितीन पाटील, नलिनी पाटील अकोट महाराष्ट्र येथन। आणि हे आपले पुढचे श्रोते आहेत परतूर जिल्हा जालना येथन प्रकाश डोणे, मंदाकिनी डोणे, गणेश डोणे, अनंत डोणे, ज्ञानेश्वरी डोणे आणि समस्त मित्रमंडळ। बापू अप्पा घडबळे, ज्योती घडबळे, शिवसुंदर घडबळे, आराध्या घडबळे, मुक्काम पोस्ट उमरी दर्याबाई तालुका हदगाव जिल्हा नांदेडचे हे श्रोते होते। कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथन रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे आणि समस्त मित्रमंडळ।
1: बर, तर हे आहेत रवळगाव मुक्काम तालुका सेलू जिल्हा परभणीचे श्रोते। शंकर भदरगे, छाया भदरगे, सुबोध भदरगे, विक्रांत भदरगे,

0: आणि समस्त भदरगे परिवार. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी, जगदाळे, हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकोळी तालुका बदनापूर, आणि ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव हडप. आणि हे श्रोते आहेत दसमले चौक परतूर इथून सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे, सौजय श्रीताई दसमले, कुमारी शिवानी दसमले, सौवार्चना काटे, कुमारी आकांक्षा काटे आणि दसमले आणि काटे परिवार.
1: आणि तसंच मुक्का मातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून रामराव बहिरजी जाधव, दत्तराव जाधव, नागनाथ जाधव, मारुती जाधव, चंद्रकांत जाधव, देवांश बोखारे, गोविंद बोखारे, स्वराज जमदाडे, ऋतुराज जमदाडे आणि समस्त मित्र परिवार.
2: विश्वकर्मानगर नागपूर येथून शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर राही, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश आणि समस्त गव्हाणकर परिवार. गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे, शिवकुमार सोने, नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश ज्ञानदा, रणवीर, रेशमा, राज, नीरज आणि समस्त मित्र परिवार.
1: मुक्कामपोस्ट खेडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम आसोले, ललिता, दुर्गा आणि समस्त आसोले परिवार.
3: आणि हे पुढचे आपले श्रोते आहेत रमेश नारायण घरत, मुक्काम करचोंडे पोस्ट टोकावडे तालुका मुरबाड जिल्हा ठाण्याचे हे श्रोते आहेत. कुंभार गल्ली श्रीरामपूर येथनं अशोक दले, सविता दले, अनिकेत, रोहिणी, ऋषिकेश, जीविका दळे. तसंच पुनावली पुणे येथनं अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, अविका सोनवणे, विशाखा सोनवणे आणि समस्त मित्रमंडळ. कावलगाव तालुका पूर्णा येथनं विठ्ठल पिसाळ, सीमा पिसाळ, कृष्णा पिसाळ, मंगेश पिसाळ आणि समस्त मित्रमंडळ. तसंच प्रवीण मुळे आणि समस्त मित्रमंडळ. पहिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा, सानिया, शकील पठाण, बिस्मिलाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख. तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बायराजी अमन सय्यद आणि माहिरा सय्यद.
0: अच्छा,
2: या सर्व श्रोत्यांना गीतांवर आणि अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा कार्यक्रम आवड बळी राजाची हा कार्यक्रम ह्या सर्व श्रोत्यांना खूप आवडलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये नवनवीन श्रोत्यांचा समावेश होतो आणि त्यांच्या आवडीच्या बहारदार गीताचा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला घेता येतो, त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं यांनी लिहून कळवले. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: तर श्रोतो, या गीतानंतर आजच्या कार्यक्रमाची आज आपण इथेच सांगता करूया. वेळेचं भान पाहता आजच्या कार्यक्रमातून मी संजय थोरात,
1: मी शीतल निमजे
2: आणि मी वैशाली वांगीकर,
0: आम्ही तिघेही पुन्हा भेटण्याच्या आशेने आपला निरोप घेत आहोत.
1: तोपर्यंत
2: नमस्कार.
0: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.
3: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
6: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
7: बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10x10x10 ft आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 ft 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz वर तसंच एफ एम बँड 102 MHz वर. यानंतर ठिकाट वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले आहेत असं सांगून सहकाराबद्दल ते म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है सहकार से समृद्धि इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे.
0: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शहा यांच्या हस्ते जमा करण्यात आला. राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात दिली जाणार असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्यसेवेत उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधला असून आणखी 4 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी सांगितलं. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टन कुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर

0: संघात 9 बाद 460 धावा केला. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला, मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशानं 9 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशानं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही आज मेहदी हसन मिर्झाच्या भेदक गोलंदाजीमुळे 284 धावांवर आटोपला. बांगलादेशानं दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा करत सामना जिंकला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रिस्टो हे खेळाडू उतरणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर सुंगल बोगद्याचं लोकार्पण झालं. 2.79 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतर 13 किलोमीटरनं कमी होईल. राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेआधीच तो खुला केल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आज परस्परांच्या देशातल्या महत्वाच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे मिळून किमान 11 नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोजवळची 3 शहरं आणि 1 रेल्वे स्थानक उद्ध्वस्त झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या कीव शहराजवळच्या लष्करी सामुग्रीच्या कारखान्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 5 जण ठार आणि 14 जण जखमी झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. लष्कर प्रमुख जनरल धीरज शहा आजपासून नेपाळच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचं संरक्षण सहकार्य आणि दोन्ही लष्करांमधलं परस्पर सौहार्द वाढवणं हा या भेटीमागचा हेतू आहे. आग्नेय आशियातून आयात केलेली अरेका नट्स ही सुपारी बांगलादेशातून आयात केल्याचं घोषित करून साफ्टा अर्थात दक्षिण आशिया मुक्त व्यापार क्षेत्र कराराअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमुळे सुमारे 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. आता ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सतीश कांबळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले एक पारंपरिक गीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपचं हिट 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आले आहेत. आता ऐकूया हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राजेश्वरी गायकवाड यांनी सादर केलेली एक गझल, संगीत मुरलीधर गायकवाड यांचं, कमारी जलवी यांची शब्दरचना.

यानंतर ऐकूया राजेश्वरी गायकवाड यांच्याच आवाजातील मुरलीधर गायकवाड यांनी संगीत दिलेली अदीम हश्मी यांची शब्दरचना असलेली ही गझल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजलेत. आता ऐकूया अखिल भारतीय नभोनाट्यांचा कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दोघे. लेखक प्रदीप तुंगारे, सादरकर्त्या गौरी लागू.

0: चहा आण लवकर, मला जरा आज लवकर आवरून जायचंय.
1: हो आंटे.
2: बाबा पेपरात एखादी नोकरीची जाहिरात आहे का?
0: आज तरी काही दिसत नाही रे बाबा.
2: बघू.
0: अरे बाबा, पेपर घेतल्या घेतल्या मी पहिल्यांदा तुझ्यासाठी कुठं वॅकन्सी आहे का ते पाहतो.
2: बाबा एक वर्ष झालं ग्रॅज्युएट होऊन, पण अजून नोकरीचा पत्ता नाही, अजून एकाही इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही, फार कंटाळा आलाय हो बेकारीचा.
1: अरे बाबा मिळेल नोकरी, उगीच काळजी नको करूस.
0: आणि हे बघ, मी सुद्धा एक दोन ठिकाणी बोललोय, पाहूया काय होतंय ते.
2: मला नोकरी लागली ना की आधी अनिलला मुंबईला नेऊन एखाद्या स्पेशालिस्टला दाखवायचंय.
0: त्याचा काही उपयोग नाही, त्याला असंच आयुष्यभर सांभाळावं लागणार.
1: असं कसं म्हणता हो? देवाच्या कृपेनं एखाद वेळेस उपयोग होईलही.
2: पॉझिटिव्ह विचार करायला काय हरकत आहे.
0: ओके ओके, स्वप्न चांगलीच हवी.
1: अरे सुनील, अनिल उठला का रे?
2: नाही मी उठवतो त्याला, आवरून बाहेर चहाला पाठवतो.
1: हे बघ तुझी आंघोळ उरकून घे.
2: हां.

0: जायचंय ना तुला बाहेर? दार उघड रे जरा.
1: सुषमा तू?
2: हाय.
1: हाय. बापरे 8 वाजले की.
0: कोण सुषमा का? ये ये ये
2: हे काय, आणि तुझं आवरून नाही झालं अजून?
1: आत्ता 5 मिनिटात आवरतो.
3: बोल बेटी, आज लवकर.
2: सुनील आणि मी नेट कॅफेवर निघालोय.
3: कशाला?
2: अहो, सुनीलने इन्कम टॅक्सच्या नोकरीसाठी एंट्रन्स दिली आहे ना, तिचा रिझल्ट आहे, तोच पाहायला चाललोय.
3: अगं पण या शहाण्यानं चांगली तयारी केली होती ना.
2: अहो काका, सुनील हुशार आहे आणि त्याने अभ्यासही चांगला केलाय.
0: हे बघ, सुनील नक्की पास होईल. अगं आमच्या यांना ना आपला मुलगा आपल्यासारखाच आहे असं वाटतं.
3: ये ये अनिल. आई आई. प्रत्येक आईला आपलं मूल चांगलंच वाटत असतं.
2: अरे अनिल, काय म्हणतोयस?
4: चॉकलेट.
0: अनिल अनिल, हे बघ तुझं आवरायचं आहे ना, चल चल आत.
2: अरे हो हो हो, थांब थांब, हे घे, आणलंय चॉकलेट तुझ्यासाठी.
4: दे चॉकलेट.
3: सुषमा, तू ही चॉकलेटची वाईट सवय त्याला लावतीयस.
2: राहू दे हो काका.
3: नाही, प्रत्येक वेळी तू भेटलीस की त्याला चॉकलेट लागतच.
0: असू द्या हो, असं काय करताय?
3: अगे शैलेश आलाय, सुषमा बरोबर त्यालाही चा कर.
0: हो हो, करते.
3: बोल शैल्या, आज 4 महिन्यांनी उगवलायस.
4: अरे काम खासच आहे, एका इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली आणि त्याची पॉलिसी तुझ्या गळ्यात मारायला आलोय.
3: मला काही उपयोग नाही आहे त्याचा.
4: अरे का, टॅक्स बेनिफिट? अरे त्यासाठी तरी काहीतरी करतोस ना.
3: अरे आजकाल मी टॅक्सच भरतो, वाचवण्यासाठी नाही. वाचवण्यासाठी काहीही करत नाही.
4: बर,
3: करत नाही म्हणण्यापेक्षा परवडत नाही.
4: असं?
3: कारण अनिलच्या औषध पाण्याचाच खर्च कोणी टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये विचारात घेत नाहीये.
4: सगळं मान्य, पण ही पॉलिसी वेगळी आहे. अरे मुलांच्या नावाने पॉलिसी काढायची, आपल्या पश्चात मुलं पॉलिसीचे हप्ते भरू शकतात आणि वर्षाचा हप्ता फक्त 3,240 रुपये.
3: 3,240
4: होय.
3: आणि कव्हर किती?
4: 2,50,000. ऍक्सिडेंटल बेनिफिट डबल.
3: म्हणजे मला 2 पॉलिसीज काढाव्या लागतील?
4: नाही, मुलांच्या नावाने तुला एकच काढावी लागेल.
3: अरे बाबा, मला जुळे 2 टोणगे.
4: हो, विलक्षण साम्य असलेले 2 टोणगे. सुनील कुठला आणि अनिल कुठला हेच कळत नाही बघ.
3: करे, अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येईल का?
4: अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येणार नाही.
3: हो का? बरं, ठीक आहे ठीक आहे, सुनीलच्या नावानं काढू.
4: बर, हे बघ, इथे खाली सही कर आणि 3,240 रुपयाचा कंपनीच्या नावाने चेक दे.
3: चेक 1 तारखेचाच देतो.
4: कर.
3: अरे सॅलरी 30 तारखेला आहे ना.
4: ओके ओके, नाहीतरी चेक भरायला मी 2 दिवसांनीच जाणार आहे. अर्थात?
5: हाय शैलू काका.
4: हाय.
5: काय रे, कसा आहेस?
4: एकदम ओके. अरे बघ, तुझ्या बापाला जरा गंडवायला आलो होतो. 10 मिनिटात गंडवलाय. आता दुसरा बकरा.
5: यात काय विशेष, मी बाबांना 2 मिनिटात गंडवतो.
4: असं?
3: हसा हसा हसा. अरे गरीब बकरा मिळाला ना, हसा.
4: भरते जाऊ दे. सुनील, तुझं काय चाललंय सध्या?
5: अप्लाय अप्लाय, नो रिप्लाय. इन्कम टॅक्सची रिटर्न दिली आहे, त्याचा रिझल्ट नेटवर बघायला चाललोय.
4: ऑल द बेस्ट.
5: थँक्यू.
4: फक्त एक लक्षात ठेव, 12 जागांसाठी 2,200 लोकांना बोलवलं नसलं म्हणजे मिळवलं. येतो मी.
5: हा ठीक आहे.

0: सुनील, सुनील, अय्या, दार तर लोटलेलंच होतं की. आणि हे काय, कोणीच घरात नाही.
1: सुभा सुभा,
0: अरे हो, देतीये मी तुला
1: चॉकलेट
0: चॉकलेट.
1: दे, चॉकलेट
0: अरे हो थांब,
1: सुभा,
0: अरे हात नको पकडू जसा. तू दूर थांब बरं अनिल जरा. अरे
1: चॉकलेट
0: हो
1: दे ना
0: अनिल थांब. आई बाबा हो अनिल बघा कसा वागतोय.
1: छान सुभा छान.
2: अनिल अनिल बाजूला
3: अनिल
2: बाजूला हो
3: अनिल. अरे काय चालवलंयस काय तू.
2: पार्ट्या
3: अहो मारू नका त्याला. असं काय करताय
1: बाबा बाबा.

0: papa.
1: सुषमा सुषमा सुषमा शांत हो जरा शांत हो.
2: आई आई मला फार भीती वाटते हो.
1: हे बघ सुषमा, तू गेली 3-4 वर्ष त्याला ओळखतेस ना. अगं तो लाडाना जवळ आला असेल तुझ्या.
2: नाही आई, अनिलच्या आजच्या वागण्यात एक वेगळेपण होतं, त्याचा स्पर्शच वेगळा होता हो.
1: अगं पण
3: मूर्ख साला, मी त्याला बेडरूम मध्ये बंद करून बाहेरून कडी लावली आहे.
1: अहो अहो, त्याला काय कळतंय?
3: कळत नाही काय, सगळं कळतंय. त्या त्या शेजारच्या आपट्या आजींना नाही मिठ्या मारत.
1: अहो पण मी निघते. थांब ना, सुनील येईल अगं इतक्यात.
2: कुठे गेलाय?
1: सध्या तो सारखा नेट कॅफेत जात असतो ना.
2: मग मी त्याला तिथेच भेटते.
1: अहो अहो, अनिल दार वाजवतोय. मी उघडते.
3: थांब, थोडा वेळ राहू दे त्याला आतच.
0: आई
1: अहो, त्याला काय कळतंय?
0: दार उघड.
1: एवढ्या मोठ्या मुलाला असं कोंडून ठेवणं योग्य आहे का?
0: बाबा दार.
3: त्याची तीच लायकी आहे. तो सुषमाशी सुषमाशी कसा वागलास पाहिलंयस ना.
1: अहो पण चांगलं वाईट त्याला कळतंय का? हे बघा, मला नाही राग राहत. तो बघा हाका मारतोय.
3: मला जरा बोलू दे तुझ्याशी.
1: हा बोला.
3: हे बघ, आता अनिलला जास्त सांभाळायला हवं.
1: अहो आपण सांभाळतोयच ना त्याला.
3: अग आतापर्यंत ठीक होत, पण तो आता वयात यायला लागलाय. बुद्धी नसली ना तरी शरीर वाढतंय, निसर्ग आपलं काम करतोय. कर्मभोग आपले. हे बघ, मी त्याला झोपेची गोळी दिली आहे.
1: अहो पण
3: झोपेल थोड्या वेळानं. या डॉक्टर साहेब, तुमचीच वाट बघत होतो.
4: तुमचा फोन आला आणि लगेच निघालो. काय म्हणतोय पेशंट?
1: डॉक्टर, तो ना आजकाल जरा विचित्रच वागतोय हो.
4: काही काळजी करू नका, मी आलोय ना. आता कुठे अनिल?
3: त्याला मी आतल्या खोलीत ठेवलाय.
4: डांबून वगैरे ठेवला नाहीत ना?
3: नाही नाही नाही
1: नाही, बाहेरच्या लोकांसमोर जरा विचित्रपणा नको ना, म्हणून त्याला आम्ही आतच ठेवतो.
4: त्याला असं आउटकास्ट करू नका. लेट हिम रिलॅक्स, बोलवा त्याला.
3: मी काय म्हणतो डॉक्टर, आपण आताच जाऊया ना.
4: नको, त्याला बाहेरच आणा.
1: डॉक्टर जरा झोपलाय होतो
4: का? त्याला काय बरं नाही का? म्हणजे काय ताप वगैरे?
1: नाही नाही, तसा बरा आहे. पण
4: मग त्याला उठवा आणि बाहेर आणा.
3: म्हणजे काय डॉक्टर की म्हणजे?
4: बोला, थांबलात का? बोला.
3: नाही म्हणजे मी त्याला झोपेची गोळी दिली आहे. दुपारीच.
4: आता उठवा त्याला. उठेल तो, घेऊन या इकडे.
3: बरं, मी जाऊन आणतो त्याला.
1: तरी मी यांना सांगत होते तुम्हाला विचारून गोळ्या द्या म्हणून. पण
4: आतापर्यंत किती वेळा अशा गोळ्या दिल्यात?
1: खरं सांगू का डॉक्टर, यांचं वागणं मला पटतच नाही हो. पण
3: ये, चल हळू हळू, नीट चल, नीट चल. ये
4: काय अनिल, चहा पिणार का?
5: हो पिणार.
4: बिस्किट खाणार?
5: हो.
4: बरं वाटतंय का आता?
5: हो, मला झोप येते.
3: हो हो हो, चल चल आपण बेडरूम मध्ये जाऊ.
4: थांबा, खायला पण द्या, मी औषधं लिहून देतो. मला सांगा, या झोपेच्या गोळ्या किती दिवसापासून सुरू आहेत?
3: त्याचं असं झालं डॉक्टर की तो जरा फारच विचित्र वागायला लागला.
4: विचित्र विचित्र म्हणजे नक्की काय केलं त्यानं?
3: म्हणजे यानं आहे ना, आमच्या सुनीलच्या मैत्रिणीला एकदम पकडलं, हात धरून ठेवला, शेवटी झोपेची गोळी दिली. मला वाटलं त्याला थोडी रेस्ट मिळेल आणि शांत झोपेल तो.
4: रेस देणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करणं नाही का? एक लक्षात घ्या, ही इज अ स्लो लर्नर, ही इज नॉट मॅड. तो वयात येतोय. जर तुम्ही अशा कोणाला न विचारता झोपेच्या गोळ्या दिल्यात तर मात्र अहो, या गोळ्या डायरेक्ट ब्रेनवरच परिणाम करतात.
3: सॉरी डॉक्टर, सॉरी. पण डॉक्टर मला सांगा, आता त्याची कंडिशन कशी आहे?
4: जस्ट सेव्ड.
3: माझं चुकलंच. पण तो बरा होण्यासाठी काय काय करावं लागेल?
4: बी नॉर्मल, वातावरणात बदल.

0: म्हणजे असं बघा, एखादी छोटीशी ट्रीप, फॅमिली फंक्शन वगैरे. हा, ही औषधं आणा सांगितल्याप्रमाणे,
1: बर
0: रेग्युलर 15 दिवस द्या,
1: बर
0: सर्व ठीक होईल. ओके, येतो मी.
1: हो
0: आणि हो, त्या झोपेच्या गोळ्या वगैरे.
1: नाही नाही नाही डॉक्टर, एकदम बंद करतो.
0: हा,
1: आता तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही देणार नाही.
0: दॅट्स इट.
1: थँक्यू डॉक्टर. या या.

0: हां बोल ग. हो झाली प्रिपरेशन आत्ता 5 मिनिटात निघेन. बाकी
1: हे बघ, हां ही बॅग इथं ठेव. हां
2: हो
1: हां
2: हाँ
1: बरं, या
2: हाँ
1: बॅग शेजारीच ठेव ना ती पिशवी.
2: हाँ हो
1: हां
2: ये अनिल ये
1: अरे सुनील,
0: हाँ
1: जरा आटप लवकर.
0: 2 मिनिटं.
1: अरे रोज रोज सुषमाशी बोलतोयस, भेटतोयस, तरी गप्पा कशा संपत नाहीत रे तुझ्या?
2: असू द्या हो, मुलांचं हे असंच असतं.
1: तुला म्हणायला काय जात आहे? अगं गाडीची वेळ होत आली आहे आणि अजून अनिलचं आवरायचं आहे.
2: चांगला 1.5 तास आहे अजून गाडीला.
1: हो पण सगळं आटपून तयार असतील की कसं एकदम रिलॅक्स वाटतं. पण काय गं, बरेच दिवसांनी दिवसांनी काय म्हणा, जवळजवळ 5-6 वर्षांनी आपण सगळे बाहेरगावी जातोय. नाही
2: हो ना,
1: मला वाटतं तुषारच्या मुंजीनंतर आपण कुठंच बाहेर गेलो नव्हतो, नाही का?
2: हो ना, कसं जाणार, आपल्याकडची परिस्थितीच तशी आहे ना. आता सुनीलमुळे हा योग जुळून आलाय.
1: हो ना, सुनीलला मुंबईची माहिती नसल्यामुळे मलाच निघावं लागलं. मी जरा विचार केला की सगळेच जाऊ, नाहीतरी डॉक्टर म्हणालेच होते थोडा हवा पलट करून या म्हणून.
2: हो ना, ही नोकरी तरी सुनीलला मिळावी म्हणजे सुटलो बुवा आपण.
1: पाहूया काय होतंय ते. अगं पण तुला माहिती आहे का, अशा नोकऱ्यांसाठी दांडगा वशिला लागतो.
2: किती प्रयत्न करतोय हो तो, पण यश काही येत नाहीये. परवाच न्यूझीलंडचा अप्लाय केला त्यानं. मी त्याला म्हणाले, बाबा कशाला जातोयस इतक्या लांब? तर म्हणतो कसा, आता नोकरीच मिळत नाही म्हटल्यावर कुठेही जायची तयारी ठेवलीच पाहिजे.
1: अरे सुनील, अरे आटोपत घे, किती
0: बोलशील. 2 मिनिटं 2 मिनिटं.
1: ए अनिल ठीक आहे ना?
2: हो हो अहो, मनू मावशीकडे जायचंय म्हटल्यावर स्वारी एकदम खुश आहे.
1: मनू मुंबईत आहे म्हणूनच हे शक्य होत आहे.
2: हो ना, आणि तिची जागा देखील मोठी आहे.
1: सुनील.
0: हो हो झालंच, काही नाही हो, सुषमाला बाय म्हणत होतो.
1: काय रे, फक्त बाय म्हणाला अर्धा तास लागतो तुला?
0: काय हो
2: सुनील, तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हा हे तुझं आवरलं का, जा रिक्षा घेऊन ये बघू.
1: अरे बघ आपण चौघोत,
0: ओके
1: 2 रिक्षा लागतील.
0: हो यो.
1: हा आणि सगळं व्यवस्थित घेतलंयस ना, इंटरव्ह्यू लेटर, सर्टिफिकेट?
0: बाबा आता यात मी सीझन झालोय, फाईल अगदी व्यवस्थित तयार केली आहे, ठेवलंय सगळं बॅगेत.
1: बर
0: हा बाबा, तुम्ही अनिलला घेऊन खाली उतरा, मी बॅग घेऊन पुढे होतो.
1: हो हो ठीक आहे.
2: हे बघा, मी अनिलला घेऊन पुढे जाते, तुम्ही कुलूप लावा. सगळ्या खिडक्या नीट बंद आहेत का बघा जरा.
1: अगं हो हो बाई, सगळं बघतो.
2: अनिल ये.
1: अगं त्याची त्याचा अगं शर्ट नीट खोच त्याचा. हा

नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. कोल्हापूर मुंबई अप 1292 या गाडीला अपघात, मृतांची संख्या 12, जखमींवर खासगी इस्पितळात उपचार सुरू.

0: छे, विश्वासच बसत नाही अजून. एखादा अपघात सगळं आयुष्यच बदलून टाकतो. नाही,
1: काही वेळा चुकीचे विचार सुद्धा आयुष्य बदलून टाकतात.
0: कुणाचे विचार चुकले?
1: पोटचा पोर गेला, आता काय?
0: सरकारी मदत सुद्धा एवढ्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं. नाही का?
1: मदत कसली? कसली मदत? आपला मुलगा गेल्याची किंमत आहे ती.
2: बाबा
0: अनिल,
2: बाबा
0: अनिल, दार उघडच आहे. हे बघ, कोणीतरी आलंय. आता विषय बंद.

0: करा.
1: हो, नुसतं ओरडून तोंड बंद करणं एवढंच माहितीये तुम्हाला.
0: अरे ये शैलेश, ये
2: काय नाही, क्लेमचे फॉर्म आणलेत
3: बघू मला.
0: अनिल,
3: हां
0: तुला काही हवंय का?
2: अनिलला या प्रकाराचा फारसा धक्का नाही ना बसला?
0: नाही रे, थोडंसं वेगळंच घडलंय.
2: काय घडलंय?
0: अरे अनिलमध्ये जरा चांगला बदल घडलाय असं आम्हाला वाटायला लागलंय.
2: मलाही अनिल जरा वेगळाच वाटलाय.
0: बरोबर. अरे आपल्या सगळ्या घरच्या लोकांनाच हा बदल जाणवणार. बरोबर, सह्या कुठं करू ते सांग.
2: हां हे बघ, हा जर बरा झाला ना तर अगदी हिंदी पिक्चरच्या स्टोरी सारखं.
0: नाही नाही, एकदम ड्रास्टिक फरक पडेल की नाही काही सांगता येत नाही. पण ते जाऊ दे. हे बघ, मला सांग हा क्लेम कधी सेटल होईल?
2: ही एजन्सी घेतल्यापासून हा पहिलाच क्लेम करतोय मी. कंपनीतही चौकशी केली नाहीये, फक्त फॉर्म घेऊन आलोय. कंपनी नाहीतरी सर्व चौकशी करूनच क्लेम सेटल करते ना. बर, येऊ मी. आणि हे बघ, काही लागलं तर परत येईनच.
0: हो हो, निश्चितच.

0: काय म्हणत होते शैलेश भाऊजी?
1: काही नाही ग, क्लेमचे फॉर्म घेऊन आला होता. चला, आता तेही काम मार्गी लागलं.
2: साहेब कुरियर.
1: हां, हे घ्या. अगे, फॉरेनहून कुरियर सुनीलच्या नावानं.
3: काय
1: अनिल,
0: कसलं पत्र आलंय?
1: अगं, सुनीलला न्यूझीलंडहून नोकरीचा कॉल आलाय.
0: अरे वा.
1: अगं, कॉल सुनीलसाठी आलाय.

0: कसं झालं होय?
1: थोडी शांत हो पोरी. हे बघ हे बघ, धीर धर सुषमा, रडू नको सशी.
2: सुषमा अनिल,
0: असं कसा गेलास रे? का गेलास मला सोडून? अरे अरे, माझं प्रेम होतं तुझ्यावर, व्यक्तच करता नाही आलं रे, राहूनच गेलं सगळं.
2: अगं
1: सुषमा, सुषमा शांत हो जरा. सुषमा
0: आई, माझं प्रेम होत सुनीलवर, प्रेम होत.
1: सुषमा, मला कल्पना आहे ग तुमच्या मैत्रीची, पण पण स्वतःला सांभाळ आता जरा.
2: हे बघ सुषमा, आमच्या हातातोंडाशी आलेला मुलगा गेलाय, आता आमच्या सगळ्या आशा अनिलवरच आहेत.
3: ऐक तरी,

0: फार लागलंय हो पोरीच्या मनाला.
1: बाबा आतापर्यंत मी तुमचं ऐकलं, पण आता मला अनिल म्हणून राहणं शक्य नाही.
2: हळू बोल हळू बोल, भिंतींनाही कान असतात.
1: फक्त भिंतीच्या कानाची काळजी आहे तुम्हाला, माझ्या मनाची नाही.
0: सुनील, मला हे सगळं अजिबात पसंत नाहीये, पण आजवर यांच्या पुढे माझं काही चाललंय का? माझा आवाजच बंद करून टाकला यांनी. अनिल गेला पण तुझ्या नावानं रडले मी.
2: बोला बोला, चांगलं मोठ्यानं बोला, बोंबला. अरे सगळ्या जगाला कळू द्यात की मी किती वाईट आहे. मी मुलाला मारला, खोट्या साह्या करून सरकारी मदत लाटली.

0: उगीच आरडा ओरडा करू नका, ब्लड प्रेशर वाढेल तुमचं.
1: हे बघा बाबा, मला अनिल म्हणून राहणं मान्य नाहीये. मी न्यूझीलंडला जातोय.
2: अरे कॉल लेटर सुनीलच्या नावानं आहे.
1: मग मी कोण आहे?
2: हे बघ, सगळं तुला ठाऊक आहे. अपघातात सुनील वारला असं लिहून दिलंय मी सगळीकडे. 2 लाख रुपयांचा चेक सुद्धा घेतलाय. अरे तुझं डेथ सर्टिफिकेट मी प्रोड्यूस केलंय. आता गेलेला अनिल होता हे जर कळलं तर सरकारला फसवल्याबद्दल मला शिक्षा होईल. मी फ्रॉड ठरेन. नुसती मलाच नाही तर मला मदत केली म्हणून तुलाही शिक्षा होईल. न्यूझीलंड सोडाच, पण इथं इंडियात नोकरी तुला मिळणार नाही.
1: ओ, 2 लाख तर तुम्हाला अनिल गेला म्हणून सुद्धा मिळाले असतेच की.
2: कबूल, पण त्या इन्शुरन्स क्लेमच्या मोहात पडलो ना मी. मला त्या 2 लाखांची अपेक्षाही नव्हती रे, पण मला इन्शुरन्स कंपनीचे 15 लाख रुपये दिसत होते.
1: ते तर न्यूझीलंडला जाऊन मी 1 वर्षात कमावले असते.
2: अरे सुनील, तुला कॉल आत्ता आलाय. काय गॅरंटी होती? हा हे बघ, आता वेळ कधीच निघून गेलीय.
0: पैसा पैसा पैसा, काय वाईट होतं हो आपलं? काय करणार आहात या पैशाचं?
2: तुला फक्त घरात आलेला पैसा दिसतोय, माझी कर्ज दिसत नाहीयेत. अगं, प्रत्येक वेळी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेत आलोय मी.
1: हो, पण बाबा, माझ्या न्यूझीलंडच्या नोकरीमुळे तुमची सर्व कर्ज सहज फेडली असती मी.
2: पुन्हा तेच. अरे अपघात झाला त्यावेळी तुला नोकरी लागलेली नव्हती आणि नोकरी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. तुझ्यासाठीच केलं रे बाबा हे सगळं, तुझ्यासाठीच. या पैशातून तुला एखादा छोटासा बिझनेस काढून देण्यासाठीच हा खटाटोप केलाय ना मी.
1: पण बाबा, सुषमा काय म्हणाली ते ऐकलत ना?
2: अरे हो, पण हे बघ, त्यावरही काहीतरी उपाय शोधून काढेन मी, अगदी नक्की.
1: काय उपाय काढणार? माणूस जाईपर्यंत तुम्हाला उपाय नाही काढता आला आणि अनिल गेल्यावर तुम्हाला माझ्या बिझनेसची कल्पना सुचली. आता सुषमासाठी काय सुचतंय तुम्हाला?
2: हे बघ हे बघ हे बघ हे बघ, थोडा धीर धर.
1: कुठपर्यंत धीर धरायचा? मी म्हातारा होईपर्यंत की सुषमाचं दुसऱ्या कोणाशी लग्न होईपर्यंत?
2: अरे
1: बाबा बाबा, माझं करिअर संपलं, माझं प्रेम संपलं, एवढंच नाही तर माझं नावही संपलं. डेथ सर्टिफिकेटमुळे माझं अस्तित्वही संपलं. आता फक्त मनविरहित शरीरानं जगावं लागणार. आयुष्यभर अनिल म्हणूनच जगावं लागणार. त्यापेक्षा मरण परवडलं.
0: हे सुनील, नको रे असं अभद्र बोलूस. एक मुलगा आधीच घालवून बसले मी.
2: हे बघ, मी काहीतरी उपाय नक्कीच शोधेन.
1: काढा, आणखी नवीन शक्कल काढा. त्यापेक्षा माझी वाचा गेली म्हणून डिक्लेअर करा ना, फारच सोयीचं होईल तुम्हाला. म्हणजे मी काही पाहू नये म्हणून आंधळाही करा.
2: आता बस का सुनील? अरे किती बोलशील.
1: बघा, तुम्हाला देखील सुनील विसरता येत नाहीये आणि मी मात्र स्वतःला विसरायचं. अनिल म्हणून जगायचं, आपल्या मुलाची वाट लागली आहे याचा विचारही त्यांच्या डोक्यात नाही.
0: अरे सुनील,
2: अरे हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना.
1: ज्यात आम्हाला आनंद मिळतो ते आमच्यासाठीच. बाबा सांगा ना, आम्हाला कोणता आनंद मिळाला ते? सुषमा दुरावल्याचं दुःख मला आलं आणि आईला अनिल गेल्यावर तिला माझ्या नावानं टाहो फोडावा लागला. या सगळ्यात आनंद फक्त तुम्हाला मिळाला, 2 लाख रुपये मिळाल्याचा.
0: मला हे असे पैसे मिळणं अजिबात मान्य नाहीये.
2: गप्प बस, उगाच त्याच्या सुरात सूर मिसळून बोलू नकोस.
0: नुसतं ओरडून मला गप्प करायचा प्रयत्न करू नका. आजपर्यंत तेवढंच केलं तुम्ही, आता मात्र मी गप्प बसणार नाही. कारण प्रश्न सुनीलच्या आयुष्याचा आहे. एक मुलगा तर गेलाच आहे, आता दुसऱ्याचं आयुष्य वाया घालवणं मला मान्य नाहीये.
2: आता वेळ निघून गेलीये, आता मागं फिरणं शक्य नाही. कारण मी सरकारी मदतीचा चेक घेतलाय.
0: कोण? शैलेश भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात.
3: हे बघ, जगात प्रत्येक कठीण समस्येला उपाय असतो.
2: कठीण समस्या?
3: हम्म,
2: कशाबद्दल बोलतोयस तू?
3: हे बघ, सरकारी मदत मिळणार होतीच, मुलांच्या नावाची गफलत झाली त्याबद्दल दिलगिर व्यक्त कर.
2: कसली गफलत, काय बोलतोयस तू?
3: बस झालं रमेश, फार काळ या गोष्टी लपवता येत नाहीत. वहिनींनी सांगितलंय मला सगळं.
2: तू मला न विचारता
0: मग तुम्हाला

0: काय वाटेल तसं वागू देऊ मी.
1: आणि प्रश्न राहिला विम्याच्या पैशांचा, ते तू अजून घेतलेलं नाहीस. क्लेम आपण परत मागे घेऊ. यात तुला थोडा त्रास होईल, पण सुनीलचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य तरी वाचेल.

0: प्रदीप तुंगारे लिखित दोघे हे नभोनाट्य आताच आपण ऐकलत. यातील भूमिका आई गीता भुरके, बाबा निवास भिसे, सुनील प्रतुल पवार, शैलेश राजन कुलकर्णी, सुषमा मैथिली पागे, डॉक्टर श्रीकांत साठे आणि सादरकर्त्या होत्या गौरी लागू.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित आणि आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित दोघे हे नभोनाट्य आपण अखिल भारतीय नभोनाट्यांच्या कार्यक्रमांतर्गत आताच ऐकलत. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकणार आहोत रितोम सरकार यांचं गिटार वादन. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.